मध्यम लहरी 239° मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 21 आषाढ, शके 1948 अर्थात 12 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. सुरू करत आहोत आमची प्रातकालीन प्रसारण सभा मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोते हो.

वृत्तीचा कार्यकर्ता आपलं काम मन लावून करतो. ती कामं करताना त्याची वृत्ती असते वर्षा ऋतूत वर्षणाऱ्या ढगासारखी. तो कधी गडगडाट करतो का? नाही ना. त्याप्रमाणे हा मूकपणानं आपलं काम करत असतो. त्याची कामाची पद्धत सांगणारी ही ओवी ऐका.

हा निस्वार्थी कार्यकर्ता आपली सगळी कामं योग्य वेळी करतो, त्यासाठी योग्य आणि शुद्ध ठिकाण निवडतो, कामाची योग्ययोग्यता शास्त्र नियमांच्या आधारे ठरवतो, तो आपल्या कामात गढून गेलेला असतो, काम करताना त्याचं वागणं असतं ते असं।

कार्याला वाहून घेतलेल्या या कार्यकर्त्याची झोप दुरावते. बुकेची तर त्याला आठवणी राहत नाही. एवढंच काय, स्वतःच्या देहसुखाची चिंताही तो करत नाही. हा कार्यकर्ता आपल्या कामात यशस्वी झाला म्हणजे नम्रतेनं वागतो. त्याचं वर्णन करणारी ओवी अशी,

0: हाती घेतलेलं काम जर पूर्णपणे तडीस गेलं तर हा कार्यकर्ता आपण एक मोठा जय मिळवला म्हणून स्वतःला मिरवून घेत नाही. अशा एकनिष्ठ कार्यकर्त्याचं अनुकरण भारतातल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे.
1: कार्यक्रम आपण ऐकला प्रकाश किरण. श्लोक गायन केलं होतं मंगला जोशी यांनी, भावार्थ लेखन विष्णू दिनकर आपटे यांनी आणि भावार्थ वाचन दत्ता सरदेशमुख यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेली मधुकर राजस्थानी यांची हिंदी भक्ती रचना.

समूह स्वरात गायलेल्या या गीताबरोबरच आजचा प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया फळ रोप वाटिका याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.

फुलांची कलम अगर रोपं यांची मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये बरंच अंतर आहे. पुरवठा कमी पडतोय याचं कारण म्हणजे फळबाग विकास योजना, फळबाग निर्यातीला मोठा वाव, दोन पैसे फळबागेतून मिळतात याची खात्री, किंबहुना व्यवस्थापन कमी कष्टाचं. या कारणामुळं शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडं मोठ्या प्रमाणात कल निर्माण झालेला आहे. त्यामुळं कलम आणि रोपांची मागणी देखील वाढलेली आहे. मात्र त्या प्रमाणात कलमे रोपं ही तयार होत नाहीत. म्हणून बेरोजगार तरुण तरुणींनी, खास करून कृषी पदविकाधारक पदवीधरांनी या व्यवसायाकडे वळणं ही आजच्या काळाची गरज आहे. तरच आपण मागणीप्रमाणे पुरवठा करू शकू. अशा मंडळींनी रोपवाटिका तंत्राचं प्रशिक्षण घ्यावं आणि या व्यवसायाला सुरुवात करावी. या व्यवसायासाठी स्वतःकडे कमीत कमी 1 ते 1.5 एकर जमीन असणं अपेक्षित आहे. हमखास पाणी पुरवठ्याची सोय असावी आणि मग फळ रोपवाटिका सुरू करण्याबाबतचा आराखडा तयार करावा. फळ रोपवाटिका मान्यता प्राप्त होण्यासाठी पहिल्यांदा कृषी खात्याकडे त्याची नोंदणी करावी आणि शिफारस केलेल्या कलमांसाठी मातृवृक्षांची जोपासना, कलम

0: या व्यवसायाला सुरुवात करावी. या व्यवसायासाठी स्वतःकडे कमीत कमी 1 ते 1.5 एकर जमीन असणं अपेक्षित आहे. हमखास पाणी पुरवठ्याची सोय असावी आणि मग फळ रोपवाटिका सुरू करण्याबाबतचा आराखडा तयार करावा. फळ रोपवाटिका मान्यताप्राप्त होण्यासाठी पहिल्यांदा कृषी खात्याकडे त्याची नोंदणी करावी आणि शिफारस केलेल्या कलमांसाठी मातृवृक्षांची जोपासना, कलम करण्याचं प्रशिक्षण तसंच रोप अभिवृद्धी आणि वाढीचं तंत्रज्ञान इत्यादी गोष्टी अवगत करून घ्याव्यात. फळ रोपवाटिका ही वाहतुकीसाठी रस्त्यालगत असणं महत्वाचं आहे. सर्व सोयींनी युक्त म्हणजेच वीज, पाणी, निचऱ्याची कसदार जमीन, मजूर उपलब्धता इत्यादी गोष्टींनी आपली रोपवाटिका ही परिपूर्ण असणं अपेक्षित आहे. फळ रोपवाटिकेच्या जागेचीही आखणी करणं महत्वाचं आहे. मातृवृक्षाच्या लागवडीसाठी 30% क्षेत्र कलमे रोपे वाढवण्यासाठी वाफ्यासाठी तर 5% क्षेत्र हे दर्शनी भागात विक्री कार्यालय किंवा भांडार इत्यादीसाठी ठेवावं. राहिलेलं क्षेत्र हे हरितगृहे, शेडनेट गृह यांच्यासाठी असावं. अधूनमधून रोपवाटिकेत सावलीसाठी चेरीसारखे वृक्ष लावावेत. रोपवाटिकेसाठी गाळाची, पोयट्याची माती तसंच कंपोस्ट खत, लिंडन पावडर, ट्रायकोडर्मा मिक्स केलेले मिश्रण सतत असावे. म्हणजे रोपांसाठी पिशव्या कधीही भरता येतात. वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या, प्लास्टिक पिशव्या, चाकू, मॉस आणि रोप कामासाठी लागणारे इतर साहित्य आपल्याकडे उपलब्ध असणं हे महत्वाचं आहे. रोपवाटिकेत पॉलिथीन पिशव्यांमध्ये माती, रेती, शेणखत 3:1:1 या प्रमाणातले मिश्रण भरावं. त्या अगोदर वरून खालून 4 सेंटीमीटर सोडून पिशव्यांना 3 छिद्र फाडून घ्यावीत आणि मग या पिशव्या वाफ्यामध्ये मांडून ठेवून बी रुजेपर्यंत झारीनं पाणी द्यावं. सीताफळ, नारळ, सुपारी इत्यादी रोपं तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करावेत. यांच्या माथ्यावर कुजलेले कंपोस्ट खत ट्रायकोडर्मा टाकून मातीत मिसळून घ्यावं आणि मग ओळीत पातळ बिया टोकाव्यात. नारळाचे नट्स लावावेत आणि पाणी द्यावं. त्याचप्रमाणे कलमांनी भरलेल्या पॉलिथीन बॅग वाफ्यात व्यवस्थित मांडून घ्याव्यात. म्हणजे त्यांची पुढची निगा व्यवस्थित राखता येते. कोय कलम, शेंडा कलम, फाटे कलम, पाचर कलम, गुटी कलम, डोळे भरणे, दाब कलम असे कलम करण्याचे अनेक प्रकार आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्या रोपवाटिकेत काम करणं हे महत्वाचं आहे. फळ रोपवाटिकेचा व्यवसाय करताना प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, खात्रीशीरपणा आणि विश्वास यासारख्या गोष्टींना प्राधान्य द्यावं. शुद्ध गुणवत्तेची, जातीची खात्रीशीर कलम तयार करून रोपं तयार करून ती शेतकऱ्यांना पुरवावीत. हीच या धंद्यातील नीतितत्व जर पाळली तर नक्कीच आपला व्यवसाय दुप्पट व्हायला वेळ लागणार नाही.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आज आपण फळ रोप वाटिका याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखड्याविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक पाच गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण आहे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की बाबा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. ते जेवढा डार्क येलो तेवढा आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडीमध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, त्याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाहीये. याच्यावर मी त्यांना हेच समजावून सांगतो की तुमचं व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात

0: टू फाईव्ह जॉब्सवाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की बा तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा, तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरातून निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसं होत नाही. त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन असतात, एथलीट्स असतात की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, ते 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी, तर त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की बघ स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी, जसं मी सांगितलं होतं, मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन्स फॉर्मेशनची टेंडन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ, आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकनी मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात, हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे, जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं, त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला काही कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातनं हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात, जसे ऑक्झॅलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झॅलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला आम्ही हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे ही चुकीचे आहे. तुम्ही टमाटर पालक खा आणि आपण रोज रोज खात नाही हे, तर हे रोटेशनमध्ये खायचे आपण, की आठवड्यातनं 1 खाल्लं, आठवड्यातनं 2 खाल्लं, तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले, ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक, त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. आपल्या जनरल ऍडवाईस हीच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर. परिसर. श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला. पण समस्या समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं. ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात. यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं. आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी. अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते. उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का, याचा विचार करायला हवा.

0: तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत. त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल. ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो. चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोत्यावाता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7:00 आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. सकाळी 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 JS चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रमाचा भाग 7 आपण ऐकाल. त्यानंतर कार्यक्रम गाणी मनातली. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हास चिंतामणी. 8:55 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 सप्रेम नमस्कार श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा विशेष कार्यक्रम. सकाळी 9:30 आणि रात्री 8:15 छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम आपण काल बालसभा यामध्ये अवकाशाची गुपितं, सहभाग अदिती जोशी यांचा आहे. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 10:25 ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल जितेंद्र घोडके सराफ. 10:30 नादब्रह्मय्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा कोळगावकर यांनी गायलेला राग बैरागी तोडी आणि बिभास आपण ऐकू शकाल. 11:00 फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. 11:40 आज का शब्द आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

दुपारी 12 वाजल्यापासून अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. यामध्ये आज बालिका आणि महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांची मुलाखत आणि महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा चौधरी यांची मुलाखत. दुपारी 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण आपण ऐकाल. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुरेश कुमार यांच्या मेंडोलिन वादनात राग हमीर कल्याण आपण ऐकाल. सायंकालीन प्रसारण सभेत 5:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यामध्ये सुरुवातीला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 युवा श्रोतांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल युवावाणी. यामध्ये पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:05 लोकधन हा लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा भाग 58 आज आपण ऐकाल. सादरकर्ते आहेत संजय पाटील. 6:50 आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल माझं घर माझं शेत. यामध्ये आज हरिभक्त परायण नारायण भगवान खबाळे यांची पाटील यांचं प्रवचन आपण ऐकाल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 10:00 रवी वासरी अखिल भारतीय संगीत सभा दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल. यामध्ये आज कुमार मुरदूर यांचं शास्त्रीय गायन. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

मध्यम लहरी 239° 8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100° 6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज रविवार दिनांक 12 जुलै 2026, सकाळचे 7 वाजलेत.

0: देश चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
1: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग,
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: संस्कृतवाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: कीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे यांनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जिरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
5: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली.
4: आता होता भुईवर भेटे आभाळाला,
5: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आई.
6: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन

0: गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित तिसऱ्या ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. ब्रिक्स समूहाची ताकद नाविन्यपूर्णता भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढे यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती, प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 24 जूनला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीची कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून

0: यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

0: वैशाली सामंत यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना आपण ऐकली. अवधूत गुप्ते यांचं संगीत गोलमाल या चित्रपटासाठी होतं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते, हाच कार्यक्रम रात्री 8 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत. यानंतर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञानकोश याबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश देखील संपादित करत असते. कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना 1980 नंतर विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी कुमार विश्वकोश ही देखील योजना तयार केली होती. या भागात आपण कुमार विश्वकोश या प्रकल्पातील पूर्ण झालेला पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेल्या

0: आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार सर्व श्रोत्यांना.
0: मॅडम, कुमार विश्वकोश हा जो तयार होतोय तर याचा परिचय आम्हाला थोडक्यात करून द्या, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि वाचक वर्ग कोणता असतो.
1: 1980 पर्यंत मराठी विश्वकोशाचे पहिले 9 खंड प्रकाशित झाले होतेच आणि यासोबतच बाल विश्वकोश आणि कुमार विश्वकोश अशा दोन भागांमध्ये मुलांसाठी विश्वकोश तयार करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने 12 खंडांचा कुमार विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि या 12 खंडांमध्ये भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान, जीवसृष्टी, शेती, साहित्य, कला, क्रीडा, चरित्र, भौगोलिक दृष्ट्या आपला महाराष्ट्र आणि भारत अशा विविध विषयांचा समावेश केलेला आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग हा इयत्ता 9वी ते 12वी या वर्गातील मुले मुली असा अभिप्रेत आहे. म्हणजे असं असलं तरी देखील एखादी संकल्पना जेव्हा कुमारांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावी किंवा स्वतःला माहिती करून घेण्यासाठी प्रौढ वाचकही कुमार विश्वकोशाकडे वळतात. उदाहरणार्थ जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा जे पहिल्या भागात अजेंडा 21 ही नोंद घेतली आहे. मग 21व्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबतचा केलेला आराखडा असे पहिल्याच वाक्यात अजेंडा 21 म्हणजे नक्की काय हे आपण इथे स्पष्ट केलं आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग व्यापक आहे असं म्हटलं तरी साधारणपणे 14 ते 18 या वयोगटातील मुला मुलींना आपण डोळ्यासमोर ठेवून या कोशाची रचना केलेली आहे.
0: मॅडम, आता आपण बोललात की कुमार विश्वकोश तयार केलाय आणि त्याचा पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, तर हा खंड नेमका कशा विषयी आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: आपला जे कुमार विश्वकोशाचे 12 खंडांचा प्रकल्प आहे त्यापैकी पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं वाढतं महत्व लक्षात घेता कुमार विश्वकोशासाठी अग्रक्रमाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निर्मिती करण्यात आली. या संपूर्ण खंडाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मराठी विश्वकोशाला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभलेलं आहे. या केंद्राचे तत्कालीन संचालक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सदस्य दिवंगत डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी अगदी खंडाच्या सुरुवातीपासून ते खंडाच्या शेवटच्या नोंदीपर्यंत आपलं समन्वयाचं काम विश्वकोशासोबत केलेलं आहे. त्यांच्या समन्वयातून आपण अनेक नोंदी कुमार कोशामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर आपले जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हा खंड परिपूर्ण व्हावा यासाठी आपल्याला वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या. त्यांनीच सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण कुमार विश्वकोशासाठी ज्या काही नोंदी लिहिलेल्या होत्या त्या नोंदींचे वाचन कुमारांच्या वयोगटासमोर केले आणि त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अध्यापकांकडून ज्या काही आपल्याला सूचना आल्या त्या लेखी स्वरूपात आलेल्या ज्या काही सूचना होत्या जे मुलांसमोर वाचन केल्यानंतर त्या मुलांकडून आलेल्या सुद्धा सूचना, तर या सर्व सूचनांचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून आपण आवश्यकतेनुसार नोंदींमध्ये योग्य ठिकाणी बदल देखील केलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या खंडाचं जे मुखपृष्ठ आहे त्यासाठी युवा चित्रकारांची स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यानंतर दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांसारख्या नामवंत परीक्षकांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे 240 चित्रांमधून आता सध्या जे मुखपृष्ठ आहे कुमार कोशाचे त्याची निवड केलेली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी यशस्वी कांबळे हिने हे चित्र तयार केलेलं होतं. मग अशा प्रकारे या सर्व दिग्गजांच्या साथीने आणि डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
0: मॅडम, जीवसृष्टी आणि पर्यावरण आता हा जो खंड प्रकाशित झालाय याच्यामध्ये आणखीन उल्लेखनीय असं काय आहे.
1: आपला जो मराठी विश्वकोशाचा जो खंड होता तो सर्व विषय संग्रहक आहे. तसं कुमार विश्वकोशाची रचना ही विषयनिहाय करण्यात आलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडामध्ये जीवशास्त्राच्या शाखा आणि उपशाखा या संदर्भातील सुमारे 1025 नोंदींचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जीवशास्त्रातील प्रमुख आणि महत्वपूर्ण अनेक संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या सुटसुटीत परंतु शास्त्रीय भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि हेच या खंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड नोंद लिहिणे. हा खंड जीवसृष्टीशी जोडला गेला असल्याने यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जसे की जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, जीवसृष्टीमध्ये झालेली उत्क्रांती आहे, शरीर विज्ञान, ऊती, केंद्रक, पेशी या संदर्भातली माहिती देखील आपण या खंडामध्ये घेतलेली आहे. अनुवंशिकी वगैरे अशा विविध विषयांवरच्या नोंदींचा देखील या खंडामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

0: सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर जो काही दुष्परिणाम झालेला आहे किंवा लोकसंख्येचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे या संदर्भातील नोंदी देखील आपण घेतलेल्या आहेत, त्यावरील उपाय याची माहिती देखील आपण पर्यावरण अवनती किंवा पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा नोंदींमधून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचा इतर विज्ञानाशी म्हणजेच भौतिकी असेल, रसायनशास्त्र असेल इत्यादींशी आलेला जो काही संबंध आहे याचे विवेचन जैव अमापन, जैव वस्तुमान यांसारख्या नोंदीतून करण्यात आलेले आहे. जीवशास्त्रातील उपपत्तींवर आधारलेली उत्पादन तंत्र आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांविषयीचे विवेचन हा ह्या खंडाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
1: गायकवाड मॅडम, आत्ता आपण जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी ज्या खंडामध्ये नोंदी आहे त्याविषयी सांगितलं. जीवसृष्टी आणि पर्यावरण या संपूर्ण खंडाचं स्वरूप आता कसं आहे आणि परिभाषा कशी आहे किंवा त्याचं वाचन कुमारांनी कसं करावं असं अभिप्रेत आपल्याला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाचा वाचक वर्ग लक्षात घेता आपण तो हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची पृष्ठसंख्या कमी ठेवलेली आहे. विश्वकोशाच्या तुलनेमध्ये आकारमान देखील कमी ठेवलेले आहे आणि हा जो खंड आहे तो 250-300 ते 400 पानापर्यंतच आपण घेतलेला आहे आणि या एका खंडाचे जीवसृष्टी आणि पर्यावरण या एका खंडाचे आपण एकूण 4 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील पहिला भाग आहे तो अंकुरण ते ग्लुकोज, दुसरा भाग घटसर्प ते पॅरामेशियम, तिसरा भाग पांगारा ते लाजाळू आणि चौथा भाग लिंबू ते ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे या अपासून ते ज्ञपर्यंत सर्व नोंदी या 4 भागांमध्ये पूर्ण करून आपण कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा,
0: मराठी विश्वकोशाच्या धोरणाप्रमाणेच यातील नोंदी देखील आकारविल्लेच घेतलेल्या आहे आपण वर्णानुक्रमे आकारविल्ले आणि यामध्ये आपण विश्वकोशाने स्वरांचा क्रम कसा घेतलेला आहे तर अ या स्वरानंतर ॲ, आ या स्वरानंतर अ, त्यानंतर ई, ई, ऊ, बाकी आपले जे आहे त्याप्रमाणे पुढचे म्हणजे एकूण 14 खडी म्हणतो आपण त्याप्रमाणे आपण विश्वकोशाने घेतलेले आहे. फक्त अ ॲ आ अ असे ठेवलेलं आहे. त्यानंतर व्यंजनं घेतलेली आहेत. जसं आता जो खंड आहे त्याचं एक पृष्ठ आहे ते आपण 2 रकानांमध्ये विभागलेले आहे, रकाना अ आणि आ अशा प्रकारे. मग त्यावेळेस ते नोंद शीर्षक आहे ते लगेच लक्षात यावं या दृष्टीने ते आपण लाल अक्षरात ठळक लाल रंगामध्ये केलेलं आहे आणि त्यापुढेच कंसामध्ये त्या नोंदीचे नाव इंग्रजी स्पेलिंग सहित दिलेले आहे. उदाहरणार्थ अंजीर ही नोंद आहे तर अंजीर हा शब्द आहे तो आपण लाल अक्षरात ठळक घेतलेला आहे आणि त्यापुढे कंसामध्ये कॉमन फिग असं त्याचं नाव दिलेलं आहे. उपशीर्षक जी आहेत जसं आता वनस्पती ही नोंद घेतली समजा तर त्यामध्ये आवृत्ती बीज वनस्पती हे त्याचं उपशीर्षक झालं तर ते उपशीर्षक आपण रखाणाच्या मध्यभागी घेतलेलं आहे आणि जे त्याचं उप उपशीर्षक आहे जसं बीजी वनस्पती किंवा मग शिराजन्य वनस्पती हे जे उप उपशीर्षक आहेत ते आपण रकान्याच्या डाव्या बाजूला ठळक काळ्या अक्षरामध्ये घेतलेले.
1: हा म्हणजे ते पोट प्रकार
0: पुढे येत जाणारे प्रकार त्याचे. त्यानंतर या खंडातला आपण जास्तीत जास्त चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंगीत चित्र दिलेले आहेत पूर्णपणे आणि छायाचित्रांवर अधिकाधिक भर आहे की आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच लक्षात यावी जे चित्राच्या माध्यमातून शक्य होतं.
1: हो हे खूपच छान आहे कारण की मुलांनी सगळंच बघितलेलं असेल असं नाहीये. जीवशास्त्र आणि पर्यावरण विषयक वनस्पती म्हणा किंवा सगळे जीव बघितलेले नसतील तर सचित्र गोष्टींचा त्यांना खूपच छान उपयोग होतो.
0: त्यामुळेच आपण या खंडामध्ये छायाचित्रांवर अधिकाधिक भर दिलेला आहे आणि जास्तीत जास्त चित्र असावीत याकडे देखील कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे. काही वेळा कसं होतं एकाच गोष्टीसाठी विविध शब्दांचे किंवा संज्ञांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वादुपिंड यालाच अग्निपिंड असं देखील म्हटलं जातं. मग आपण ही एकच नोंद 2 वेळा घेणार का तर नाही. तर अशा वेळी काय केलं जातं की जो प्रचलित शब्द आहे जास्तीत जास्त त्या नावाने आपण नोंद घेतो. जसं आता दिलेल्या आत्ताच्या उदाहरणामध्ये स्वादुपिंड हा जास्त प्रचलित शब्द आहे तर त्यामध्ये आपण स्वादुपिंड या नावाने नोंद घेणार. सर्व काही माहिती आहे ते स्वादुपिंड या खाली देणार आणि जेव्हा अच्या खंडामध्ये अग्निपिंड असं जिथे आपण ते देणार तो शब्द आपण सोडणार नाही तो शब्द आपण देणार का तर काही जण अग्निपिंड या नावाने देखील माहिती असेल त्यांना तो अर्गन आहे तो त्यामुळे मग त्याच्या पुढे अग्निपिंड पहा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे घेत असतो. त्यानंतर विज्ञानाच्या विज्ञान विषयामध्ये कसं असतं की जी इटॅलिक नावं असतात लॅटिन नावं असतात ती आपण इटॅलिक देतो तिरप्या अक्षरांमध्ये. कधी कधी ग्रंथ नामं असतात ती देखील तिरपी देतो. या खंडात देखील आपण जी वनस्पतींची शास्त्रीय प्राण्यांची शास्त्रीय नावं आली आहेत ती तिरप्या अक्षरांमध्येच दिलेली आहेत आणि संक्षेप जे वापरले जातात जसं की ग्रॅ किलोग्रॅम किंवा सस म्हणजे समुद्र सपाटी यासारखे जे संक्षेप आहेत या संक्षेपांविषयीची माहिती देखील आपण सुरुवातीलाच दिली आहे.

0: त्यानंतर अनुक्रमणिका, तर यामध्ये आपण मराठी शीर्षक आहेत ती मराठी शीर्षक, त्याच्यापुढे इंग्रजी पारिभाषिक शब्द आणि पृष्ठ क्रमांक अशा प्रकारे आपण ती अनुक्रमणिका दिलेली आहे. मराठी विज्ञान विषयामध्ये इंग्रजी संज्ञांचे मराठी परिभाषिक शब्द तितकेसे प्रचलित नसतात. जसं आता ॲलर्जी हा शब्द आपल्याला माहित असतो, पण त्याला मराठी परिभाषा अधिहर्षद आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. किंवा डायलिसिसला अपोहन आहे, परंतु आपण नोंदी तर अपोहन शब्दाने घेणार आहोत. मग हे त्या वाचकाला लक्षात यावं यासाठी आपण ते इंग्रजी शब्द जे कंसात दिलेले आहेत त्यानुसार देखील आपण त्याची अनुक्रमणिका केलेली आहे. ते इंग्रजी शब्द आणि त्याच्यापुढे त्याचा पृष्ठ क्रमांक.
1: बरोबर आहे, कारण एवढे शास्त्रीय शब्द मराठीत अजून आपल्या अंगवळणी पडले नाही,
0: प्रचलित नसल्यामुळे आपल्याला हे देखील आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या एकूण चार भागांपैकी जे पहिले दोन भाग आहेत ते ग्रंथ स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत आपल्याला, आणि इतर सर्व म्हणजे चारही भाग संकेतस्थळावर त्यांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी वाचनाला उपलब्ध आहे, मोफत उपलब्ध आहे. आपली संकेतस्थळ मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर वरच्या भागामध्ये मराठी विश्वकोशाची इतर प्रकाशने, यामध्ये जेव्हा आपण त्या टॅबवर जातो तिथे आपल्याला कुमार विश्वकोश किंवा आपण स्क्रोल करत खाली आलो तर तिथं कुमार विश्वकोशाच्या पृष्ठाचं एक चित्र आहे, त्या चित्रावर जरी क्लिक केलं तरी आपण कुमार विश्वकोशच्या सर्व भागांचं वाचन करू शकतो. त्यानंतर आपण अंध व्यक्तींसाठी पहिल्या भागाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचं देखील या तयार केलेली आहे. संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या पहिल्या दोन भागातील सर्वच नोंदी श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत.
1: तर ह्या विश्वकोशामुळे कुमारांच्या देखील अज्ञान जे आहे ते दूर होणार आहे, आणि त्यांनी नक्की आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्याच्यामधून माहिती घ्यावी आणि त्यांचं ज्ञान वाढवावं हेच या प्रसंगी सांगणं उचित राहील. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला कुमार विश्वकोश, जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratehi 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: आयोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आताच आपण ऐकलात.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया GS शहा प्रायोजित विचार पुष्प.
2: GS चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही GS चहा.

0: प्रसिद्ध आसामचा गोल्डन सिटी सिद्धस चहा जीएस चहा।
1: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा, लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे।

सैन्याने माळवा जिंकलेला आहे. माळवा जिंकून सैन्य हे मुक्काम करीत करीत पुण्याकडे निघालेलं असून जिथं पाण्याची सोय आहे

अशी ठिकाणं पाहून त्या ठिकाणी सैन्याचा तळ पडत होता. तेथे मुक्काम होत होता असे जागोजाग मुक्काम करीत सैन्य निघालं होतं.

मजल दरमजल करीत निघालेल्या या सैन्याचा तळ सिना नदीच्या काठी असलेल्या चौंडी गावात पडलेला आहे. मुक्काम करताना पाणी कुठे मिळेल याचा विचार होत होता, म्हणूनच चौंडी येथे सैन्याचा तळ पडलेला होता.

0: उन्हाळ्याचे दिवस आहेत, अशा रखरखीत उन्हामध्ये अंगात आळस भरतो आणि अंगामध्ये आळस भरलेलं हे सैन्य दुपारची विश्रांती घेत आहे। त्यांच्या विश्रांतीला आवाजाचा किंवा वर्दळीचा थोडाही त्रास होत नाही। त्याचे कारण म्हणजे मुक्कामाचे हे ठिकाण गावापासून थोडंसं लांब अंतरावर आहे।
1: ओ

0: सायंकाळची 4-5 ची वेळ आहे. सुस्तावलेलं सैन्य नुकतंच दुपारची झोप घेऊन उठलंय. काही जण नदीवर जाऊन हातपाय धुवून आपला आळस झटकत आहेत. सैन्याची एजा चालू झालेली आहे. एवढ्यात लोक ओरडतात, अरे घोडा बिथरला. आणि बिथरलेला तो घोडा नदीच्या काठाने असलेल्या वाळूतून पळत सुटलेला आहे.
1: काही छोट्या मुली

0: शिवलिंग।
1: गावातील काही मुली नदीतील वाळू मध्ये खेळण्यात दंग आहेत। या मुली वाळू मध्ये शिवलिंग बनविण्यात रममान झालेल्या आहेत। घरात जसे वातावरण असेल तसे लहान मुलांचे वर्तन असते। घरामध्ये धार्मिक वातावरण असण्याच्या परिणामामधूनच या छोट्या छोट्या मुली शिवलिंग बनवण्याचा खेळ खेळण्यात दंग होत्या।
2: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला। लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं। ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं।
3: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
4: जीएस चहा प्रायोजित विचार पुष्प हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, यानंतर ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली।

श्रीधर फडके यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ग्रेस यांची गीतरचना आपण ऐकली. गाणी मनातले हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। यानंतर 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंड विरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दिल्लीत होणाऱ्या पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी होणार आहेत. देशभरातून सहभागी होणाऱ्या 17,000 वृक्षमित्रांशी ते संवाद साधणार आहेत. सक्रिय जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचे रूपांतर देशव्यापी लोकचळवळीत करण्याचं

आवाहन सिंह या मित्रांना करतील. त्यानंतर पुसा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी होतील. हैदराबादला एक प्रमुख हायस्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हैदराबादला पुणे चेन्नई आणि बंगळूरशी जोडणारं बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल असं वैष्णव म्हणाले. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या योजनेमुळे 20,300 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाले असून जवळपास 11 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान म्हणाले. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांचं प्रमाण जवळपास 44% आहे असंही पासवान यांनी अधोरेखित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हिएतनाममधील फुकोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट उलटली. या दुर्घटनेत 2 महिलांसह 15 भारतीयांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोध मोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संबंध साधून त्यांना धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी इन्स्टामार्ट मार्फत मुदत संपलेल्या खराब झालेल्या दूषित आणि इतर असुरक्षित अन्न पदार्थांचा पुरवठा करण्यात आला अशा तक्रारी आहेत. इराण अमेरिका तणाव आणखी वाढला आहे. होर्मुज समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं इराणवर नव्यानं हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान इराणनं होर्मुज समुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत या समुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला मार्गक्रमण करू दिलं जाणार नसल्याचं इराणच्या नौदलानं स्पष्ट केलं आहे. समुद्रधुनी खुली असल्याची आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणार नसल्याची घोषणा इराणनं करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असूनही इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरूच राहतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया बिहार

0: तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित विधेयकांची छाननी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचं 2 दिवसीय चर्चासत्र गोव्यात झालं. संविधान 129वी घटनादुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 या 2 विधेयकांवर चर्चा करण्यात आली. एकत्रित निवडणुकांमुळे खर्चात कमी होईल आणि प्रशासन सक्षम होण्यास मदत होणार आहे असं समितीचे अध्यक्ष आणि खासदार पी चौधरी यांनी सांगितलं. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्प्टन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानासमोर भारताला निर्धारित 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. दोन्ही संघांमधील पहिला T20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्लोरिडातील मियामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज पहाटे झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नॉर्वेचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये लंडनच्या सेंटर कोर्टवर काल रात्री झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय लिंडा नोवोस्कानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मोचोवाचा 6-2, 5-7, 6-3 असा पराभव करून पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना करेल. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंड विरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: श्रद्धामयोयम पुरुषः म्हणजे माणूस हा श्रद्धावान आहे असा गीतेचा सिद्धांत आहे। लॉ ऑफ लाईफ इज लॉ ऑफ बिलीफ। श्रद्धा हा जीवनाचा नियम आहे।

पण या श्रद्धेचं स्वरूप काय असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा असं सांगता येईल की टू बिलीव्ह इज टू ॲक्सेप्ट समथिंग ॲज ट्रू ऑर टू लिव्ह इन द स्टेट ऑफ बीइंग इट. याचा भावार्थ असा की जे आपल्याला मिळावं किंवा घडावं असं वाटतं ते मिळणारच किंवा घडणारच अशी श्रद्धा बाळगणं, किंवा जे मिळावं किंवा घडावं असं वाटतं ते जवळजवळ मिळाल्यातच किंवा घडल्यातच जमा अशी श्रद्धा असणं. या संदर्भात एक गोष्ट आठवते. एकदा एका गावावर मोठं संकट आलं. त्या गावावर पावसाची वक्रदृष्टी झाली. पाऊस नाही म्हणून लोक हवालदिल झाले. त्या गावामध्ये एक साधू होता. गावातील लोक त्या साधूकडे गेले आणि काहीतरी उपाय करा अशी त्यांनी विनंती केली. त्या साधूने त्यांना विचारलं, तुमचा देवावर विश्वास आहे? सर्वांनी होय असं उत्तर दिलं. तर मग येत्या गुरुवारी पावसासाठी देवाची प्रार्थना करूया, आपल्या प्रार्थनेला देव निश्चित साथ देईल याबद्दल तुमच्या अंतःकरणात पूर्ण श्रद्धा आहे ना? सर्वांनी पुन्हा होय असं उत्तर दिलं. झालं, गावातील सर्व लोक गुरुवारी देवळामध्ये जमले. साधू महाराज पण तिथे आले. बराच वेळ सर्वांनी देवाची प्रार्थना केल्यावर पावसाची वाट पाहत बसले. बराच वेळ झाला तरी पावसाचा पत्ताच नाही. लोक अधीर झाले. ते सर्व साधू महाराजांकडे आले आणि विचारू लागले, काय हो महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही देवाची प्रार्थना केली, मग पाऊस का पडला नाही? गंभीर होत त्या साधून गावातील सर्व लोकांना एकच प्रश्न विचारला. एकच प्रश्न, लोक हो, मंदिरात येताना तुमच्यापैकी किती लोकांनी बरोबर छत्र्या आणल्या? त्या सर्वांनी हात वर करून छत्र्या दाखवाव्यात. परंतु प्रत्यक्षामध्ये एकाही माणसानं छत्री आणली नव्हती. हे पाहून साधू महाराज लोकांना म्हणाले, लोक हो, पहा तुमची देवावरील श्रद्धा. प्रार्थना केल्यावर देवाशी निश्चित कृपा होऊन पाऊस पडणारच अशी जर तुमची खरी श्रद्धा असती तर तुम्ही सर्वांनी मंदिरात येताना बरोबर छत्र्या आणल्या असत्या. पण तुमची तशी श्रद्धा नव्हतीच म्हणून एकाही माणसानं छत्री आणली नाही. श्रद्धाच नाही तर फळ कसं मिळणार? साधूच्या या शब्दांनी सर्व लोक खजील झाले आणि त्यांना आपली चूक कळली. ही गोष्ट मार्मिक असून शुद्ध श्रद्धेचं आणि अंधश्रद्धेचं स्वरूप विशद करणारी आहे. लोकांची साधूवर आणि देवावर अंधश्रद्धा होती, पण शुद्ध श्रद्धा म्हणजे काय हे त्या साधूनं लोकांना अचूक सांगितलं. शुद्ध श्रद्धेला निसर्गाच्या नियमांचं किंवा ज्ञानाचं अधिष्ठान असतं, तर अंधश्रद्धेला निर्बुद्ध खुळसट कल्पनांचं अधिष्ठान असतं. उदीभस्म, अंगारे दुपारे, कर्मठ व्रतवैकल्य किंवा भगत फकीरांचे आणि बुवाबाबांचे उपचार, यात संकट निवारण करण्याची किंवा काम करून देण्याचं काहीही सामर्थ्य नसतं. ते सामर्थ्य असतं आपल्या श्रद्धायुक्त मनात. इट इज नॉट द थिंग बिलीव्ड इन बट द बिलीफ इन माइंड दॅट गिव्ज यू रिझल्ट्स. परंतु काही वेळेला या गोष्टीने फळ मिळाल्यासारखं वाटतं याचं कारण वेगळंच असतं. आपलं मन ही एक प्रचंड शक्ती आहे. या मनाचे दोन भाग आहेत, एकाचं नाव बहिर्मन आणि दुसऱ्याचं नाव आहे अंतर्मन. आपण केलेली प्रार्थना, सूचना किंवा कामना ही जर बहिर्मनातून अंतर्मनात खोल गेली आणि तिथं मूळ धरून राहिली तर ती प्रार्थना किंवा कामना सफल होते. भगत फकीरांकडे किंवा बुवा बाबांकडे जाणाऱ्या लोकांच्या कामना काही वेळेला फलद्रूप होतात. याची मुख्य कारणं दोन आहेत. बोलाफुलाला गाठ पडते किंवा कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ होते. त्याप्रमाणे याचं काम होण्याची वेळ आणि त्याचं बुवाकडे जाणं याची एकच वेळ येते. दुसरं कारण म्हणजे कामना घेऊन जाणाऱ्या लोकांच्या ठिकाणी क्वचित प्रसंगी तात्कालिक परिस्थितीमुळे किंवा अन्य काही

0: कारणांमुळं जी अंधश्रद्धा असते तिच्यात कल्पनाशक्तीच्या प्रभावानं विलक्षण सामर्थ्य आलेलं असतं. इथं भगत फकीर किंवा बुवा बाबा आणि त्यांनी केलेले नाना प्रकारचे उपचार हे केवळ निमित्त असतात, पण काम फत्ते होतं ते त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या अंधश्रद्धेनं. ही गोष्ट भक्त भाविकांच्या ध्यानात येत नाही. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तीही की अशा तऱ्हेनं म्हणजे अंधश्रद्धेनं कामना पूर्ण होण्यात फार मोठा धोका असतो, तो म्हणजे ही माणसं दैवाधीन बनतात आणि भगत फकीर किंवा बुवा बाबा यांच्या पूर्ण आहारी जाऊन शेवटी सर्वस्वाला मुकतात. शुद्ध श्रद्धेच्या प्रकारात मात्र श्रद्धा अन्य ठिकाणी नसते तर बहिर्मनाची श्रद्धा असते अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीवरच. शुद्ध श्रद्धायुक्त मन हे हृदयस्थ ईश्वरी शक्तीशी सदैव युक्त असतं, त्यामुळे अशा मनाचे संकल्प सिद्ध होतात. हृदयामध्ये वास करीत असलेल्या प्रचंड ईश्वरी शक्तीचा या शुद्ध श्रद्धायुक्त मनाला वास लागल्यामुळं हे मन नित्य शांत आनंदी आणि आत्मनिर्भर राहतं. द नॉलेज ऑफ ए मायटी पॉवर विद इन यू विच इज केपेबल ऑफ ब्रिंगिंग टू पास ऑल युअर डिझायर्स गिव्ज यू इमेन्स कॉन्फिडन्स अँड अ सेन्स ऑफ पीस. त्याचप्रमाणे हे शुद्ध श्रद्धायुक्त मन हृदयस्थ ईश्वरी शक्तीशी सदैव कृतज्ञ असतं. कृतज्ञता हा गुण जसा माणसाला प्रिय आहे त्याचप्रमाणे तो देवालाही प्रिय आहे. खऱ्या अर्थानं कृतज्ञता हेच पुण्य आणि कृतज्ञता हे पाप होय. त्यामुळं अशा कृतज्ञ माणसाला देवाच्या किंवा निसर्गाच्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो. ए ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिव्हर्स कॉझिंग काउंटलेस ब्लेसिंग्स टू फ्लो टुवर्ड्स इट बाय द लॉ ऑफ रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन द कॉस्मिक लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. अशा शुद्ध श्रद्धायुक्त मनाची धारणा करून तिचा योग्य तो परिपोष करणं ही कृतकृत्य जीवनाची गुरुकिल्ली होय. वास्तविक मानव प्राण्याला परमेश्वरानं म्हणा किंवा निसर्गानं म्हणा बुद्धी नावाची एक विलक्षण देणगी बहाल केलेली आहे. सारासार विचार करून निर्णय घेणं हे बुद्धीचं कार्य आहे. चमत्कारांच्या आकर्षणानं किंवा विनाकष्ट त्वरित फलप्राप्ती व्हावी या आशेनं सामान्य लोक बुद्धीचा वापर न करता बुवा बाबा साधू संन्यासी फकीर देवऋषी यांच्या आहारी जातात आणि सरते शेवटी फसतात. जीवनविद्या सांगते की वास्तविक श्रद्धा ही मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे, परंतु बुद्धीचा वापर करून आणि त्या श्रद्धेला डोळस रूप देऊन तिचं परिवर्तन आत्मश्रद्धेत करण्याऐवजी सामान्य माणसं अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन फसतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात, ही मोठी खेदाची गोष्ट. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, यानंतर ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: रचना आपण ऐकली. टू स्टेट्स या चित्रपटासाठी गायक कलाकार होते के मोहन आणि यशिता शर्मा.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा मैं सब तमाम
2: सचिन
1: मम्मी.
2: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.
3: बिल भरायच्या आधी तरी येईल ना सगळं. काय चाललंय?
2: बिल बनतंय.
3: चल तुझं कार्ड दे. पिन दे.
4: आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओटीपी सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: लखलख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया टोनी कक्कर यांचं गीत क्रिएचर या चित्रपटासाठी आवाज अरिजित सिंग यांचा.

0: ऐका, गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

इर्शाद कामिल यांच्या गीतासाठी स्वर श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांचा होता. विशाल शेखर यांचं संगीत हॅपी न्यू इयर या चित्रपटासाठी होतं. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:10 झाली आहेत. ऐकूया श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित कार्यक्रम सप्रेम नमस्कार.

0: नमस्कार
1: संदीप दादा.
0: धनश्री ताई,
1: तू या कार्यक्रमामध्ये मागील आठवड्यात नव्हतास, त्यामुळे नक्कीच आपल्या श्रोत्यांना तुझी कमतरता भासली असणार आहे, कारण मला देखील तुझी कमतरता भासली होती. आणि आज तू या कार्यक्रमात आलेला आहेस तेव्हा या कार्यक्रमात पत्रांचाही पाऊस पडलेला आहे. वेळ न घालवता सुरुवात करणार आहोत.
0: अर्थातच धनश्री ताई, कारण बाहेरही पावसाचं वातावरण आहे आणि पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे, तर आपल्याही कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया.
1: तर कार्यक्रमातलं पहिलं पत्र आता तू घ्यायचंस.
0: कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र आहे मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा आणि किशोरी गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भंबिष्ठे हे सर्व श्रोते तमनाकवाडा कागल जिल्हा कोल्हापूर इथून. सांगली केंद्र अधिकारी आणि ताईदादा यांना आमचा नमस्कार. या आठवड्यातील सांगली आकाशवाणीवरून प्रसारित झालेले सर्वच कार्यक्रम अगदी उत्कृष्ट होते. हे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूपच आवडले, पण कार्यक्रमावर मात्र आम्ही नाराज आहोत. ते म्हणजे अतिप्रिय कार्यक्रम मंगळवार दिनांक 30 जून रोजी संध्याकाळी 7:30 प्रसारित होणारा कार्यक्रम म्हणजे आवड बळीराजाची, आणि त्यानंतर रात्री 10 प्रसारित होणारा आपली आवड, हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला रेडिओ सेटवरून ऐकायला मिळाले नाहीत, कारण याच वेळेस क्रिकेट सामन्यांचं वर्णन असल्यामुळं हे कार्यक्रम मोबाईल ॲपवरून प्रसारित झाले. तरी आम्हाला रेडिओशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे हे कार्यक्रम रेडिओ सेटवरूनच ऐकायला मिळावेत ही आम्हा सर्व ग्रामीण श्रोत्यांची विनंती आहे, असं हे श्रोते आपल्या पत्रात विनंती व्यक्त करतात.
1: तर यांचं पत्र आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत जरूर पाठवूयात. वळूयात पुढच्या पत्राकडे. पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार, श्री वीरभद्र अप्पा जंगम, मुक्काम पोस्ट बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे, यांनी आपल्याला सप्रेम नमस्कार सादर करणारे दादा आणि ताई यांना खूप खूप शुभेच्छा असं म्हणत पत्राला सुरुवात केली. ते लिहितात, आवड बळीराजाची आजचे पाहुणे सांगली विशेष क्रीडांगण युवावाणी, हॅलो आपकी पसंत, आरोग्यम धनसंपदा, आपली आवड, परिसर, चिंतन हाच चिंतामणी, वनिता मंडळ, शेतीविषयक उपयुक्त अशी माहिती, हवामान अंदाज, सर्वच कार्यक्रम श्रवणीय असतातच, आणि आकाशवाणी सांगली केंद्रातील सर्व टीम वर्क जे करत आहात ते अतिशय प्रशंसनीय आहे, प्रशंसा करावी तेवढे शब्द अपुरेच, असं त्यांनी लिहिलंय. पुढे लिहितायत, आकाशवाणी सांगली केंद्रावरून जेवढे काही कार्यक्रम प्रसारित होत आहेत याबाबत सदैव चिरंतन काळ अशी आपली सांगली आकाशवाणी उजळत राहो म्हणून सर्व रसिक श्रोत्यांना आणि आकाशवाणी सांगली केंद्र मित्र परिवाराला नमस्कार, शुभ आशीर्वाद, असं म्हणत या पत्राचा समारोप त्यांनी केलेला आहे.
0: ताई, या श्रोत्यांचं आणखीन एक पत्र.

0: येत आहेत आकाशवाणी सांगली केंद्र यांना सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. आपल्या आकाशवाणीतर्फे सादर होणारे सर्वच कार्यक्रम अतिशय माहितीपूर्ण आणि ज्ञानामध्ये भर घालणारे असेच आहेत. आम्ही सर्व श्रोते कामातून वेळ मिळेल तसा आपल्या सादर होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतो. सकाळी सादर होणारी भक्तिगीतं, प्रभातीचे रंग, सांगली विशेष, चिंतन हाच चिंतामणी हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. डॉक्टर विनिता कुलकर्णी यांनी पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आहार याविषयी सांगितलेली माहिती तसंच क्रीडांगण या कार्यक्रमात मल्लखांब या खेळाविषयी मिळालेली अमूल्य अशी माहिती आम्हा सर्व रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळाली. तसंच सांगली ते बालाजी तिरुपती असा 15 वेळा सायकलवरून प्रवास केलेल्या आसामीबद्दल अतिशय उत्साह वाढवणारी आणि ऊर्जा निर्माण करणारी अशी माहिती मिळाली. त्याचबरोबर शेतीविषयक कार्यक्रमात खरीप हंगामात वेलवर्गीय भाजीपाला याविषयी महेश इनामदार यांनी घेतलेली प्राध्यापक माळी यांची मुलाखत आम्हाला माहितीपूर्ण वाटली. असेच वेळोवेळी दर्जेदार आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे कार्यक्रम सादर करण्यात यावेत ही आकाशवाणी केंद्र सांगली यांना नम्र विनंती आणि शुभेच्छा.
1: तर श्रोते हो, कार्यक्रमामध्ये 2 पत्र तुम्ही पाठवलीत यासाठी खूप खूप धन्यवाद. वळणार आहोत पुढच्या पत्राकडे. हे पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, यळगुड, रेवण अनिता, राहुल भांबिष्ठे, कबनूर, तुषार प्रसिक, एकता मेघना, चिव कांबळे, विलास पाटील, अरुण येळगुडकर, चंद्रचे श्रोते. तर या सर्व श्रोत्यांनी एकत्रित आपल्याला अभिप्राय कळवलाय. ते लिहित आहेत, धनश्रीताई आणि संदीप दादा, तुमच्या दोघांचाही संवाद आम्हाला फार आवडतो. तुमच्या दोघांचाही आवाज फार गोड आहे आणि हा संवाद ऐकत असताना असं वाटतं की सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम संपूच नाही. तर श्रोते हो, आम्हाला देखील तुमची पत्र वाचताना असंच जाणवत असतं की आम्ही पत्र वाचत नाही तर आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत गप्पा मारत आहोत.
0: पुढच्या श्रोत्यांशी संवाद साधूया या पत्राच्या माध्यमातून. आणि हे पत्र लिहिणारे श्रोते आहेत स्नेहजिवा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर, बांबवडे, आणि यांच्यासोबत कीर्ती, अहिल्या, स्वरा, आदिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशी इथले श्रोते. संदीप दादा आणि धनश्रीताई यांना श्रोत्यांचा सप्रेम नमस्कार. आम्ही आपण देत असलेल्या ईमेल वरून सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो, पण मोबाईलच्या ईमेल वरून आम्ही संपर्क साधू शकलेलो नाही, त्यामुळे आम्हाला पत्राचाच आधार घ्यावा लागतो. आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमाची मेजवानी खूपच रंगतदार अशी असते. या कार्यक्रमांचा आस्वाद घेता घेता कार्यक्रम कधी संपतात हे कळत सुद्धा नाही. तर कार्यक्रमांबद्दल धन्यवाद असे या श्रोत्याने आपल्याला कळवलेलं आहे.
1: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत ओंकार, गणेश, सुनील, गोपी, लक्ष्मी हुक्किरे, मुक्काम पोस्ट घालवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे. तर हे लिहित आहेत धनश्रीताई, संदीप दादा यांना प्रथम स्नेहाचा प्रेमळ नमस्कार. 28 जून रोजी सादर झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला इतका आवडला की अमृतापेक्षाही गोड वाटला, कारण आपल्या गोडवाणीतून आम्हा सर्वां श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच, ईमेल यांना दिलेली पोहोच खरोखरच मन भरून आलं. आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून जे कार्यक्रम प्रसारित होत असतात ते सर्वच कार्यक्रम अगदी ज्ञानवर्धक, माहितीपूर्व आणि उद्बोधक असे असतात. गिरवाणवाणीपासून रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही सर्वच कार्यक्रमांची मेजवानी अगदी चाखून घेत असतो असं त्यांनी आपल्याला कळवलंय. आणि जरी सगळे कार्यक्रम आम्ही ऐकत असलो तरी यात सर्वात पहिला आणि सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे सप्रेम नमस्कार, कारण या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, सूचना आणि तक्रार जरी असेल तर ती देखील आपल्या गोडवाणीतून तुम्ही आमच्यापर्यंत सांगत असता आणि पत्रांच्या माध्यमातून आम्ही आमच्या श्रोत्यांशी एकमेकांद्वारे संवाद साधू शकतो ते केवळ आपल्या पत्रोत्तरांचा सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमाच्या माध्यमातून.
0: हातात घेतोय दुसरं पत्र. आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम खूप चांगले असतात. घर बसल्या हे कार्यक्रम आम्ही ऐकत असतो. आपकी पसंद, आपली आवड, आवड बळीराजाची, सप्रेम नमस्कार हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. तसंच आमच्या पत्राला कार्यक्रमात पोहोच मिळाली याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला. तर धनश्रीताई, हा अभिप्राय कळवणारे श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, सागर पाटील, पूजा पाटील, राजू मिठारी, कृष्णा होकेरी निपाणी, तसंच रवी ग्रुप चंदूर इथले श्रोते.
1: तर याच श्रोत्यांचं दुसरं पत्र माझ्या हातात आहे. ते लिहित आहेत की वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित होत असतो तो आम्हाला खूप आवडतो. त्यानंतर आपकी पसंद आपली आवड या कार्यक्रमात आमच्या पत्रांना पोहोच मिळत नाही ही खंत आहे आणि आम्ही भरपूर पत्र पाठवतो. पुढे लिहित आहेत, मात्र सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात दादा आणि ताई तुम्ही दोघेही माझ्या पत्राचा समावेश करता आणि माझ्या पत्रातला अभिप्राय अतिशय सुंदररित्या वाचून दाखवता यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: पुढचं पत्र घेतोय आणि हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम.

0: रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार आणि एकनाथ काळे हे श्रोते म्हणतात, आम्ही तुमचे सर्वच कार्यक्रम दररोज ऐकत असतो आणि आम्हाला ते सर्वच कार्यक्रम आवडतात. आपकी पसंद, आपली आवड, आवड बळीराजाची हे कार्यक्रम आम्हाला विशेष आवडतात. आपल्या आकाशवाणी केंद्रावरील निवेदक निवेदिका यांचे आवाज गोड आहेत. एक खंत वाटते ती त्यांनी लिहून कळवली आहे. सप्रेम नमस्कार या कार्यक्रमामध्ये आमच्या पत्राला उत्तर मिळत नाही. तर श्रोते हो, कार्यक्रमात आम्हाला प्राप्त झालेलं हे तुमचं पहिलंच पत्र आहे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमचं आमच्या कार्यक्रमात आम्ही अगदी मनापासून
0: स्वागत करतोय.
1: आणि इथून पुढे तुम्ही आम्हाला न चुकता पत्र पाठवायचं आहे, आमचे सर्व कार्यक्रम ऐकायचे आणि या कार्यक्रमांबद्दल अभिप्राय, सूचना, विनंती ती देखील आम्हाला लिहून कळवायची आहे आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. दादा, यानंतरचं माझ्या हातातील हे पत्र पाठवणारे आपले श्रोते जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, सिमर, इलान शेख, करिश्मा, चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर या श्रोत्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला साप्ताहिक कार्यक्रमांचा अभिप्राय एकत्रित पाठवलाय. ते लिहितायत, दिनांक 28 जून अर्थात रविवारी सकाळी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे श्रोत्यांच्या पत्रांना आणि ईमेलला अतिशय सुंदररित्या पोहोच देण्यात आली. पुढे लिहितात, 29 जून रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता प्रसारित करण्यात आलेला हॅलो आपकी पसंद हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यामध्ये श्रोत्यांशी फोनवरून साधलेला संवाद आणि त्यांच्या आवडीची छान छान गीतं आम्हाला ऐकायला मिळाली आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता समृद्धीताई यांनी. पुढे लिहितायत, 30 जून रोजी मंगळवारी संध्याकाळी 7:30 सादर करण्यात आलेला माझं घर माझं शेत क्रमाच्या माध्यमातून आवड बळीराजाची हा कार्यक्रम ऐकायला मिळाला. रात्री 10 वाजता सादर करण्यात आलेला आपली आवड हा देखील आम्हाला खूप आवडला. हे दोन्ही कार्यक्रम खूप छान होते. या दोन्ही कार्यक्रमामध्ये भरपूर पत्रांचा समावेश करून श्रोत्यांच्या पसंतीची गीतं ऐकवण्यात आली, यासाठी खूप खूप धन्यवाद. या दोन्ही कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरं देऊन सुंदर गीतं लावण्यात आली होती रोहित इंदोली सर यांच्याकडून. आपली आवड, आपकी पसंद, आवड बैराजेची हे पत्रावरील कार्यक्रम आम्हाला खूप आवडतातच, पण सप्रेम नमस्कार मध्ये धनश्रीताई, संदीप दादा जेव्हा पत्रांचं वाचन करतात तेव्हा असं वाटतं की हा कार्यक्रम संपूच नये. अतिशय छान कार्यक्रम प्रसारित होत आहे, या कार्यक्रमाची उंची खूप वाढत आहे, कार्यक्रम असाच बहारदार प्रसारित होत राहो अशी सदिच्छा.
0: यानंतर कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र, नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे असा संदेश देणारे हे आपले नियमित श्रोते मुक्काम पोस्ट जळगाव इथून, मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्षुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, मेघराज युवराज कोलते तसंच रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर इथले हे श्रोते. श्रोत्यांनी पत्रामध्ये असं लिहिलंय, सालाबाद प्रमाणे याही वर्षी मी पंढरपूरसाठी पायी दिंडी सोहळ्यामध्ये जात आहे. 8 जुलै पासून मी या दिंडी सोहळ्यामध्ये जात आहे. अर्थात आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्व कार्यक्रम मी ऍपवर ऐकत राहणार आहे. तर श्रोतेहो, या दिंडी सोहळ्याचा आनंद आपण नक्कीच घ्या, पण आता या श्रोत्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचा आनंद कुठेही बसून घेऊ शकता, अर्थातच या मोबाईल ऍपच्या द्वारे.
1: श्रोत्यांनी अतिशय सुंदर अभिप्राय आपल्याला आज कळवले होते आणि भरपूर पत्रांचा समावेश आज आपल्या या कार्यक्रमात झालेला आहे. श्रोते हो, अशीच भरपूर पत्र नियमितपणे आपल्या या कार्यक्रमात येत राहावीत अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि वळतो ईमेल कडे. कार्यक्रमातील पहिला ईमेल मी घेते. हा ईमेल पाठवणारे आपले नियमित श्रोते रंगरंगोली रसिक श्रोता सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे. 2 ईमेल आपल्याकडे प्राप्त आहेत. पहिल्या ईमेल मध्ये ते लिहितात, निसर्गाने मनुष्याला दिलेली बहाल केलेली देणगी म्हणजेच मानवी मन. अशा मानवी मनात विचारांची प्रक्रिया अविरत सुरू असते. क्षणात रांगोळी गावात असणारं मन क्षणार्धात चांगली आकाशवाणीच्या प्रांगणात येऊन पोहोचतं, तर दुसऱ्याच क्षणी विश्वात फेरफटका मारून सुखावतं. क्षणाचा विलंब न लावता न मिळालेल्या गोष्टींपासून दुखी कष्टी होतं. आणि अशाच समस्याग्रस्त मनामध्ये विचारांचा गुंता वाढत गेला तर जटिल समस्येला व्यक्तीला सामोरं जावं लागतं. परिणामी मानसिक आणि शारीरिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही बिघडतं. अलीकडच्या काळात लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत, शिक्षित पासून अशिक्षितांपर्यंत, मालक

0: वर्गांपासून कामगारांपर्यंत सर्वांनाच मानसिक स्वास्थ्याच्या प्रसंगांना सामोरे जावं लागतंय. उद्योग जगत या कार्यक्रमात कामगारांचे मानसिक स्वास्थ्य याविषयी डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वर्धा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ही अप्रतिम, माहितीपूर्ण, उद्बोधक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्याच्या दृष्टीनं उपयुक्त मार्गदर्शक अशीच होती. मुकसित मुजावर यांच्या सादरीकरणातून साकारलेला प्रत्येक कार्यक्रम हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यांच्या कल्पक सादरीकरणाला सप्रेम नमस्कार.
1: ताई, या श्रोत्यांचा दुसरा ईमेल. संपूर्ण विश्वामध्ये मुख्यतः भारतीय हे संगीत प्रेमी रसिक अधिक आहेत. भारतीय मन गायन कला तसंच संगीत विश्वामध्ये रममाण होताना दिसत. संगीत ही अशी कला आहे जिच्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारतं. याला वैज्ञानिक दृष्ट्या महत्व आहे. संगीतामुळे मनोरंजनाबरोबरच वेळ तर सत्कारणी लागतोच, पण त्याचबरोबर स्वास्थ्य पण सुधारतं. मनुष्य आपल्या जीवनातील दुःख, कष्ट, समस्यांना विसरून संगीत आणि गानकलेमध्ये समरस होतो. संगीत आणि गानकलेची परंपरा मुख्यत्वे करून जोपासणारी आकाशवाणीची कार्यप्रणाली जगविख्यात अशी आहे. सुरेल संगीतानं सजलेल्या अर्थपूर्ण गीताला जेव्हा उत्कृष्ट गायक गायिकेच्या गायकीनं गाण्याला उच्चतम स्थानावर पोहोचवलं जातं, तेव्हा गीतामधील भावार्थ आणि जीवनविषयक तत्वज्ञान रसिक जीवनात उतरत असतं. गीतामधील भावार्थाचा परिणाम समाज मनावर बिंबत असतो. सांगली आकाशवाणी सुद्धा आपल्या कार्यक्रमातून चित्रपट संगीत, भावगीत, भक्तिगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत यामध्ये पोवाडा, भजन, कीर्तन अशा अनेक संगीत प्रकारातून मनोरंजनासोबतच रसिकांची आपली आवड तसंच आपकी पसंद जोपासत असते. त्याबद्दल संगीतप्रेमी सांगली आकाशवाणी परिवाराचे विशेष आभार, कौतुक आणि अभिनंदन. सध्याच्या युगात पत्र लिहिणं थोडं दुर्लक्षित झालंय, पण आजता गायत आपली आवड, आपकी पसंद, आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी आवर्जून रसिकांची पत्र येतात. मी सुद्धा एकेकाळी सुरुवातीला भरपूर म्हणजे महापुराच्या प्रमाणात पत्र व्यवहार करत असे, पण दैनंदिन कामकाजातून पत्र लिहिणं मुश्किल आणि कंटाळवाणं वाटू लागलं. त्यामुळं मला तर ईमेलद्वारे सांगली आकाशवाणीशी संपर्क साधणं अगदी सोपं आणि तुरंत असं झालेलं आहे. कृपया आपली आवड तसंच आपकी पसंतीसाठी ईमेलद्वारे फरमाईश पाठवण्याची संधी प्राप्त करून द्यावी ही विनंती. मी बऱ्याच वेळा तशी मागणी केलेली आहे, पण पूर्तच झालेली नाही. हॅलो आपली आवड हा कार्यक्रम सुद्धा सुरू करावा ही विनंती.
0: तर श्रोते हो, ईमेलद्वारे आपण पाठवलेली विनंती आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू. दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले हे श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, मुक्काम पोस्ट येळगुड इथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कंबळे. तर हे आपल्याला लिहितायत आकाशवाणी सांगली केंद्रावरून दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रेडिओ मित्र संदीप दोरुगडे यांनी सादर केलेला गातर हे मेरा दिल हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण या दिवशी सुप्रसिद्ध गायक अमित कुमार यांचा वाढदिवस होता. आणि याच अनुषंगानं संदीपदादांनी अमित कुमार यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती देत त्यांनी गायलेली अतिशय कर्णमधुर गाणी आम्हाला ऐकवली. बडे अच्छे लगते हैं चा सुरेल जादूगार म्हणजे अमित कुमार. बडे अच्छे लगते हैं, याद आ रही है, दुश्मन ना करे अशी किती तर अजरामर गाणी आजही कानावर पडली की मन नकळत भूतकाळात हरवून जातं. या गाण्यांमागचा सुरेल आवाज म्हणजे अमित कुमार. त्यांच्या गाण्यांमध्ये भावनांचा सहज प्रवाह, शब्दांची स्पष्टता आणि सुरांची मधुरता दिसून येते. म्हणूनच आजही त्यांच्या गाण्यांचा उल्लेख झाला की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मन पुन्हा एकदा त्या सुवर्ण काळात हरवून जाते. अमित कुमार यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. तसंच याच दिवशी सकाळी 10 वाजता संदीपदादा यांनी प्रसारित केलेला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम देखील खूप आवडला. या कार्यक्रमात आली लहर केला कहर, हा खेळ सावल्यांचा, सर्जा या चित्रपटातील अतिशय सुमधुर गीतं ऐकवण्यात आली. रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संदीपदादांनी सादर केलेला हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम देखील खूप आवडला. या कार्यक्रमात श्रोत्यांशी सुंदर संवाद साधत आवडीची गाणी ऐकवण्यात आली. बाकी एकूणच सर्वच कार्यक्रम सुरमय, संगीतमय होते, म्हणूनच म्हणावंसं वाटतं संदीपदादांनी केली कमाल, गाण्यांनी उडवली धमाल. प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र, रेडिओ मित्र संदीपदादा यांचे मनापासून आभार, मनापासून आभार. तर दादा, खरंच तू खूप धमाल केलेली दिसतीय. आपल्या श्रोत्यांनी पत्राच्या आणि ईमेलच्या माध्यमातून प्रतिक्रिया कळवलेली आहे आणि मी देखील हा कार्यक्रम ऐकला होता, मला देखील

0: कार्यक्रम खूप आवडलेला.
1: आपल्या या श्रोत्यांचा दुसरा मेल आपल्याकडे प्राप्त आहे. गुरुवार दिनांक 9 रोजी संध्याकाळी 4:30 ते 6:50 या वेळेत आकाशवाणी पुणे केंद्रावरून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आपल्या सांगली केंद्रावरून आम्हाला ऐकायला मिळालं. ते आम्हाला अतिशय आवडलं. हा संपूर्ण पालखी सोहळा आम्ही याची कहाणी अनुभवला. विठ्ठलमय पुण्यनगरीतील आनंद यात्रींची वारी पंढरीची. एरवी कितीही ठरवलं तरी संसारातील व्याप आणि जगातील घटना या नामस्मरणाच्या आड येतातच. एकाग्रता लाभत नाही पण या वारीत त्यापासून दूर होता येतं. 24 तास टाळ मृदंगांसह अखंड हरिनामाचा आनंद आपल्याला लुटता येतो. या संत सहवासात हजारो भक्तांसोबत चालताना श्रमही जाणवत नाही. चाले हे शरीर कोणाची सत्ते याचं प्रत्यंतर जीवनात वेळोवेळी सर्वांना येतच. परमेश्वराच्या या अगाध शक्तीचा परिचय आमच्या संतांनी आम्हाला करून दिलाय. जीवनात जे घडत आहे ती त्याचीच इच्छा असं समजून सदैव त्याच्या सहवासात राहावं यासाठी ही पंढरीची वारी. जय जय राम कृष्ण हरी. एकंदर या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला ईमेल मध्ये कळवलंय.
0: अतिशय सुंदर अभिप्राय आपल्याला श्रोत्यांनी कळवलेला होता. यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा येथील. तर ते लिहित आहेत, दिनांक 7 जुलै रोजी सकाळी प्रसारित झालेला अमृत कलश कार्यक्रम मनापासून आवडला. यामध्ये महिला व्हॉलीबॉल खेळायला नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांच्याशी साधलेला संवाद खूप आवडला. देसाई सरांनी अध्यापनाचं कार्य करताना प्रारंभी मुलांना व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण देऊ लागले. नंतरच्या काळात मुलींना पासिंग व्हॉलीबॉलचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. देसाई यांनी खेळाकरिता मुलींची निवड चाणाक्ष पद्धतीनं केली. या खेळात शिस्त महत्वाची, याकरिता मुलींना शिक्षाही कधी कधी करण्यात आली. देसाई यांनी मुलींचा या खेळात सतत सराव घेतल्यामुळं विविध स्पर्धेत या मुलींनी यश संपादन केलं. संस्थेचं सहकार्य मिळालं. देसाई यांची धडपड निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. रेवा देवरस यांनी छान संवाद साधला. प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: कार्यक्रमात हा जो ईमेल पाठवलाय ते श्रोते आहेत राजाराम चव्हाण, सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, चांदणी चौक सांगली इथले हे श्रोते आहेत. आकाशवाणी सांगली केंद्र सप्रेम नमस्कार. ताई आणि दादा, आपल्या केंद्रावरून गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळा आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रसारण आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं. या कार्यक्रमामधून जणू काही तुम्ही आम्हाला दर्शन घडवून दिलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. यानंतर संदेश आहेत कार्यक्रमातले. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये व्हॉलीबॉल प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची मुलाखत प्रसारित झाली होती आणि सुरुवातीला प्रतिक्रिया जी आहे ती मेधा साठे पुणे इथून आहे. यांनी असं कळवलंय, ही मुलाखत खूप छान झाली, खूप दिवसांनी सरांचा आवाज ऐकायला मिळाला आणि आनंद वाटला, जुने दिवस आठवले.
0: याच कार्यक्रमासंदर्भात दुसरा संदेश पाठवणाऱ्या धनश्री पांडुरंग साठे त्या लिहितायत, 1997 मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला. आज माझे कोच म्हणजे अर्थात प्रशिक्षक माणिकचंद देसाई सर यांची आकाशवाणीवरील मुलाखत ऐकली. खूप सुंदर मुलाखत होती. मुलाखत ऐकताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि सरांसारखा पारखी गुरु आम्हाला मिळाला याचा अभिमान वाटतो असंही त्यांनी लिहून कळवलं आहे. पुढे लिहित आहेत, सर स्वतः आम्हाला ग्राउंडवर प्रॅक्टिस द्यायचे, कुठलीही अपेक्षा न करता ते आम्हाला शिकवायचे. आम्हाला उत्तम खेळाडू घडवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. आज त्यांच्यामुळेच आम्ही उत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जातो असंही त्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे. दादा, आपल्या हातातील पत्र संपली, ईमेल संपले आणि संदेशही
1: संपलेले आहेत
0: आणि वळणार आहोत आता कार्यक्रमाच्या
1: समारोपाकडे.
0: श्रोते हो, आम्ही तुमच्या पत्रांची आणि ईमेलची आतुरतेने वाट पाहत आहोत. प्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्रीताईला
1: आणि मला संदीप दादाला
0: आम्हा दोघांनाही निरोप द्या.
1: सप्रेम नमस्कार.

0: सप्रेम नमस्कार. हा पत्रोत्तरांवर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम बालसभा काही क्षणातच.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी

0: अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर आहे काय तो? नको काय म्हणतेस?
4: पात्या, त्याचे दात लई बाध आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
6: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्मा बाय सप्तमान.
7: सचिन,
4: मम्मी
7: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
8: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना? सगळं काय चाललंय?
7: बिल बनतंय.
8: चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: आहोत समृद्धी माळी हिनं सांगितलेली महाकवी कालिदास यांची माहिती.
1: नमस्कार, माझे नाव समृद्धी दत्तात्रय माळी. माझ्या शाळेचे नाव डॉक्टर बापटबाल शिक्षण मंदिर सांगली. बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महाकवी कालिदास यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. कालिदास हे इसवी सन 4th शतकातील संस्कृत भाषेचा एक महाकवी व नाटककार होते. कालिदासाच्या चरित्र्याविषयी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कालिदास हा ब्राह्मणाचा मुलगा. तो सुरूप सुदृढ आणि बुद्धिमान होता. लहानपणीच आईवडिलांचे निधन झाल्यामुळे एका गवळ्याने त्याचे पालनपोषण केले. त्यामुळे त्याच्यावर विद्येचे संस्कार झाले नाहीत. जवळच्या नगरीतील एका राजकन्येचे लग्न तेथील प्रधानाने कपट करून या देखण्या पण विद्याविहीन मुलाशी लावून दिले. पुढे त्या राजकन्येने आपल्या मूर्ख पतीची निंदा करून त्याला कालीदेवीची उपासना करण्यास पाठवले. कालीच्या उपासनेमुळे त्यांना कवित्व विद्वत्व व कालिदास हे नाव मिळाले. ते परत आल्यावर पत्नीने त्यांना विचारले, तुमच्या वाणीत काही विशेष गुण आले का? त्यासरशी त्यांनी अस्ति या पदाने सुरू होणारे कुमार संभव हे महाकाव्य, कश्चित या पदाने सुरू होणारे मेघदूत आणि वाक या पदाने सुरू होणारे रघुवंश अशी 3 काव्ये रचली. कालिदासाला श्रुती स्मृती इतिहास पुराणे योग वेदांत ज्योतिषशास्त्र वैद्यक व्याकरण अर्थशास्त्र संगीत चित्रकला इत्यादी विद्याकलांचा उत्तम परिचय होता. कालिदास हे महाकवी व नाटककार या दोन्ही भूमिकात खेच श्रेष्ठ होते. ऋतुसंहार हे निसर्ग वर्णनपर काव्य, मेघदूत हे खंड काव्य, कुमार संभव व रघुवंश ही 2 महाकाव्ये आणि शाकुंतल ही नाटक या त्यांच्या साहित्यिक कलाकृती आहेत. कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य म्हणजे त्यांच्या अनुपम प्रतिभे भेचा उत्तम नमुना होय. यात आपल्या प्रिय पत्नीला एका मेघाकरवी संदेश पाठवला आहे. रघुवंश हे महाकाव्य त्याच्या सर्व काव्यात सर्वोत्तम ठरले असून याला कविकुल गुरु अशी उपाधी प्राप्त झाली. कालिदास हा भारतीय संस्कृतीचा प्रातिनिधिक कवी आहेत. त्याग व तपस्या याशिवाय कोणतीच गोष्ट उज्ज्वल होऊ शकत नाही असाच कालिदासांचा संदेश आहे. त्यांना माझे प्रणाम.
0: समृद्धी माळी हिनं आपल्याला महाकवी कालिदास यांच्याबद्दल माहिती सांगितली.

अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत अवकाशातील प्रदूषणाबद्दल. हां बालमित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलंय, अवकाशातील प्रदूषण. बालमित्रांनो, प्रदूषण म्हणजे काय? ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या नष्ट किंवा पुनर्वापर होत नाहीत अशा सर्व गोष्टींचा समावेश प्रदूषणामध्ये होतो. बालमित्रांनो, मानवानं प्लॅस्टिकचा शोध लावला, त्यासाठी हजारो गोष्टी त्याने बनवल्या, धातूचा शोध लावला आणि अनेक संसाधने त्यानं निर्माण केली. गाड्या, वेगवेगळी मशीन, विमानं, रेल्वे, टी व्ही, कॉम्प्युटर, खूप काही बनवलं. मात्र त्याचं काम झाल्यावर त्यांना नष्ट करण्याचा कोणताही मार्ग आज आपल्याकडे उपलब्ध नाही. या सर्वाचा परिणाम असा झाला की पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, प्रकाशाचं प्रदूषण आणि आवाजाचं प्रदूषण, अगदी आपण जे अन्न खातो तेही भेसळयुक्त म्हणजेच प्रदूषणयुक्त होत आहे. या सर्वांना कारणीभूत जर कोण असेल तर तो आहे स्वतः मानव. मुलांनो, आपण फक्त जमिनीवर प्रदूषण करून थांबलो नाहीये बरं का, आपण हे प्रदूषण अवकाशातही नेलं आहे. अवकाशामध्ये विमानं आणि जेट्स फिरत आहेत, त्यावरील काही हजार किलोमीटर उंचीपर्यंत हजारो उपग्रह फिरत आहेत, त्यापेक्षा जास्त नादुरुस्त आहेत. त्यांना घेऊन गेलेले रॉकेट्स यांचे हजारो अवशेष तेथेच पसरले आहेत. अंतराळात गेलेली प्रत्येक कृत्रिम वस्तू जिचा वापर होत नाही अशी अवकाशात कचरा आहे. सध्या साधारणपणे 16,234 उपग्रह अवकाशामध्ये कार्यरत आहेत. काही वर्षांचं आयुष्य असलेले हे उपग्रह कार्यकाल संपल्यावर अवकाशातील कचरा म्हणून तेथेच राहणार आहेत आणि अवकाशाचं प्रदूषण करणार आहेत. बालमित्रांनो, याबरोबरच पृथ्वीच्या कक्षेत अवकाशातील कचऱ्याचे 13 कोटीहून अधिक तुकडे आहेत, ज्यांचं एकूण वजन 16,600 टनापेक्षा जास्त आहे. 10 सेंटीमीटरपेक्षा मोठ्या सुमारे 15,000 नोंद असलेल्या वस्तू आहेत. 1 ते 10 सेंटीमीटरच्या दरम्यानचे 12 लाख तुकडे अंदाजे 13 कोटी सूक्ष्मकणांचे बनलेले आहेत. हे सर्व निकामी झालेले उपग्रह, वापरलेल्या रॉकेट्सचे भाग आणि तुकड्यामुळे उडालेली धूळ यांनी

झालेला हा कचरा ताशी 28,000 किलोमीटर पर्यंतच्या अतिवेगाने प्रवास करतो. यामुळं कार्यरत उपग्रह नवीन अंतराळ प्रक्षेपण आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांना धडकण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि हे सर्व घटक पृथ्वीवर पडत आहेत. बालमित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का, यामुळं मानवी मोहिमा अधिक धोकादायक बनत आहेत. यावर एक सुंदर चित्रपटही आहे, त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटी. 45 वर्षापूर्वी 11 जुलैला 1979 रोजी नासाचे 77 टन वजनाचे सायलॅब अवकाश स्थानक पृथ्वीवर कोसळलं. सूर्यावरील बदलामुळे पृथ्वीचे वातावरण बदलले आणि हवेचा रोध वाढला. या रोधामुळे सायलॅब अवकाश स्थानकाची कक्षा अपेक्षेपेक्षा लवकरच खालावली. स्थानकांचे काही तुकडे वातावरणात पुन्हा प्रवेश करताना टिकून राहिले आणि ते हिंद महासागर आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या विरळ लोकवस्तीच्या प्रदेशावर विखुरले गेले. सध्या अवकाशात असलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS हे स्लॅब स्कायलॅबपेक्षा लक्षणीयरित्या जड आहे. ISSचे वजन अंदाजे 450 ते 500 टन आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 20 नोव्हेंबर 1998 रोजी कझागस्थानमधील बायकोनूर कॅस्मोड्रोनमधून प्रक्षेपित करण्यात आलं. गेले 28 वर्ष हे स्थानक कार्यरत आहे. मात्र 2030 यांचे उपयुक्त आयुष्य संपेल, मग ते पृथ्वीवर पडले जाईल. मित्रांनो, थोडासा विचार करा. जवळपास 500 टन वजनाचं साधारण 109 मीटर म्हणजे 1 फुटबॉल मैदाना एवढ्या आकाराचं हे स्थानक अनियंत्रितपणे खाली पडलं तर काय होऊ शकेल? सध्या नासाचे वैज्ञानिक या स्थानकाला नियंत्रितपणे खाली पाडण्याचं काम करत आहेत. अगदी असेच नियोजन रशियाच्या मीर अवकाश स्थानकासाठी केलं होतं. नियंत्रित पद्धतीनं रशियन मीर अवकाश स्थानक 23 मार्च 2001 रोजी पॅसिफिक महासागरात कोसळलं. 140 टन वजनाच्या स्थानक वातावरणात आल्यावर त्याचे तुकडे झाले, खूपसे भाग जळून गेले आणि उरलेला 20 ते 25 टन मलबा दक्षिण पॅसिफिक महासागरात बुडला. आजच्या पिढीला स्विफ्ट वेधशाळा 2004 प्रक्षेपित केलेली अवकाश दुर्बीण 600 किलोमीटर उंचीवरून 400 किलोमीटर कमी उंचीवर आली आहे. स्वतःचे थ्रस्टर्स नसल्यामुळे तिला अनियंत्रितपणे कक्षेतून बाहेर म्हणजे जमिनीकडे पडण्याचा धोका आहे. या दुर्बिणीला पकडून पुन्हा वर कक्षेत उचलण्यासाठी नासाने लिंक रोबोटिक अवकाशयानाचा वापर करून $30 दशलक्ष बचाव मोहीम सुरू केली आहे. असाच धोका जगप्रसिद्ध हबल दुर्बिणीलाही होत आहे. त्यावरही सध्या काम चालू आहे. आपल्याकडे 2 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असाच अवकाशातून धातूचा खूप मोठा तुकडा अगदी लोकवस्तीत गावात पडला होता. नशिबानं त्यात काहीही जीवितहानी झाली नाही. मात्र घन लोकवस्तीत असे काही झाले तर खूप जीवितहानी होऊ शकते. अशा या अवकाश कचऱ्याला नष्ट करण्याचे, कमी करण्याचे प्रयत्नही चालू आहेत. मात्र हे प्रयत्न अत्यंत खर्चिक आणि तोकडे ठरत आहेत. धोकादायक अवकाश कचऱ्याचा संचय रोखण्यासाठी रोबोटिक आर्म्स, जाळी, हार्पून आणि लेझर यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या अवकाश कचऱ्याचा परिणाम पृथ्वीवरून होणाऱ्या संशोधनावरही होत आहे. जमिनीवरून होणारे अवकाश निरीक्षण, फोटोग्राफी यामध्ये अवकाशातील उपग्रह आणि कचरा अडथळा करत आहे. अर्थात यामुळे अवकाश संशोधनाला मर्यादा येत आहे. आपण आशा करूया की नजीकच्या भविष्यात शास्त्रज्ञ यातून मार्ग काढतील आणि आपले अवकाश प्रवासासाठी निरीक्षणासाठी योग्य होईल. आता प्रश्न आहे, सर्वसामान्य लोक अवकाश प्रदूषण कमी करण्यासाठी काय करू शकतील बरं?
बालमित्रांनो, अवकाशातील गोष्टी आपल्या आवाकात नाहीत, मात्र तरीही

चांदण्यांनी भरलेलं आकाश आपल्याला पुढील पिढ्यांना दाखवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो. जमिनीवरून होणाऱ्या अवकाश प्रदूषणात सर्वात मोठा भाग आहे प्रकाशाच्या प्रदूषणाचा. प्रकाश प्रदूषण म्हणजे रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचा अतिवापर किंवा चुकीचा वापर करणं, अयोग्य पद्धतीने लावलेले प्रकाश दिवे, बल्ब ज्याचं तोंड खाली असण्याऐवजी समोर जमिनीला समांतर असते, बल्बच्या सभोवती योग्य आवरण नसते, त्यामुळे बल्ब वातावरणातील प्रकाश विखुरतात, जवळपासचे आकाश प्रकाशित होते, असे बल्ब अनावश्यकपणे उच्च तीव्रतेचे आणि तीव्र निळ्या तरंगलांबी प्रकाशाचे असतील तर अवकाशातील ताऱ्यांचा क्षीण प्रकाश यामुळे आपण पाहू शकत नाही. आणि चांदण्यांनी भरलेल्या या आकाशाऐवजी आपल्याला प्रदूषित आकाश मिळत आहे. या कृत्रिम प्रकाशाचे मानवी जीवनासोबत भोवतालच्या सजीव सृष्टीवरही होत आहेत, खास करून निशाचर प्राण्यांच्या जीवनावर याचा वाईट परिणाम होत आहे. मित्रांनो, यातले बरेच परिणाम आपण टाळू शकतो. आपण काय करू शकतो बरं? सर्वप्रथम योग्य तीव्रतेचे बल्ब वापरायला हवेत. तीव्र निळ्या प्रकाशाचे उत्सर्जन मर्यादित करा. पूर्णपणे आच्छादन दिवे वापरा. सर्व बाहेरील दिव्यांना छत्रीसारखे आवरण असावे. हे बल्ब सरळ खाली रोखलेले असावेत जेणेकरून कोणताही प्रकाश क्षितिज पातळीवर जाणार नाही. बाहेरील बल्ब दिवे केवळ आवश्यक असेल तेव्हाच आणि आवश्यक ठिकाणीच लावावेत. मोठ्या संस्थांच्या मध्ये त्यासाठी टायमर, डिमर आणि मोशन सेन्सर यासारखी सक्रिय नियंत्रणे वापरता येऊ शकतात. मुलांनो, यासाठी अगदी छोटे उपाय केले तरी हे आपलं सुंदर आकाश अगदी सुंदर आणि आनंदी राहील. मग आपण म्हणू शकू

बालमित्रांनो, मागील आठवड्यात तुम्हाला विचारलं होतं जगप्रसिद्ध अशा दुर्बिणीबद्दल, जिनं मानवाला गेली 30 वर्ष विश्वाचं अद्भुत दर्शन घडवलं आहे. आणि ही जगप्रसिद्ध दुर्बीण आहे हबल दुर्बीण. हबल स्पेस टेलिस्कोप या नासानं 1990 अवकाश स्थापित केलेली एक सुप्रसिद्ध वेधशाळा आहे. पृथ्वीपासून साधारण 400 किलोमीटर उंचीवर कक्षेत फिरणारी ही दुर्बीण मानवाला या विश्वाचं अद्भुत दर्शन घडवत आहे. एडविन हबल यांनी अवकाश संशोधनाद्वारे विश्वाबद्दल आणि आकाशगंगांबद्दल अमूल्य माहिती संशोधित केली. त्यांच्या या कार्याबद्दल या दुर्बिणीला तर नाव देऊन नासाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. गुपिता अवकाशाची या कार्यक्रम मालिकेत आता इतकंच. बालमित्रांनो, तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन नेहमी जिज्ञासूपणे भरलेलं असू दे.

अवकाशाची गुपित या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोतेहो, हाच कार्यक्रम रात्री 8:15 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात अरे संसार संसार या चित्रपटासाठी विठ्ठल वाघ यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल अरुण यांचं होतं.

जैत्रजीत या चित्रपटासाठी स्वराजा भोसले आणि सहकाऱ्यांचा होता. गीत नाधो महानोर यांचं होतं आणि या गीतासाठी संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.

राजेंद्र विनय यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. चित्रपट होता बिनकामाचा नवरा.

0: सरजा या चित्रपटासाठी लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हरदनाथ मंगेशकर यांचं होतं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz वर 100.6 MHz FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
0: सकाळचे 10:25 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा

0: साइज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0 20 244 78 286 किंवा 0 20 244 80 135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता ऐकूया नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया अनुराधा कोरगावकर यांचं गायन. सुरुवातीला ऐकूया त्यांनी गायलेला राग बैरागी तोडी. त्यांना तबला साथ राजप्रसाद धर्माधिकारी यांची आणि हार्मोनियम साथ तुकाराम बुगड यांची आहे.

अनुराधा कोरगावकर यांनी गायलेला राग बिभास आपण ऐकला. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 11 वाजलेत. आता ऐकूया फोन इन कार्यक्रम. हॅलो आपकी पसंद.
1: हॅलो आपकी पसंद.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, हॅलो आपकी पसंद या आकाशवाणीवरील फोन इन कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत आणि अनुजाचा नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात लगेचच करूयात आणि बघूयात पहिला फोन कुणाचा आहे तो.
3: नमस्कार.
4: हॅलो.
3: हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बोला आपण कोण बोलताय?
4: जी जी नमस्कार, विदर्भ यवतमाळहून तोष खडसे बोलतोय.
3: हा नमस्कार, कसे आहात दादा? आपण
4: आम्ही मस्त मजेत आहोत. आपण सांगा.
3: आम्ही सगळेजण छान आहोत. आणि आता सांगा तुमच्याकडे आता कसं काय वातावरण आहे?
4: वातावरण पावसाळी वातावरण आहे. पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आठवड्याभरापासून चांगला पाऊस पडतोय आमच्याकडे. शेती योग्य कामांना आज खूप असं पूर्णत्वास आलेली आहे.
3: अच्छा.
4: आणि आनंदी आनंद आहे सगळीकडे पावसाची.
3: छान छान. कारण की सगळेजणच आपण वर्षा ऋतूची वाट बघतच होतो आणि सगळीकडे छान पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आता बळीराजा म्हणूयात किंवा आपण सगळेजण सुखावलोत, बरोबर ना?
4: होय, खरंच आहे. पावसाच्या येण्याने सगळं आसमंत सुखावून जातो ना.
3: बरोबर. तर आपण काय करता दादा?
4: आम्ही एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करतो मॅडम जी. आणि मागे एकदा 2020 ला सांगली आकाशवाणीचा वर्धापन दिवस होता, त्यावेळी आम्ही उपस्थित पण राहिलो होतो. हा, त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आलो होतो तर खूप बरं वाटलं होतं आकाशवाणीचा सगळा परिसर वगैरे पाहून.
3: हो हो.
4: बरेचसे कार्यक्रम आता आपले सुरू झालेले आहेत, त्यामुळे हे फोन इन कार्यक्रमही सुरू झाल्यामुळे आम्हाला आनंदच झाला.
3: अगदी अगदी. आणि भरगच्च कार्यक्रम असतात तर सर्वांच्याच साठी आज फोन तुम्ही लावलेला आहे, तर मग कोणचं गाणं ऐकायचं आहे?
4: मग एक गाणं आहे बघा, अरिजित सिंग यांनी गायलेलं जॅकपॉट चित्रपटातलं 2013 सालचा.
3: बर.
4: यामध्ये गाणं आहे कभी जो बादल बरसे न देखो तुझे आखे भरके.
3: तुम्ही आज फोन केला त्याबद्दल धन्यवाद आणि जरूर ऐका आपला कार्यक्रम.
4: हो हो, नक्कीच आनंद घेऊ. धन्यवाद.
3: धन्यवाद.

0: कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार, बोला, कोण बोलताय आपण?
1: मी मुक्काम कराड, जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव.
0: हो नमस्कार, बोला.
1: नमस्कार, काय असं वातावरण सांगलीला?
0: सांगलीचं वातावरण छान आहे. आता वरुण राजांनी सुरुवात केली आहे बरसायला, त्यामुळे वातावरण छान आहे.
1: सगळं छान वातावरण आहे, पाऊस पण पडतो रमझम.
0: बरोबर,
1: कधी जोरात पडतोय कधी हलकाचा पडतोय.
0: हो बरोबर. सगळ्या ऋतूंमध्ये कोणता ऋतू आवडतो तुम्हाला जास्त?
1: पावसाळाच आवडतो.
0: पावसाळा आवडतो. काही खास आठवण आहे वर्ष ऋतूची?
1: पावसाळ्यात कसं होतं की आपल्याला डोंगर दऱ्याचे जे धबधबे पडतात ना, ते बघण्यासारखं छान वातावरण असतं. आणि आम्ही बघायला पण जातो, आनंद पण घेतो.
0: अच्छा, वर्षा सहलीचा आनंद घेता तर बरोबर ना?
1: हो हो,
0: छान छान. कारण की निसर्गामध्ये रमायला सर्वांनाच आवडतं आणि या दिवसांमध्ये निसर्ग अतिशय खुलून दिसत असतो, त्याची सुंदरता अजूनच वाढलेली असते.
1: म्हणजे कसं बघा तिकडे हिरवळ फुलझाडे, झाडावर फुले हिरवळ, इकडे बघा तिकडे हिरवळगार दिसते ना.
0: चालेल, मग कोणचं गाणं लावूयात तुमच्या आवडीचं सांगा.
1: बेखुदी मे सनम.
0: बर, नक्कीच लावूयात तुमच्या आवडीचं गीत, ऐका जरूर.
1: सर्वप्रथम तुम्ही गाण्याचा आनंद. जे मित्र आहे आर्यन पाटील, एस आय राज शेळके, विठ्ठल पवार, सतीश गाडगे, किरण शिंदे, गौतम कोकाटजी, चंद्रकांत भंडारे, विजय पाटील तारुकर, धनंजय पटेलजी, रमेश जाधव, उदय काळे, रामभाऊ सरोवरे, या सर्वांच्या पसंत लावा जोडू.
0: चालेल चालेल, तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत आपण जरूर लावूयात कार्यक्रमात. धन्यवाद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण मध्यंधारी 249.8 MHz अर्थात 1251 KHz आणि एफ एम बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली पहिल्यापासूनचा

0: नमस्कार. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
1: हॅलो, नमस्कार. संदीप गोरे बोलतो.
0: हा बोला.
1: ज्येष्ठ नागरिक.
0: हो हो, बरोबर.
1: मला पाठीचं बोलणं गाणं ऐकायचंय.
0: बर बर.
1: हॅलो, आपण आमच्या कुलकर्णी बोलतोय.
0: हो हो, बरोबर.
1: काय इथे कार्यक्रम पण छान झाला. देसाई म्हणून ना, माणिकचंद देसाई.
0: हो हो,
1: खूप खूप छान झाला कार्यक्रम. बाकी ठीक आहे, खूप छान असेल कार्यक्रम.
0: हा ना,
1: मी नेहमी ऐकतो. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. छान असत कार्यक्रम, असे छान छान कार्यक्रम कायम करत राहा आणि सगळ्या श्रोत्यांना कायम खुश ठेवत राहा. हे शुभेच्छा.
0: नक्की.
1: नमस्कार. नमस्कार.
0: चालेल. नमस्कार.

0: नमस्कार, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
1: नमस्कार अमिताताई.
0: नमस्कार, बोला.
1: खूप दिवसांनी आपली भेट झाली.
0: हो, बरोबर.
1: आणि आता मला खूप आनंद झाला.
0: आम्हालाही आनंद वाटतोय,
1: कारण आपली दोन वेळी भेट होत आहे ताई.
0: हो, बरोबर.
1: मी सुरेश रामू साबळे बोलतोय, मुक्काम समनावार तालुका कागद जिल्हा कोल्हापूरतून आपला नेहमी श्रोता बोलतोय.
0: हो, बोला बोला.
1: आणि आज आपल्याशी भेटून खूप आनंद वाटला.
0: धन्यवाद. म्हणून तर खास नाही, म्हणून तर खास हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी मी येते ना तुमच्या सगळ्यांशी
1: बोलून आम्हाला आनंद वाटतोय.
0: बरोबर, म्हटले नियमित श्रोते आहात, त्यामुळे कार्यक्रम ऐकणं आणि पत्रांना पोहोच देणं हे कायम चालूच ठेवा, ठीक आहे ना. तर मग आज कोणचं गाणं ऐकायचंय सांगा.
1: अलका याज्ञिक यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे, तर त्यानिमित्त त्यांच्याच आवडतली गीत ऐकायचं आहे. राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील उदित नारायण, कुमार शानू, स्वप्नावस्ती, सुरेश वाडकर यांच्या आवडती गीत आहे. त्याचबरोबर परदेशी परदेशी जाना नाही ते छोड के मुझे छोड के, ही गीत आहे.
0: हो, चालेल ना. चालेल चालेल.
1: त्या गीतासाठी माझे काही रसिक मित्र सुद्धा आहेत, तो अनिता राहुल भांबी शेख कमल सुधीर शेखां शेवळकर संभाजी सुतार गणेश अमित नारायण लोंढे अनिल कुंभार राजाराम गायकवाड शशिकांत कांबळे या सर्वांना पहिली गीत ऐकायचं. तौर एका सागर साबळे या पत्र मला नियमित लिहून देतात रेडिओ केंद्रासाठी आणि त्यांच्यामुळे आपल्यापर्यंत मी पोहोचतोय. तौर रोहिणी भारत साबळे, आशा अंकुश गोरे, तौर किशोरी दत्ता गोरे, विजय कुमार स्वामी बा, तौर शीतल सानाजी सुतार समना परा या सर्वांनाही गीत ऐकायचंय.
0: नक्कीच लावूया तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं गीत आपण कार्यक्रमामध्ये आणि ऐका जरूर आपला कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.
1: साहेब, तुमच्यावर मी उखाणा जोडलेला आहे. चंदनाच्या झाडाला नागिनीचा तिरा आणि अनुजा ताईंच्या आवाजातून हॅलो आपकी पसंत ऐकण्यासाठी आम्हा श्रोत्यांचा जीव होतोय वेडा.
0: अरे वा, धन्यवाद धन्यवाद, खूप छान. लावूया सगळ्यांच्या आवडीचं गीत, ऐका आपला कार्यक्रम.
1: आणि इतकी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अनुजा ताई आपला चांगल्या काठी.
0: धन्यवाद.

0: प्रभात वंदन,
1: रम्य प्रभात,
2: प्रसन्न वातावरण,
1: मंदिरातील घंटानाद,
2: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
1: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
2: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
2: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
1: FM बँडच्या 100.6 MHz वरती
2: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान आणि भविष्यातही.
3: नमस्कार, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
4: मी चांदूर बाजार जिल्हा अमरावती वरून संजय कुमार गेडाम बोलतोय.
3: हा नमस्कार.
4: नमस्कार भाई,
3: बोला.
4: गाणं द्यायचं होतं एक आकाशवाणीवरून.
3: हो, कोणतं गाणं ऐकायचंय सांगा.
4: चित्रपटाचं नाव हाती मेरे साथी.
3: अच्छा.
4: आनंद बक्षी यांचं आर्टी बर्मनचं संगीत आहे. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातला आहे. सुंजा आहे कालीघटा, समजा आहे कालीघटा, सुंजा आहे थंडी हवा.
3: अच्छा, खास विशेष आवडीचं गाणं एक आहे तुमच्या.
4: काही आता हे जुनं गाणं आहे खूप आणि किशोर कुमार, लता मंगेशकर, राजेश खन्ना यांनी काम केलं होतं त्या चित्रपटात, तनुजा वगैरे होत्या. कसं आहे तो चित्रपट म्हणजे एकदम हृदय स्पर्शी होता आणि जनावर असतात, जंगली जनावर एक म्हणजे मानवाचा किती उपयोगी आहे. त्याचं ते काम चांगल्या पद्धतीने सांगत होतं की ते एक जीव असतो त्याचा सन्मान केला गेला त्या चित्रपटामध्ये. म्हणजे जेव्हा तो हत्ती मरते शेवटी तर त्याला एक समाधी दिला जाते, त्याचा पुष्पहार पण केला जातो दरवर्षी
3: त्याच्यावर.
4: अशा पद्धतीचा त्याचा सन्मान दाखवला आहे जनावरात. तर त्या कारणाने तो चित्रपट आम्हाला खूप आवडला होता, खूप छान चित्रपट होता.
3: अच्छा.
4: माझे बाबा आहे साहेबरावजी गेडाम, माझी प्रतिभाताई गरडे, भाताय कुमार संग्रक्षित गरडे, माझी आई आहे मथुराबाई गेडाम, पुत्र आहे गुणवंत कडू गौतम रायबोले, सिद्धार्थ गोंडाने आणि प्रवीण हागोले.
3: चालेल, आपल्या सगळ्यांच्या आवडीचं गीत आपण नक्कीच जाऊयात कार्यक्रमामध्ये आणि ऐका आपला कार्यक्रम.
4: धन्यवाद.
3: धन्यवाद.

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, आपण ऐकताय हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। कार्यक्रमामध्ये श्रोते हो तुमचं पुन्हा एकदा स्वागत।
2: हॅलो,
1: नमस्कार, बोला, कोण बोलताय?
2: नमस्कार मॅडम, मंगळवाडा जिल्हा सोलापूर असून विलास कोष्टवत मॅडम, 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, पंढरपूरची वारी आहे मोठी,
1: बरोबर,
2: त्या निमित्त तुम्हाला पांडुरंगातर्फे मातेतर्फे तुम्हाला तुमच्या परिवाराला आमच्याकडून आणि पांडुरंगाच्या चरणी लाख लाख शुभेच्छा मॅडम।
1: खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या शुभेच्छांनी खरंच खूप छान वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांनाही आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा।
2: आणि मॅडम बरं का, आम्ही पांडुरंगाची भक्त आहेत, किती आम्ही पांडुरंगाजवळ राहतो आम्ही।
1: वा वा, खूप छान।
2: आणि मॅडम आमचं कसं आहे, एक पांडुरंगाचं आता दररोज एक संध्याकाळी आमचं नामस्मरण असते।
1: अरे वा, खूपच छान।
2: आम्ही समत्त पांडुरंग प्रसन्न रुक्माई प्रसन्न आम्ही समत्त ही सगळी आम्ही नामस्मरण ज्याशी झोपत नाही मॅडम।
1: अगदी, कारण की भगवंताचं नामस्मरण आणि त्याचं जे आपण गुणगान किंवा स्तुती गातो त्यातनं आपल्यालाही आत्मिक समाधान मिळत असतं।
2: आणि मॅडम आता कसं आहे, आता 74 वय झाल्यामुळे माझं कसं आहे, मी नामस्मरण याच माझं टाइम घालतो मी।
1: खूप चांगली गोष्ट आहे।
2: आणि मॅडम हे शेवटे आपल्या संघाचे,
1: बरोबर आहे, अगदी बरोबर,
2: बोला सगळं शिकून मोठे करून त्यांनी रेगारोप लावली, त्यांना नोकरी लावली, त्यांची मुलं बाळ झाली, आता त्यातून आम्ही मुक्त झालो मॅडम। आता काय नाही बघा, आकाशवाणी सांगली आमच्या सोबत असते कायम।
1: अगदी।
2: आणि मॅडम त्यानिमित्त मला एक हिंदी गीत ऐकायचं आहे, चित्रपट गंगा किलर आहे आणि गायक स्वर्गीय किशोर कुमार आणि लता मंगेशकर।
1: हा,
2: आणि मॅडम हे गीत तुमच्या समेत आम्हाला ऐकायचं आहे।
1: हो, अगदी अगदी
2: मॅडम। आमचे नंदकुमार बनजी, शिवजय कुमार स्वामी आणि सुरेश साबळे,
1: कीच आनंद घ्या गीताचा आणि ऐका आपला कार्यक्रम हॅलो आपकी पसंत।
2: नमस्ते मॅडम।
1: नमस्ते।

0: हॅलो
1: नमस्कार. कोण बोलतो?
0: नमस्कार ताई, मी अनंत यादव कासारवाडीतून बोलतोय.
1: हा बोला की.
0: मला एक गाणे पण ऐकायचं आणि एक शायरी म्हणायची आहे सर्व सत्यान ऐकायसाठी तुम्हालाही.
1: बर बर सांगा ना ऐकू.
0: हॅलो.
1: हो.
0: फूल सुकेल पाणी आटेल पण आमची आकाशवरती प्रेम कायम टिकेल.
1: अरे वा खूप छान.
0: हा आणि अनाडी मधलं त्या मोसम आया आहे हे गाणं ऐकायचं आहे आणि माझ्या घरच्या सर्व व्यक्तींना ते ऐकायचं आहे.
1: हो का.
0: सुषमा यादव, रेशमा यादव, रुपाली यादव, विनायक यादव आणि वनिता यादव
1: बर
0: आमचं सहकुटुंब परिवार आहे मला ताई.
1: छान छान.
0: आणि हे बसून आम्हाला कार्यक्रमामध्ये मी वयाच्या 7 वर्षापासून मी रेडिओचे कार्यक्रम ऐकतो मॅडम.
1: अरे वा बर.
0: मला इथे जास्त मी जरी कुठे बाहेर असलो तरी माझ्या रेडिओ संघात असतो. एक कार्यक्रम माझा फोन लागला की ती मला ऐकायला आवडतं. सर्व कार्यक्रम तुमचा ऐकतो.
1: अरे वा खूप छान.
0: आणि दिवसाची सुरुवात आकाशवाणी केंद्र संध्याकाळी पण आकाशवाणी केंद्राची ऐकत असतो.
1: किती छान. बघा
0: मी सिक्युरिटी काम करतोय.
1: बर.
0: वेळात वेळ काढून मी रेडिओचे कार्यक्रम कानात स्क्वाड घालून ऐकत असतो.
1: अच्छा बर.
0: सगळी काम करत कामाकडे सर्व काही लक्ष ठेवून हे कार्यक्रम वेळी कायम स्वरूपी ऐकत असतो.
1: अरे वा छान छान.
0: धन्यवाद ताई.
1: नक्की धन्यवाद. लावूया तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं गीत आणि कार्यक्रमात तुम्ही फोन केला. धन्यवाद.
0: नमस्कार.
1: नमस्कार.

0: आपल्या गीताबरोबरच श्रोते हो हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. तुम्ही आम्हाला दर बुधवारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करून तुमच्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्कीच करू शकता. तेव्हा या कार्यक्रमामध्ये मला अनुजा कुलकर्णीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास झरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो आपकी पसंद.
2: हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. 11:43 झाली आहे. ऐकूया आज की सुक्ती. श्रोताओं, राजभाषा का प्रचार एवं प्रसार की भूमिका में हम आकाशवाणी सांगली की ओर से प्रयास कर रहे हैं. लीजिए सुनिए आज का शब्द. आज का शब्द है पहले अंग्रेजी में, बाद में उसका पर्यायवाची शब्द हिंदी में. शब्द है कट मोशन. हिंदी में कहते हैं कटौती प्रस्ताव. आज की सुक्ति सफलता का मुख्य आधार आपकी काबिलियत पर अटूट विश्वास है.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 11:45 होत आहेत. ऐकूया सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा.

लेस्ली लेविस यांच्या स्वरात संजय सुरमुरे यांची गीतरचना, आपण ऐकली संगीत सतीशचंद्र मोरे यांचं होतं. भावधारा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर

0: बारा वाजल्यापासून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण ऐकाल महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.
1: मध्यान्नीचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासात नाना प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्या अडचणी प्रपंचातील असो किंवा प्रपंचाबाहेरचे असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी या असतातच. हं, तेव्हा आपण या अडचणींना सावधतेने सामोरं जाणं आवश्यक असतं. आता बघा, हां, एखादा व्यक्ती मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी दाखवत असला तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात अनंत अडचणी असतात. मग अशा वेळी त्या अडचणींना आपण सावधतेने दूर करणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, जीवन हा खेळ आहे, पण खेळात सुद्धा सावध असायला हवं, नाहीतर आपण आऊट होऊन जाऊ. संसार रूपी सागर सांभाळत असताना तर अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगायला हवी. आता बघा, हा, सीमेवर असलेल्या जवानांना सतर्क सावधान राहण्याचा संदेश दिला जातो. कोणी आजारी असेल तर आपण सहजच बोलून जातो, टेक केअर, प्रिकॉशन घ्या. म्हणजेच काय? तर काळजी घ्या, सावधानता बाळगा. कोणत्या आजाराची साथ आली तर तो आपल्याला होऊ नये म्हणूनही सावधगिरी बाळगावी लागते. पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या सोबतच कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना, एखादा उद्योग उभा करताना आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागते. की एकूणच काय, तर आपण सदैव सावध, दक्ष, जागरूक आणि जागृत असायला हवं. हेच खरं. या विचारासह मैत्रिणींनो, वळूया आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी. ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये पुनश्चे एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यान्वये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते, यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या

0: होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, आता आपल्या भारत देशामध्ये महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे कायदे आहेत ते निश्चितच खूप कडक कायदे आहेत. नाही तसं नाही, कडक कायदे आहेत, पण त्यांची जी प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी संथ गतीने होते किंवा प्रभावीपणे होत नाही असा जनसामान्यांचा सूर आहे. हे कितपत योग्य आहे याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: डेफिनेटली आपल्याकडे जे काही सध्या कायदे आहेत त्याची अंमलबजावणी थोडी स्लो पद्धतीने होतीये. याच्यामध्ये नक्कीच दुमत नाहीये. त्याला रिझन असं आहे की आपल्याकडे अवेलेबल असणारी जी सिस्टीम आहे, मशिनरी आहे, याची कमतरता डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्याकडे पोलीस मिशनरी असेल, ज्युडिशियरी असेल, त्याच्यानंतर ऍडव्होकेटचं प्रमाण आहे, बाकी सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी कमी पडतायत. म्हणजे जेवढी त्यांची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे वर्कलोड आहे.
0: नक्कीच,
1: मग प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल होत नाही, मग कुठेतरी ती पद्धत स्लो चालते.
0: आणि त्यासोबतच कायदेविषयक कार्य करणारी जी तुमची पूर्ण टीम असते टीम मध्ये पण लॉयल्टी असणं तितकंच
1: महत्वाचं आहे. डेफिनेटली
0: ही पण गोष्ट इथे खूप महत्वाची आहे. याविषयीचं काय मत आहे तुमचं?
1: बिंग ऍडव्होकेट फक्त आपण वकील नाहीयेत, एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे आणि आपल्याला ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हटलं जात.
0: बरोबर
1: आहे. मग ते प्रायव्हेट ऍडव्होकेट असतील, डिफेन्स लॉयर असतील किंवा गव्हर्नमेंट लॉयर असतील, जेव्हा कोर्टासमोर आपण काम करतो तेव्हा फक्त त्या एका केस पुरतं किंवा स्वतःच्या बेनिफिट साठी विचार न करता ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ही फक्त एका कोणाची जबाबदारी नाहीये.
0: बरोबर आहे.
1: आणि घटना काय आहे ही फक्त दोघांनाच माहिती असते, तक्रार करणाऱ्याला आणि ज्याच्यासोबत घडली त्याला.
0: बरोबर.
1: थर्ड पर्सन म्हणजे जजेस असतील किंवा ऍडव्होकेट यांना माहिती नसते, त्यांच्यासमोर जे काय कागदपत्र येतात त्याच्यानुसार त्यांना गोष्टी आहेत. मग त्यामधून आपल्याला न्याय देण्यासाठी आपलं काम काय आहे त्या गोष्टी कोर्टापुढे आणण्याची जी पद्धत आहे ती योग्य पद्धतीने जर आपण कोर्टापुढे आणली तर समोर न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना सुद्धा न्याय देताना खूप इझी जाईल, सोपं होऊन जाईल. मग त्यांच्या समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात जेव्हा आपण सादर करतो त्या करताना आपण न्यायदानासाठी मदत करणारे कर्मचारी जरी आपण म्हटलं तरी चालेल, किंवा त्याचे पालक थोडक्यात डिफेन्स लॉयर आहे म्हणून फक्त फीस येण्यासाठी किंवा माझ्या आरोपीची बाजू मांडेल आणि मला त्या आरोपीला सोडायचे असा विचार न करता, किंवा मी सरकारी वकील म्हणून मला त्या आरोपीला शिक्षाच द्यायची असा विचार नाही करून चालला. तुम्हाला त्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे. डेफिनेटली नैतिकता आहे, व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला त्या मॉरल्सचा विचार करायचा, आपल्याला न्याय द्यायचा आहे. एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना त्या कायद्याचा उद्देश काय आहे, त्या कायद्याला ज्यांनी बनवला त्या लेजिस्लेचरला काय अभिप्रेत आहे याचा विचार करून आपण ते कोर्टासमोर बाजू मांडणं, तरच त्या व्यक्तीला न्याय मिळणं सोपं होईल. फक्त त्याला शिक्षा देणं किंवा बाहेर काढणं हा माझा उद्देश नाहीये.
0: म्हणजे मुळात आपल्या न्यायव्यवस्थेची जी निर्मिती आहे ती मूल्याधिष्ठित करण्यात आलेली आहे, त्याची योग्य अंमलबजावणी होणं गरजेचं
1: आवश्यक आहे. म्हणजे दोघांनीही त्या पद्धतीने ते कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कोर्टासमोर व्यवस्थित मांडण्यात आल्या तरच त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने असं होईल मला वाटतं.
0: अगदी अगदी मॅडम. आता महिला किंवा बालिकांना न्याय वेळेत मिळत नाही असं खूप वेळा घडतं, मग फास्ट ट्रॅक पद्धतीने एखाद्या घडलेल्या घटनेवर न्यायदान करणं किंवा त्या पद्धतीने न्याय प्राप्त करणं ही एक पद्धत आपल्याकडे रूढ आहे किंवा ही एक सुविधा आपल्याकडे जनसामान्यांना कायद्याने प्राप्त झालेली आहे. तर या गोष्टीची अंमलबजावणी किंवा या फास्ट ट्रॅक पद्धतीने अगदी गतिमानतेने जे निर्णय येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने खरोखर ते येतात का? एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं?
1: ते जसं मग अशी म्हटलं की आपल्याकडे असणारी जी मशिनरी आहे त्याची कुठेतरी कमतरता आहे. पेंडन्सी ऑफ केसेस आहेत पण तेवढी जजेसची संख्या नाहीये.
0: बर,
1: मग एक व्यक्ती वर्कलोड किती घेणार? मग तेवढीच जजेसची संख्या वाढवणं आवश्यक आहे. त्यानुसार तिथला कर्मचारी स्टाफ असेल, पोलीस मशिनरीचा असतील. मग कसं होतं ना की एवढ्या सगळ्या पेंडन्सीमध्ये प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल नाही होत. आपल्याकडे पोस्को सारख्या कायद्याला स्पेशल कोर्स आहेत, स्पेशल ऍडव्होकेट अपॉइंट केलेले आहेत. फास्ट ट्रॅकच चालतं, त्याची टाइम लिमिट त्या ऍक्टमध्ये दिली आहे की 1 वर्षाच्या तुम्हाला ते ट्रायल संपवायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की एफ आय आर दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या त्याची चार्जशीट तुम्ही कोर्टात फाईल करा आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करून तुम्हाला 1 वर्षाच्या ट्रायल संपवायचे. पण ते 1 वर्षाच्या ट्रायल संपवताना स्पेशल कोर्ट जरी असलं तर त्यांच्याकडे ऑदर सेशनच्या कामाचं लोड आहेच. मग जेव्हा तुम्ही स्पेशल कोर्ट म्हणता तेव्हा त्यांच्याकडे त्याची संख्या, आपल्याकडे प्रत्येक कोर्टाला स्पेशल कोर्ट केलेला आहे, मग

0: प्रत्येक कोर्टाला जेव्हा स्पेशल कोर्ट करतो त्यांच्याकडे फक्त पोस्को सारखेच मॅटर नाही आहेत, 376 सारखे रेप सारखेच मॅटर नाही आहेत, अदरही काही ट्रायल्स आहेत, मग ह्याचे जे स्पेशल कोर्ट आहे त्यांच्याकडे फक्त मग त्याचेच ट्रायल चालले पाहिजे. ही संख्या आपलं वाढवणं काम आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी एक किंवा दोन असतं, मग ती संख्या कशी वाढवता येईल? तालुक्याच्या ठिकाणी एकच कोर्ट असतं, मग त्याला आपण दोन तीन जर केलं, मग ती अशा केसेस चालवण्यासाठी एकच कोर्ट तुम्ही ठेवा. जे कोर्ट ठेवताय दोन किंवा तीन, मग त्यांच्याकडे तेच चाललं पाहिजे, तर ते कुठेतरी फास्ट होईल. अशा केसेस 10 असतात, 10 च्या 10 केसेस रोज चालवणं पॉसिबल होत नाही.
1: नुसतं तुम्ही आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये केस लढू किंवा केस टाकू असं म्हणून उपयोग नाही.
0: त्याची संख्या वाढवणं आवश्यक आहे.
1: खरंच आहे, खरंच.
0: एक आजच्या बोर्डावर जर माझ्याकडे 10 केसेस असतील तर 10 च्या 10 आज मी नाही कंडक्ट करू शकत ना.
1: खरंच
0: बरोबर आहे. माझ्याकडे ऑर्डरही वर्कलोड आहे आणि त्याला पण न्याय देणं, एका केसमुळे मी बाकीच्यावर अन्याय नाही करू शकत. कायद्यापुढे तर सगळेच समान आहे,
1: सर्व समान आहे.
0: मग त्याच्यासाठी तेवढं मेकॅनिझम प्रोव्हाइड करणं हे कुठेतरी आवश्यक आहे, तरच आपल्याला ते फास्ट हे करता येईल.
1: जे आपण म्हणतोय की अनेक गुन्हे घडतायत, गंभीर गुन्हे घडतायत, पण त्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय व्यक्तींना मिळत नाहीये. तो जर न्याय आपल्याला योग्य प्रकारे पाहिजे असेल तर त्यासाठी ही सगळी प्रणाली
0: वाढवणं गरजेचं
1: आहे.
0: जरी समजा 1 वर्षाच्या ट्रायल, इथे तुम्हाला लिमिट सांगितली, मला 1 वर्षाच्या जजेसला करणंच आहे, बरोबर आहे. झालं सेशन कोर्टातून झालं, म्हणजे स्पेशल कोर्ट असेल सेशन कोर्टातून झालं, पुढे हायकोर्ट आहे. तिथे लेन पेंडन्सी एवढी आहे की तिकडे 10-15 वर्ष मॅटर्स पडून राहतात. पुढे सुप्रीम कोर्ट आहे, तिकडे मग इथे 1 वर्षाचा उपयोग काय? पुढे पेंडिंग राहते ना. आणि ते करून जरी समजा एखाद्या स्पेशल कोर्टाने एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टी दिली, जसं आपण फाशीची शिक्षा म्हणतो, ते हायकोर्टातून कन्फर्मेशन व्हायला वेळ लागतं.
1: बरोबर.
0: पुढे जरी हायकोर्टाने कन्फर्मेशन केलं, सुप्रीम कोर्टात वेळ लागतो, आणि तिथे कन्फर्म झालं तर पुढे राष्ट्रपतींची दया याचिका आहे. मग ह्या सगळ्या पुढे लेंदीच्या प्रोसेस आहेत, त्याला आपल्याला कसं कमी करता येईल? आणि मला तर वाटतं आपण फाशीची शिक्षा फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये म्हणतो, पण जिथे आता तुम्ही मगाशी मला विचारलं की जिथे प्रौढ व्यक्ती सुद्धा लहान मुलांवर हे करतात, मग अशा केसेस रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये येत नाहीत का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. याच्यावरही कुठेतरी कायद्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. प्रशासनाने याच्यावरही विचार करायला हवा आणि त्याच्यानुसार ही जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला कशा आणखी चांगल्या पद्धतीने करता येतील याच्यासाठी कुठेतरी प्रणालीमध्ये आपल्या सुधारणा व्हायला हवी.
1: खरोखर आहे, खरोखर.
0: अशा लोकांना दया कितपत दाखवावी हा मोठा प्रश्न आहे.
1: खरोखर.
0: एक पण आपण म्हणतो की भारतामध्ये आपल्या रिफॉर्मेटरी थेरी आहे की ठीक आहे बाबा, माणूस आहे, गुन्हा करणार, चुका होतात, त्याला चुकीला त्याला जी काही शिक्षा व्हायची ते होणारच आहे. त्याच्यानंतर ते शिक्षा बघून आल तर त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरावं, परत ते चुका करू नयेत, हा आपला उद्देश असतो शिक्षा देण्यामागचा. पण अशा गुन्ह्यांमध्ये रिफॉर्मेशनचे काय चान्सेस आहे?
1: खरंच आहे, खरंच आहे. यासोबतच मॅडम आणखी एक महत्वाची गोष्ट, गुन्हे अख्ख्या देशभरात सतत प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे काही ना काही गुन्हा घडतच राहतो. काही गुन्हे खूप गंभीर असतात, काही गुन्हे ठीक आहे, काही विशिष्ट शिक्षेनंतर त्या गुन्हेगाराला दया दिली जाऊ शकते, किंवा अति गंभीर नसणारे गुन्हे किंवा गंभीर नसणारे गुन्हेही काही असतात, सर्वसाधारण गुन्हेही असतात, पण गंभीर स्वरूपाचे गुन्हेही देशभरात सतत घडत राहतात. आणि त्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितांमार्फत केली जाते तेव्हा आपण अनेक वेळा बघतो की मुळात ती नोंदच होत नाही. बऱ्याच वेळा म्हणजे FIR योग्य पद्धतीने करणं
0: खूप,
1: दाखल करून घेणं अत्यंत गरजेचं
0: आहे.
1: याविषयीचं तुमचं मत काय आहे?
0: FIR च्या बाबतीत अनेक जजमेंट मध्ये ललिता कुमारीचं जजमेंट असेल किंवा आता अर्निश कुमारचे जजमेंट असेल, त्याच्यात अक्युज राईट प्रोटेक्ट केलेले. ललिता कुमारीच्या जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे की बाबा अशा केसेसमध्ये लैंगिक अत्याचाराचे जे केसेस असतात त्याच्यामध्ये FIR फाईल करणं मॅन्डेटरी आहे. FIR फाईल करून घेणं मॅन्डेट, तुम्ही तिथे त्यांना नाकारू शकत नाही पीडितांना. मग त्याच्यामध्ये स्पेशल महिला अधिकारी जे असतील, DYSP लेवलचे अधिकारी यांच्या समोर ते आणि त्यांनी ते केलं पाहिजे असे बरेच गाईडलाईन्स आहेत. आणि त्याच्यासाठी मग स्पेशल डॉक्टर्स असतील यांच्याकडून त्यांचे जे मेडिकल चेकअप असेल ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तसे प्रावधान सुद्धा केलेले आहेत. बरोबर आहे. आणि इथे मग ते की सुरुवातीला मी जसं म्हटलं की माणूस हा बदनामीला भीतो की समाजात माझी बदनामी होईल, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस FIR करायला पण जात नाहीत गुन्हा घडला असून सुद्धा. मग ह्यावेळेस तिथे त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: आणि लहान मुलं जर असतील त्यांच्यासोबत एक फ्रेंडली वातावरण पाहिजे. बऱ्याच वेळेस खूप घाबरलेले असतात पीडिता असतील, पीडित मुलगा असेल, खूप घाबरलेले असतात. मग त्यांच्यासोबत फ्रेंडली आपल्याला नेचर राहिलं पाहिजे तर ते तुम्हाला फ्रेंडली सांगतील. बऱ्याच वेळेस ते सांगत पण नाहीत आणि त्यांची ती मानसिकता पण नसते की गुन्हा घडल्यानंतर मी काहीतरी सांगावं. मग त्यांना ते वातावरण फ्रेंडली फ्री वातावरण करून देणं ही त्या पोलीस मशिनरीची असेल किंवा कन्सर्न अथॉरिटीची जबाबदारी

0: जबाबदारी आहे. त्याच्यासाठी नालसा जे आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे, यांनी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिस स्कीम जी आहे फॉर चिल्ड्रन्स ही 2024 मध्ये आणलेली आहे.
1: बरोबर.
0: जिथे बालमित्र जे असतील त्या मुलांना फ्री करण्यासाठी, की जे मोकळेपणाने बोलू शकतील, त्यांना प्रॉपर काउन्सिल करू शकतील.
1: अगदी अगदीच. एकंदरीत
0: जेणेकरून ते न घाबरतात त्यांच्यावर जे काही गोष्टी घडल्या त्यांच्यासोबत हे फ्रीली सांगू शकतात. तुम्हाला जसं FIR बाबतीत जर काही आलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता.
1: बरं,
0: ते करायला पाहिजे जर समजा तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम आला असता.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, आता शाळांमध्ये मग प्राथमिक लेवलला असेल किंवा माध्यमिक लेवलला असेल, गुड आणि बॅड टच याविषयी शिक्षण आणि स्वसंरक्षणाविषयी सक्तीचं शिक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासोबतच कायद्यात राहून किंवा कायदेविषयक काही गोष्टी ही मुलांना कळणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याविषयीचं तुमचं मत काय आहे? त्या कशा इम्प्लिमेंट होऊ शकतील आजच्या परिस्थितीमध्ये?
0: शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जसं स्पोर्ट्स हा शिक्षणासोबत कंपल्सरी विषय असतोच आहे, मग त्या स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी सारखेच असतील, कराटे सारखे असतील किंवा लाठीकाठी सारखे प्रशिक्षण असेल, हे कंपल्सरी आणि सक्तीचे केले पाहिजेत. प्रत्येक वेळेस त्या द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण नाही येणार, सीतेला वाचवायला राम नाही येणार आहे. तुझं संरक्षण तुला करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणते की समाजामध्ये समानता आहे, इक्वल आहे, तेव्हा तुझं संरक्षण तुलाच करायचं.
1: बरोबर आहे.
0: तर त्या याच्यानुसार त्यांना तयार करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांना मग शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये स्वसंरक्षणाचे धडे, स्पोर्ट्स असतील तशा पद्धतीचे काही, हे देणं कंपल्सरी आहे.
1: नक्कीच. महिला आणि बालिकांच्या पुनर्वसन आणि त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि समाजातही पुरेशी सुविधा सध्या उपलब्ध आहे का? आणि बऱ्याच वेळा असं होतं की कायद्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतरही ज्यावेळी तुम्हाला तुमचं मत मांडायला वेळ दिला जातो त्यावेळी कुठेतरी मनात एक भीती असते, कुठेतरी एक न्यूनगंड असतो. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रतिष्ठेचाही प्रश्न कुठेतरी
0: सगळ्यात मोठा प्रश्न तोच असतो समाजामध्ये
1: गंभीर स्वरूपात आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी ही काउन्सिलिंगची खूप गरज आहे. त्याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे विक्टिम कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, त्याची स्कीम पण आहे की अशा ज्या महिला असल्या, सुसाइड अटॅकच्या असतील, रेपच्या असतील, ज्या पीडित महिला आहेत किंवा पोस्को सारख्या असतील, त्यांना त्या विक्टिम्सला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. पण कसे आता हे कंपेन्सेशन पैशाच्या स्वरूपात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण प्रत्येक वेळेस पैसे दिले किंवा काहीतरी कंपेन्सेशन दिलं म्हणजे त्या जी व्हिक्टीम आहे तिचा न्यूनगंड गेला असं होत नाही. एखादं अनैतिक कृत्य झाल्यानंतर फक्त त्या व्यक्तीच्या शरीरालाच त्रास होतो असं नाही, शरीराच्या जखमा काही कधी भरून येतात, पण मनाला जी जखम झाली असते त्यावेळेस तिला त्या कंपेन्सेशन वगैरे ठीक आहे, आता ते पुढच्या याच्यासाठी आपण हेल्प म्हणून देऊ शकतो, एड म्हणून, पण तिची ती मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी तिला प्रॉपर काउन्सिल आवश्यक आहे. की तिचा तो न्यूनगंड कसा जाईल याच्यासाठी तिला काय करू शकतो हे कुठेतरी मला वाटतं आपण तिथे कमी पडतोय.
1: खरंच. मन आणि कंटू पटेलावर जे काही कोरल्या जातं किंवा जे काही
0: त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करणं आवश्यक असतात तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय असं माझं वैयक्तिक मत आहे.
1: आणि तिथेच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बालिका असेल, महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, प्रत्येकाला त्याच वेळी गरज असते की खऱ्या अर्थाने त्यांचं समुपदेशन, म्हणजे केवळ त्यांचं समुपदेशन नाही तर त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन होणंही तितकंच गरजेचं आहे. समाजाचं समुपदेशनही खूप होणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या पीडित स्त्रीकडे, बालिकेकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे समोरच्या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही कसा असायला हवा, किती शुद्ध हवा, किंवा कसं केवळ सहानुभूतीच्या नजरेने त्यांच्याकडे न पाहता एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता यायला
0: हवं. बदलणं खूप आवश्यक,
1: त्यासाठी ही जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅडम, आता महिला आणि बालिकांसाठी सुरक्षितता निर्माण व्हावी आणि पुरुष मानसिकतेत बदल व्हावी हे आज सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे. तर एक कायदेतज्ञ म्हणून याविषयी बोलताना आपण काय सांगाल बरं?
0: जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा बेस जर बघितला, मूळ जर बघितलं, तर कुठेतरी आपलं कुटुंब आहे, समाज आहे, हे आहे, याची मानसिकता बदलण्यासाठी आपण जिथे राहतो हा भारत देश जो आहे, एवढे महापुरुष, संत महात्मे, एवढी मोठी हिंदू संस्कृती आपली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. मग ते तुमचे सण उत्सव असतील किंवा एखादी कृती असेल, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. मग तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, राहणीमान असेल, एखादं कार्य करण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सायंटिफिकली रिझन आहे. फक्त देवदेव करणार किंवा धार्मिक असं नाही, पण त्याला वैज्ञानिक शास्त्रशुद्ध सुद्धा त्याच्या मागे महत्व दिलेलं आहे. मग ते महत्व प्रत्येक व्यक्तीला समजून सांगणं आवश्यक आहे.

0: ते त्यांना पटवून देणं हे खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर मला नाही वाटत की प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचं संस्काराचं महत्व पटल्यानंतर कोणाची तरी मानसिकता असं दुष्कृत्य करण्याची होईल असं मला नाही वाटत.
1: खरोखर
0: आज नाही पूर्वापार देवादिकांपासून सुद्धा महिलांना मान सन्मान दिलेला आहे. आपण देवी देवतांची पूजा करतो,
1: देवाचं
0: नवरात्रामध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. देव सुद्धा ते सुद्धा बरेच देवांची आपण जर उदाहरणं पाहिली की त्यांच्या आईच्या नावावरून त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्यांना ओळखलं जातं.
1: खरोखर
0: जसं की आपण अनसुयानंदा म्हणतो, दत्तात्रयांना, मारुतीला अंजनी हे म्हणतो,
1: अंजनी पुत्र
0: म्हणतो, व्यंकटेशाला लक्ष्मीकांत म्हणतो आपण, रामाच्या आधी आपण सीतेचं नाव घेतो, सीताराम म्हणतो. मग ते जर त्यांना एवढं महत्व देत असतील तर मग साधी सोपी एक विचार करण्याची गोष्ट आहे की देव जर एवढा सन्मान स्त्रियांना देतो आपण तो माणूस आहे, मग आपण का नाही द्यायला पाहिजे. मग आपण जर त्यांना सन्मान नाही दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, तो माफ करेल का आपल्याला. आणि जसं मला आवडणारं एक गाणं की जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, त्यातली एक गोष्ट मला खूप म्हणजे एक लाईन जी आहे ती मला खूप भावते. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होत नीतिभ्रष्ट, त्या एका क्षणिक सुखासाठी आपली नीतिमत्ता सोडून एवढा 64 योनी मधून पार पडल्यानंतर मनुष्य देह भेटलाय आणि त्याचा आपण कसा उपयोग करायचा. म्हणजे आपण त्या एका सुखासाठी आपल्या स्वतःचं नुकसान, समाजाचं नुकसान, त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं नुकसान करायचं का त्याला सत्कर्मी लावून समाजासाठी चांगलं कार्य करायचं हे आपल्या हातात.
1: खरोखर म्हणजे हा केवळ एक प्रॅक्टिकल विषय नाहीये तर भावनांशी जोडला गेलेला खरोखर हा विषय आहे. आणि या विषयावर केवळ प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार न करता तेवढंच भावनिक दृष्ट्याही या गोष्टीकडे बघायला पाहिजे. एक माणूस म्हणून तुम्ही जगत आहात, एक माणूस म्हणून तुमचं वर्तन कसं असायला हवं हे खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
0: या गोष्टी आपल्याला संस्कारातून आपल्या संस्कृतीमधून भेटतात आणि मग त्या संस्कृतीचं महत्व प्रत्येकाला असलं पाहिजे, ते त्यांना जाणवून देणं हे आपलं कर्तव्य प्रत्येकाचं कर्तव्य.
1: खरंच आहे. आणि कैक वर्षांपासून प्रत्येकावर संस्कार केले जातात पण त्या संस्कारांना वेळोवेळी लक्षात ठेवून आपण आपल्यामध्ये नैतिकता आणणं, ती टिकवणं आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं
0: हे
1: व्यक्तिगत आपलं कार्य आहे. आपण हे प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. ही गोष्ट कुठेतरी आज समाजात
0: पडली पाहिजे,
1: रुजवणं, रुजली जाणं आणि ती लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं.
0: कायदे काय, प्रत्येक गोष्टीवर कायदा आहे, त्याची अंमलबजावणी कडक होईल, सगळ्या गोष्टी होतील, त्याचा विषय नाहीये. पण एक माणूस म्हणून स्वतः पुरता आपण म्हणतो माणूस हा खूप स्वार्थी आहे, मग ठीक आहे ना, स्वार्थी आहे ना, तर मग त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर विचार करा की ही गोष्ट केल्यानंतर मला पुढे त्याचा परिणाम काय.
1: खरोखर खरोखर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमी म्हटलं जातं की कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर तुम्ही औषधोपचार घेण्यापेक्षा तो आजार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही
0: याची काळजी तुम्ही
1: घ्यायला पाहिजे. अगदी तसंच आहे, कायद्यापर्यंत किंवा कायद्याजवळ जाण्याची आपल्याला मुळात गरजच पडली पाहिजे नाही असं जर प्रत्येकाचं शुद्ध आणि योग्य नीती मूल्यांवर आधारित असं आचरण, आदर्श असं आचरण असेल तर नक्कीच संरक्षणासाठी कायदे करण्यात आले तरीही त्या कायद्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं.
0: आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की थोडासा स्वार्थी विचार होऊन जरी आपण केला तरी ह्या गोष्टी आपल्या आपल्याला कळायला पाहिजेत.
1: नक्कीच नक्कीच
0: बरोबर आहे. मी काय करावं आणि काय नाही हे ज्याचं त्यांना ठरवायचं. कोणी किती जरी सांगितलं आणि काही जरी केलं तर काही उपयोग नसतो ह्या गोष्टींचा.
1: खरोखर
0: स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचं स्टेटस आहे तो स्वतः जपणं खूप आवश्यक असतं.
1: अगदी बरोबर आहे. आणि मला ही खूप अविचारी गोष्ट वाटते की अनेक वेळा गंभीर वाईट घटना प्रसंग घडल्यानंतर म्हटलं जातं की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नाही. अरे मानसिक स्थिती त्याची योग्य नाही, मनोरुग्ण आहे, तर मग वाईट दुष्कृत्य करावं असं त्याला का वाटलं.
0: प्रत्येकाला समाजामध्ये स्वातंत्र्य आहे, मग त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा का ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
1: खरोखर खरोखर. मॅडम आता आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती कलम नियम नव्यानं आपण स्वीकारली पाहिजेत याविषयी जाता जाता आपण काय सांगाल.
0: त्याच्यामध्ये फक्त मी जसं म्हटलं की आपलं मेकॅनिझमची वाढ डेफिनेटली होणं आवश्यक आहे. जसं शैक्षणिक जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासारखे विषय जे आहे ते कंपल्सरी वाढवणं आवश्यक आहे. आणि कायद्याचा यूज आणि मिसयूज हे दोन्ही पद्धतीने केला जातो. जसं मगाशी मी सांगितलं की विक्टिम कंपेन्सेशन, एखादी पीडिता असेल तिच्यावर जर हे झालं तर तिला आपण विक्टिम कंपेन्सेशन देतो, काउन्सिलिंग करतो वगैरे सगळ्या गोष्टी. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण फक्त एका बाजूने विचार करतो पण जिथे कायद्याचा मिसयूज

0: होऊन खोटे गुन्हे दाखल केले जातात तिथे काय? जिथे असं समोर येतं की बाबा हा खोटा गुन्हा आहे, नंतर तो आरोपी सुटला जातो, पण त्याची जी काही बदनामी झालेली आहे, त्याची जी काही समाजातली प्रतिष्ठा डाऊन झालेली आहे, त्याच्याबद्दल काय? कुठेतरी त्याच्याबद्दल सुद्धा प्रोव्हिजन्स, मग अशा खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा ऍक्शन घेणं आवश्यक आहे.
1: नक्कीच.
0: तसं जर प्रोव्हिजन्स काही करता आले तर याचा विचार नक्कीच व्हायला हवा, की म्हणजे लोकांना कायदे कडक आहेत त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे, जे तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय, पण जिथे मिसयूज होते तिथे सुद्धा अशा खोट्या केसेस करणाऱ्यांवर धाक असणं आवश्यक आहे. मग त्यांना मग हेवी कंपन्सेशन म्हणा किंवा आणखी दुसऱ्या काही ज्या योग्य त्या त्या परिस्थितीनुसार पनिशमेंट असतील त्या आपण काय देऊ शकतो, की जिथे कुठेतरी वचक बसेल, हे सुद्धा आपण विचारात घेतणं प्रशासनानं आवश्यक आहे.
1: खरोखर खरोखर एकंदरीतच महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयीचा आजचा जो प्रश्न आहे तो व्यक्तिगत, सामाजिक, प्रशासकीय प्रत्येक स्तरांवर यावर
0: जनजागृती करणं आणि त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग होणं आणि त्याबद्दलची माहिती, गंभीरता, त्याचं महत्व पटवून देणं हे खूप आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे जोपर्यंत घराघरात याविषयी माहिती पोहोचणार नाही, व्यक्ती व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही, तोपर्यंत हे जे गंभीर स्वरूपाचे होणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते थांबणं आणि थांबवणं कठीण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गरज आहे आपण घरापासून आणि आपल्या घरातल्या व्यक्तीपासून याविषयीची जनजागृती करणं,
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करणं ही खूप महत्वाची आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रसार माध्यमाच्या बाबतीत आता जसं बालक पालक मूवी आहे, केरळा स्टोरी 1 आणि 2 आहेत, त्याचे दोन्ही भाग असतात, की बालक पालक सारखी मूवी आहे की त्याच्यामध्ये खूप छान संदेश दिलेला आहे. मला तो वैयक्तिक भावला की जेव्हा मुलांना काही प्रश्न पडतात तेव्हा जर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून त्याची उत्तरं नाही भेटली तर मग ते कुठल्या पद्धतीने ते शोधतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे बालक पालक मध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. केरळा स्टोरी मध्ये सुद्धा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पाहिलं, आपल्या संस्कृतीचं महत्व त्या मुलांना योग्य पद्धतीने समजलं नसल्यामुळे त्यांचं पुढे काय होतं आणि मग ते का चुकीच्या पद्धतीने जातात आणि नंतर त्याचे परिणाम काय होतात, तर ही कुठेतरी सुरुवात आपण आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून करणं गरजेचं आहे.
1: एक चुकीचा निर्णय
0: आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करतो.
1: नक्कीच नक्कीच.
0: त्याच्यामुळे कुठेतरी ही सुरुवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून करणं आवश्यक.
1: खरंच आहे, म्हणजे एक चुकीचा निर्णय आणि एक चुकीचं काम माणसाला आपल्या आयुष्यातून कसं उठवू शकतं किंवा आपल्या आयुष्याचा कसा अंत घडवून आणू शकतं याचं उत्तम उदाहरण आपण यासारख्या अनेक गोष्टींमधून पाहू शकतो आणि हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि त्यावर योग्य ती ऍक्शन घेणं किंवा या गोष्टी मनामध्ये रुजवून आपलं आचरण योग्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
0: तर गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जितका दोषी आहे तेवढाच माहिती असून सुद्धा न सांगणारा पाहणारा दोषी आहे असं म्हणावं लागेल.
1: खरंच खूप छान मॅडम वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण, उपयुक्त आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल खूप फायदेशीर अशी माहिती आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद. आपणही मला माझे विचार मांडण्याची आकाशवाणी केंद्रावर संधी दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये आता आपण आनंद घेऊया एका गीताचा.

स्थिरता, शांतता, दृढता हे गुण विकसित आपण करू शकतो आणि सत्वगुणाची निर्मिती होऊन मानसिक आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. जसं की जे आपले ऋषी आहेत पतंजली,

0: त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेले हे यम दुःख मनागतम म्हटलेले, म्हणजेच योगाच्या अभ्यासाने भविष्य काळातील दुःखही टाळता
1: येतात. अगदीच,
0: म्हणजे इतकं हे योगशास्त्र विकसित प्रगल्भ आणि व्यासंगी आहे.
1: बरोबर. नाहीतरी भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं की समत्वम योग उच्चते, म्हणजे मन शरीर आणि विचार यांचं संतुलन जर साधता आलं योगामुळे तर निश्चितच हे ताणतणाव दूर होऊ शकतील. तर मॅडम, हे झालं स्त्रियांच्या स्वास्थ्यासाठी किंवा आरोग्यासाठी योगासन आणि प्राणायाम कशा पद्धतीने काम करू शकतो आणि याचा फायदा स्त्रियांना,
0: तिला मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो, चांगल्या सवयी त्यांना कशा लागतील याच्यासाठी आपण अगदी दक्ष असतो, पण स्वतःच्या बाबतीत मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो. की आरोग्यदायी सवयीमध्ये मुख्यतः मग काय असायला पाहिजे महिलांच्या, जसं आपण मुलांना योग्य वेळी जेवण, योग्य वेळी डबा किंवा झोपण्याच्या सवयी असतील, मलविसर्जनाच्या सवयी असतील किंवा स्वच्छतेच्या सवयी असतील, पर्सनल हायजीन असेल किंवा सोशल हायजीन असेल, ह्या ज्या सवयी आपण सगळ्या मुलांना लावतो, मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला पडताळून बघायला पाहिजे की आपण हे सगळं करतो का. आपण मुलांना वेळेवर जेव, व्यवस्थित जेव, सगळं खायला पाहिजे,

0: किंवा सोशल हायजीन असेल, ह्या ज्या सवयी आपण सगळ्या मुलांना लावतो, मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला पडताळून बघायला पाहिजे की आपण हे सगळं करतो का. आपण मुलांना वेळेवर जेव व्यवस्थित जेव सगळं खायला पाहिजे, अगदी आपण सकस आहार किंवा चौरस आहार जो म्हणतो तो आपण मुलांना देतोच, मग तशाच पद्धतीचा चौरस आहार आपण घेतो का. आपण जेवायला बसल्यानंतर आपण आपल्या ताटाचं परीक्षण करायला पाहिजे की आपण ताटात काय काय वाढून घेतलेलं आहे. ह्या गोष्टींचं परीक्षण जर महिलांनी केलं तर हा चौरस आहार त्यांच्यामध्ये जातोय का, हे त्यांनी स्वतःलाच विचारून बघावं. मग ह्या सवयी त्यांनी स्वतःला काय लावून घ्यायला पाहिजेत, तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट आहे की स्वतःसाठी वेळ काढावा.
1: पहिली महत्वाची
0: गोष्ट ही आहे की तुमच्या दैनंदिन ज्या कामाच्या गरजा आहेत किंवा दैनंदिन जे तुमचं रुटीन आहे त्याचं एक वेळेचं नियोजन करून त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा.
1: अगदी,
0: आणि हे अगदी म्हणजे मस्ट आहे. हे तुमचं पहिलं, मी तर असं म्हणेल की तुमचं कर्तव्य आहे स्वतःसाठी वेळ काढणं. आणि तो वेळ काढल्यानंतर त्या वेळामध्ये आपण स्वतःसाठी काय करतोय, वेळ काढला तुम्ही एक तास, पण त्या वेळात तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मग माझ्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी मी अंगीकारल्या आहेत, मग माझ्या आरोग्यासाठी मी स्वतःसाठी काय करते याच्यामध्ये, तर ह्या वेळामध्ये मग आपण आता योगाचा विचार करतोय तर तुम्ही योग, प्राणायाम, ध्यान, शवासन हे करत जा. तुम्ही रिलॅक्स व्हा थोडेसे रोजच्या ताणतणावातून. जर तुम्ही अगदी असं जरी तुम्हाला रोज नाही जमले तरी तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस 2 दिवस असं काहीतरी एक ठराविक वेळ काढा स्वतःसाठी. आणि शवासन तर अगदी सगळ्या मुलांनी रोज डेली केलं पाहिजे शवासन, किंवा निदान योग निद्रा इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून तुमचं डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल, तणावरहित होईल. म्हणून प्रत्येक महिलेने हे करावं. अगदी म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर डॉक्टर्स काही काही ओपीडीमध्ये किंवा ओटीमध्ये स्वतः योगनिद्रा शवासन करतात. स्ट्रेस जेव्हा जास्त येतो, खूप हेवी वर्कलोड झालं की मग 5 मिनिटं 10 मिनिटं स्वतःसाठी काढायची आणि रिलॅक्स व्हायचं, म्हणजे परत काम करायला आपल्याला तेवढीच ऊर्जा मिळते. म्हणून मी प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा की मला ऊर्जा टिकवायची आहे माझ्या कुटुंबासाठी,
1: बरोबर,
0: माझ्या मुलांसाठी, हा विचार करावा आणि तिने स्वतःसाठी वेळ काढावा, हे पहिलं कर्तव्य. त्याच्यानंतर आहाराविषयी तिने जागरूक असावं आणि आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं पोश्चर कसं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. की आपण बसतो, उभे राहतो,
1: बरोबर,
0: तेव्हा आपण कुठे बेंड होतोय का चुकीच्या पद्धतीने, किंवा उभं राहताना आपण एका पायावर जास्त भार पडतो का, कमरेवर जास्त, कधी आपण असं टेकून उभं राहतो, एक हात टेकवतो, मग अशा पद्धतीने जास्त वेळ उभं राहिल्यानंतर त्या त्या भागातल्या स्नायूंना, त्या त्या भागातल्या अस्थींना त्रास होतो आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला सुरू होतात. कंबर दुखणं, पाय दुखणं, गुडघे दुखणं, हे आजार सुद्धा आपल्याला लागू शकतात. म्हणून पोश्चरल तुमचं जे पोझिशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित, म्हणजे अगदी ही छोटीशी गोष्ट आहे, ही गोष्ट महिलांच्या लक्षातच येत नाही की आपण कसं बसतोय. तर हे एक महत्वाचं आहे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नाही बसणं. आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर, निदान 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही डेली घ्यायला पाहिजे. आणि स्वतःच्या शरीरात होणारे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारायचे, ही एक चांगली सवय लावून घ्यायची.
1: बरोबर,
0: माझ्या मते तरी महिलांनी ह्या इतक्या जरी गोष्टी केल्या तरी त्यांच्यामधले 70% आजार कमी होतील.
1: म्हणजे एकंदरीतच या चांगल्या सगळ्या सवयी जर महिलांनी लावून घेतल्या तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहू शकतं. सगळ्या कुटुंबासोबत सुद्धा त्या स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर मॅडम काय होतं की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वाढत्या वयाबरोबर आजार सुरू झालेले असतात आणि स्त्रियांना एक प्रश्न पडतो की योगाभ्यास या वयामध्ये करणं सुरक्षित आहे का, आणि दुसरं म्हणजे योगासनं करण्याचा योग्य कालावधी कोणता आहे, याविषयी आपण काय सांगाल.
0: वाढत्या वयाबरोबर शरीरात बदल होतात हे तर आपल्याला निश्चितच माहिती आहे. 12 ते 14 हे वय वाढत आहे, ह्या वयामध्ये झपाट्याने
1: स्त्रियांची
0: वाढ व्हायला सुरू होते आणि त्याचसोबत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होतच जातो. उंची वाढणं असेल किंवा दुसरे काही सेक्शुअल चेंजेस असतील, सेकंडरी कॅरेक्टर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्यामध्ये वाढायला सुरू होतात तर ह्या वयामध्ये आपण योगाभ्यास सुरू करावा की नाही हे एक नक्की माहीत नसतं की कोणत्या वयात करावा, किंवा लहान मुलांनी करावा की नाही, किंवा लहान मुलींनी करावा की नाही, कोणत्या वयात योग्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर ह्याच्यासाठी एक छान श्लोक हठयोग प्रदीपिकेमधला हा श्लोक आहे की युवा वृद्ध अतिवृद्ध वा व्याधितो दुर्बलो अपि अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्व तंद्रिता. म्हणजे तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, रोगी, दुर्बल हे सर्वजण योग करू शकतात. अगदी परफेक्ट त्यांनी हटप्रदीपिकेमध्ये व्याख्या केलेली आहे की कुणी करावं किंवा कुणी करू नये. म्हणून योगासनं किंवा योगाभ्यास हे लहान मुले सुद्धा करू शकतात, फक्त त्यांच्या शक्तीनुसार.
1: बर,
0: आणि योग्य वय म्हणजे 12 ते 14 पासून योगाभ्यास सुरू करता येतो. बालवयातही योगासनांची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांना योगाभ्यासाची थोडीफार माहिती देऊ शकतो.
1: बर,
0: आणि योग शिक्षणाचा आरंभ आता आपण या श्लोकात

0: याप्रमाणे कधीही करू शकतो. म्हणजे वृद्ध अतिवृद्ध
1: अच्छा
0: हे त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी जर्जर झालेला व्यक्ती सुद्धा
1: योगासन
0: करू शकतो. आणि आपण स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणू शारीरिक बदल होत असले तरीही योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करूच शकतात. फक्त काय असतं की वाढतं वय जे आहे, आता आपण टीनेज बघितलं 12-14, पण जसं 40 पुढे गेल्यानंतर 40-50 जे हे वय असतं, मग त्या वयामध्ये काही आजार असतील किंवा कुठल्याही वयामध्ये काही आजार असतील, शस्त्रक्रिया झालेल्या असतील, तर अशा वेळेला योग्य मार्गदर्शनाखाली करायचंय. किंवा अस्थमा असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट पेशंट असतील किंवा असे काही गंभीर आजार असतील, तर अशा वेळेला पोटावरची शस्त्रक्रिया असेल किंवा पोटावर ताण पडतील अशी असणं मग तेव्हा करता येत नाही, मग अशा वेळेला डॉक्टरांच्या आणि योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आसनं योगाभ्यास सुरू करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे योगासनं सुरू करण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. मूल जन्माला आल्यानंतर झाला कळायला सुरुवात झाली तेव्हापासून योगा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही, म्हणजे करून घेतला त्याच्याकडून तरी हरकत नाही. ते 80 वयोवृद्धापर्यंत योगासनं हे केली जाऊ शकतात. तर निश्चितच स्त्रियांनी योग करायला काही हरकत नाही. आणि काय होतं मॅडम की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही गैरसमज सुद्धा आढळून येतात योगासनांबद्दल, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल?
0: गैरसमज तर भरपूर असतात महिलांमध्ये, पण खरं पाहायला गेलं तर महिलांना असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा बघू.
1: अगदीच,
0: ही अगदी म्हणजे नॉर्मल कन्सेप्ट आहे त्यांची योगाभ्यासाबद्दल की काहीच त्रास नाहीये, मग कशाला योगाभ्यास करायचा. जेव्हा त्रास होईल, जेव्हा गुडघे दिसतील, किंवा मी काय आता म्हातारी आहे का योगा वगैरे करायला, असं सुद्धा कधी कधी त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. तर असं काहीही नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं की स्वास्थ्य रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. मग आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा आजार व्हायच्या आधीच जर आपण आपलं आरोग्य सुस्थितीमध्ये ठेवलं तर हे पुढचे प्रॉब्लेम येणारच नाहीत. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या थोडंसं विस्ताराने 5 सांगते मी की आपल्या पुराण काळातल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या योगविद्या पारंगत होत्या. त्यातलं अगदी 1-2 उदाहरण म्हणलं तर पुराणामधली मदालसा, ती योगिनी होती. ती तिची एक कथा आहे पुराणामध्ये मदालसेची. आणि महाभारतात सुद्धा सुलभा नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, ती सुद्धा योगविद्या विभूषित होती. आणि जे मैत्रेयी सुद्धा आहे ती सुद्धा योगाभ्यास तिचा झालेला होता. म्हणजे ह्या ज्या पुराण काळातल्या स्त्रिया आहेत ह्या योगविद्या विभूषित होत्या, पण मधला जो काळ होता अधोगतीचा भारताच्या, तर त्या काळामध्ये स्त्रियांकडे दुर्लक्ष झालं म्हणा किंवा स्वतःला त्यांनी एक बंदिस्त करून घेतलं की भारतावर आक्रमण होत गेली, स्त्रियांच्या असुरक्षिततेमुळे त्या थोड्याशा मागे खेचल्या गेल्या, अशा ह्या काही गोष्टींमुळे मग स्त्रियांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं की घरामध्ये बंदिस्त त्यांचं आयुष्य झालं. पण योगाभ्यासाची गरज नाही ही कन्सेप्टच चुकीची आहे. किंवा माझे गुडघे दुखतील तेव्हा मी करेल, मला जेव्हा सांधे झिजायला सुरू होतील, जेव्हा सांध्याचा त्रास होईल, जेव्हा मला खाली बसता येणार नाही, जेव्हा खुर्चीची सवय लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधीच जर आपण त्याच्यावरचे उपाय सुरू केले तर ते केव्हाही चांगलं.
1: अगदीच. म्हणून नाहीतरी योगामध्ये सांगितलं जातं की योग ही जी क्रिया आहे ती आजार होण्याच्या आधी करण्याची आहे, आजार होऊ नये म्हणून करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की योगासनामुळे आजार कुठे नीट झालाय असा प्रश्न पडतो, पण हे चुकीचं उत्तर आहे. योगाची जी पद्धत आहे किंवा जे पुरातन काळापासून सांगण्यात आलंय, तर योगा हा आजार टाळण्यासाठी करायचा आपल्याला. तर मॅडम हे सगळं माहीत करून घेत असताना आणखी एक प्रश्न मनात येतोय, तो म्हणजे की योगासनांसाठी सकाळची वेळ उत्तम मानली गेली आहे, त्याचं नेमकं काय कारण असावं?
0: त्याचं कारण असं आहे, ती आदर्श वेळ असते. तर का असते? कारण त्यावेळेला आपलं शरीर आणि मन दोन्ही शांत आणि स्थिर असतं, हे एक मुख्य कारण आहे. आणि त्याचसोबत उन्हाच्या वेळी आसनं करायची नसतात, कारण उन्हाच्या वेळी काय आपली ऊर्जा निर्माण होण्यापेक्षा बाहेर जाऊ शकते ती. किंवा भोजनाची वेळ आणि योगासनाची वेळ याच्यामध्ये अंतर पाहिजे, हे सुद्धा एक कारण आहे की आपण हलकासा नाश्ता जर केला आपण तर त्याच्यानंतर 2 आपण योगाभ्यास करू शकतो, पण आपण फुल जेवण केल्यानंतर जवळपास 4 आपण योगाभ्यास करू शकत नाही. म्हणून मग हे दोन्ही तिन्ही कारण आहेत की सकाळच्या वेळी मन आणि शरीर दोन्ही स्थिर असतं, दुसरं आपलं पोट रिकामं असतं, आपले प्रातर्विधी सगळे झालेले असतात, आणि तिसरं म्हणजे उन्हाची वेळ नाहीये, थंड वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा, आपल्याला प्राणवायू हे सगळं जास्त प्रमाणात आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, मिळवू शकतो. कारण आहे
1: योगासनाची सकाळची
0: अगदी आदर्श वेळ आहे.
1: तर मॅडम आता जाता जाता शेवटी आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तरुणींना आणि महिलांना आपण काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? शेवटी आपण काय सांगायला मैत्रिणींना?
0: मैत्रिणींना उत्तम आरोग्य ही आपली संपत्ती आहे, आणि ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, प्रत्येकाला हवं नको ते आपण बघत असतो आणि त्याच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असतो, त्याचप्रमाणे आपणही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हा एक माझा तुम्हाला संदेश आहे. आणि दुसरं म्हणजे स्त्री ही कुटुंबाची मुख्य घटक आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ आहे स्त्री म्हणजे. तर

0: सांख्य योगात तर तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे की योगाचा जो बेसिक ग्रंथ आम्ही म्हणतो सांख्य योग, तर सांख्य योगामध्ये तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे. आणि कवी कालिदासांनी तिला कुटुंबातील चैतन्य असं म्हटलेलं आहे की चैतन्याची ठिणगी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे कवी कालिदासांनी. मग ही चैतन्याची ठिणगी कुटुंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त कुटुंबच हे तिच्यावर अवलंबून आहे तर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्राची ती आधारशिला आहे. आपण तिला शक्ती स्वरूप मानतो स्त्रीला. आणि ही मग शक्ती कायम असणं, दृढ असणं आणि स्थिर असणं हे आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे. म्हणजे फक्त आपण आपल्या पुरता विचार न करता आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा एक व्यापक विचार करून आपलं आरोग्य कसं स्थिर राहील, कसं आपण आरोग्यदायी असू, हा एक संदेश मला सर्व महिलांना द्यावासा वाटतो की तुम्ही स्वतःची तब्येत, स्वतःचं मानसिक शारीरिक आरोग्य सांभाळा. म्हणजे तुम्ही तुमचं राष्ट्राच्या हिताला हातभार लावल्यासारखं आहे. हे एक माझं त्यांना सांगणं आहे. आपले विविध कर्तव्य, जबाबदारी आणि आरोग्य यांचा समतोल तिला साधायचा आहे. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला हा समतोल साधता आला पाहिजे. आणि त्यासाठी तिला आसन, प्राणायाम, ध्यान हा मार्ग अगदी योग्य आहे. आणि यासाठी मग आपण असा संकल्प करूयात की संतुलित आहार, नियमित योग साधना आणि आयुर्वेदोक्त दिनचर्या आणि आपल्या योग दिनाचा जे हेतू साध्य करायचा आहे तो यातून निश्चितपणे साध्य होईल. हेच माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की करा योग आणि राहा निरोग.
1: तर मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण जाणून घेतलं की योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम नसून मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि संपूर्ण आरोग्य देणारी जीवनशैली आहे. तर विशेषतः खरं तर महिलांनी स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढून नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंगीकार केला तर आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाकडे त्यांची वाटचाल निश्चितच सुलभ होईल. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत होता तो वनिता मंडळाचा कार्यक्रम. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची संगत नुकतीच झाली. त्यानिमित्त आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण सूर्यकांत मांढरे यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत. सुरुवातीची दोन गीतं आहेत आकाशगंगा या चित्रपटातली लता मंगेशकर यांनी गायलेली, पी सावळाराम यांची रचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोतेहो ध्रुव या चित्रपटामध्ये 1938 साली श्री विष्णूची भूमिका साकारून चित्रपट सृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा त्यांनी श्री गणेशा केला।

बाळा जोजोरे शिकलेली बायको कन्यादन स्त्रीजन्म ही तुझी कहाणी या चित्रपटांनी मोठं यश मिळवलं. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर कन्यादान या चित्रपटातली लता मंगेशकर यांच्या स्वरातली वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली पी सावळाराम यांची ही दोन गीतं.

श्रोतो, बाळा जोसरे या चित्रपटापासून उषा किरण सूर्यकांत मांढरे ही जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. उषा किरण सूर्यकांत मांढरे या जोडीनं पुढं 12 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता भाऊबीज या चित्रपटातल्या आशा भोसले यांच्या स्वरातल्या या गीतानं.

या गीताबरोबरच गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या

कृषी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नोस्कोवा अजिंक्य पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेव यांच्यात लढत आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण पर्यटन क्रीडा आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यता प्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली प्रवेश नियंत्रण उपाय संवाद यंत्रणा देखरेख व्यवस्था वैद्यकीय सहाय्य सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा तैनातीची महत्वाची ठिकाणं तपासणी नाके सीआरपीएफचं संपर्क केंद्र सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 पोचली. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फू कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये मैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी

त्यागी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं होर्मुज समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून 1 जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोव्हा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1-154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. दुपारचे 1:40 झाली आहेत.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात सखोल मतदार यादी पुनरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम प्रभावीपणे सुरू. आषाढी एकादशीसाठी धुळे विभागातून 215 एसटी बसेस यात्रेकरूंसाठी धावणार. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे वार्ताहर नितीन जाधव.
2: भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये बिओलोन मार्फत मतदार पडताळणी फॉर्म वाटप आणि डिजिटायझेशनचे काम केले जात आहे. या मोहिमेत शिंदखेडा मतदारसंघाने सर्वात जास्त 96.36% फॉर्म वाटप केले गेले आहे, तर धुळे शहरात 47.35% काम झाले आहे. याचप्रमाणे शिरपूर, साक्री आणि धुळे ग्रामीण मतदारसंघातही ही मोहीम राबवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात 1752 बीएलओ कार्यरत असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले आहे. जिल्ह्यातील 18,35,125 मतदारांपैकी 14,71,213 मतदारांना फॉर्म वाटप झाले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने भाविकांच्या सोयीसाठी व्यापक वाहतुकीचे नियोजन केले आहे. यंदाची आषाढी यात्रा दिनांक 20 जुलै ते 29 जुलै या कालावधीत पार पडणार असून या कालावधीत भाविकांच्या सेवेसाठी राज्यभरातून 5,500 विशेष बसेस धावणार आहेत. त्यापैकी धुळे विभागातून 215 बसेस यात्रेकरूंच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पंढरपूर येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी 40 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा स्वतंत्र गट असल्यास त्यांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणापासून स्वतंत्र बसची सुविधा देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी कर्ज खात्यांची पडताळणी करून माहिती अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 3,510 खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये धुळे तालुक्यातील 1,241, साक्री तालुक्यातील 590, शिंदखेडा तालुक्यातील 896 आणि शिरपूर तालुक्यातील 786 शेतकऱ्यांचा समावेश आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित बँका आणि सहकारी संस्थांकडून कर्ज खात्यांची माहिती थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 28 जून रोजी धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकूण 1,82,843 बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब पाजण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,508 लसीकरण केंद्र, 3,260 कर्मचारी, 302 पर्यवेक्षक, 91 मोबाईल पथके तसेच 1,132 IPPI पथकांचे नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण यंत्रणेने परिश्रम घेत बालकांना पोलिओ डोस देत ही मोहीम यशस्वी केली. आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नंदुरबार जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, पतंजली योग समिती आणि GTP महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी मोठ्या उत्साहात सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. पतंजली योग समितीच्या प्रशिक्षकांनी विविध योगासने आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शिक्षक, विद्यार्थी तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती उत्पादन वाढीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन, मृदू व जलसंधारण विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. या गाळामध्ये सेंद्रिय घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विविध खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबर

0: खरंच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला इंद्रपाल कोल्हेकर यांनी स्वरबद्ध केलेलं डॉक्टर कल्याण इनामदार यांचं गीत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या युगल स्वरामध्ये.

वाहिनीवर दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला इंद्रपाल कोल्हेकर यांनी स्वरबद्ध केलेलं डॉक्टर कल्याण इनामदार यांचं गीत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या युगल स्वरामध्ये.

भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अर्चना देशमुख यांच्या स्वरातलं हे गीत, रचना बळवंत लामकाने यांची.

अर्चना देशमुख यांच्या स्वरातलं बळवंत लामखाने यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच स्वभावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध।
1: श्रोते हो, मंगेश पाडगावकर हे नाव कवितेवर प्रेम करणाऱ्यांसाठी काही निराळा नाही। आधुनिक मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय कवी अशी पाडगावकरांची ओळख आपल्याला पाहायला मिळते। मुळात पाडगावकरांचा जन्म हाच कोकणातल्या सिंधुदुर्ग

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ला ह्या गावचा. त्यामुळे त्यांच्या कवितेवर कोकणातील निसर्गाच्या सौंदर्याची छाप ही आपसुकच पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या गावच्या मातीतली पावसाची ओढ, त्याचबरोबर त्यांचं आणि निसर्गाचं असणारं नातं, हे त्यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. चला तर मग ऐकूयात ही कविता, वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बालपण माझं सगळं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं. वाळू त्रुतली काळी होडकी, डोळे मिटून धात. वाळू त्रुतली काळी होडकी, डोळे मिटून धात. उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात. झऱ्यांनी धोधो हसत जांभया डोंगर नहायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची, लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची. हिरवी हिरवी गाणी होऊन झाडे सगळी झुलायची. येरे येरे पावसा, येरे येरे पावसा, असं माझ्या सुरात गायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळवायचं, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. श्रोते हो, वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेत पाडगावकर असं म्हणतात की वेंगुर्ल्याचा पाऊस जो पडायचा तो माया करीतच, अगदी आईसारखा. म्हणजे त्रासदायक वाटायचा नाही बरं, तर हवा हवासा वाटणारा. त्याची पिरपीर ही त्रासदायक वाटायची नाही, तर आई जशी आपल्या लेकराला, थकलेल्या बाळाला छान थोपटवते आणि त्या बाळालाही शांत नीज येते, तशीच ह्या पावसामुळेच शांत नीज यायची. एवढंच कशाला, तो पाऊसच शांत निजवायचा. इतकंच नाही तर वेंगुर्ल्याचा हा पाऊस इतका लाड करतो की असं वाटतं तो प्रेमाने कुशीतच घेतोय. वाळूत ज्या होड्या किनाऱ्यावर लावल्या जायच्या, त्याही जणू ह्या पावसात अगदी चिंब भिजायच्या. एरवी एखाद्या फकीरासारखी ही माडाची झाडं भासायची, पण या पावसात तीही मनसोक्त भिजायची. अहो थोडक्यात काय, तर हा पाऊस सगळ्या सगळ्यांना आपलासा वाटतो आणि आपलासा करतो सुद्धा. पण मग हा पाऊस यायचा कसा? पाडगावकर म्हणतात, झऱ्यांनी धो धो हसत. म्हणजे काय? तर एक प्रकारे पावसाच्या येण्यानं झरे फुटायचे आणि झरे फुटणं हे त्या पावसाचं हसणंच वाटायचं. एरवी कसला धो धो कोसळतोय पाऊस, अशी कृत्रिम उपमा दिली जाते पावसाला. पण पाडगावकर मात्र म्हणतात, अहो ते पावसाचं कोसळणं नाही तर मंद असं त्याचं हसणंच आहे. किती सुंदर उपमा आहे ना. कोकणातील लाल कौलं, अंगणातलं चाफ्याचं झाड, कोकणातली लाल लाल माती, हे सगळं काही मग पावसामुळे मोहक वाटायचं. थेंबोणी म्हणजेच पाऊस पडल्यामुळे जी पाण्याची नक्षी तयार व्हायची, मोती तयार व्हायचे, ते काही विलक्षणच असायचे. झाड देखील हिरवीगार गाणी गातच झुलायची आणि कवी म्हणतात, येरे येरे पावसा असं माझ्या स्वरात साथ देत तोही पाऊस गायचा. असा हा वेंगुर्ल्याचा पाऊस नुसता बरसायचा नाही तर तो माया देखील करायचा. खरे श्रोते हो, मुंबई सारख्या मायानगरीत राहणाऱ्याने कोकणातला माया करणारा हा पाऊस आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवा.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी.

0: कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आवळा लागवड या विषयीची माहिती। तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज। ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी।
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आवळा हा मोठा वाढणारा वृक्ष आहे। सरळसोट 8 ते 10 मीटर उंच वाढणारा हा वृक्ष पांढुरक्या रंगाची साल आपल्या खोडावर धारण करतो। भरपूर उपफांद्या या झाडाला येतात। पानं अगदी लहान 2 ते 3 सेंटीमीटर रुंद, 34 सेंटीमीटर लांब, अगदी जवळजवळ लागलेली असतात। पिच्छा कृती समान दिसणारी फुलं फिकट हिरवी, पानाखाली लहान दाट समूहामध्ये असतात। फळं 1.5 ते 3.5 सेंटीमीटर परिघसलेली, रसाळ गोलाकार, 6 भागात विभागलेली आणि रेषा असलेले फिकट हिरवे ते गुलाबी आणि बी 6 कप्पे असलेली असतात। पडीत डोंगराळ मुरमाड जमिनीत आवळ्याचं पीक घ्यावं। कुठल्याही प्रकारचं हवामान यास पोषक असतं। 7 ते 9.5 पर्यंत सामू असलेली जमीन या पिकासाठी योग्य मानली जाते। मे महिन्यात शेतात 2.5 बाय 2.5 फूट आकाराचे खड्डे जमिनीच्या पोताप्रमाणे 15 ते 20 फूट अंतरावर करावे। प्रत्येक खड्ड्यात 1 टोपलं शेणखत, माती आणि 50 ग्रॅम पॉलिडॉल पावडर मिसळून भरावी। आवळ्याची लागवड सरळ बियाणं खड्ड्यात लावून किंवा रोपं तयार करून करावी। लागवड साधारण जुलै ते सप्टेंबर या महिन्यात करावी। आवळ्याच्या उन्नत जातींमध्ये चकैया, कंचन, कृष्णा, फ्रान्सिस, NA6, NA7, NA10, बनारसी, आनंद 1, नरेंद्र 7 या जाती वापराव्या। आवळ्याची एकच जात न लावता 3 ते 4 जाती लावाव्या, यामुळे उत्पादन वाढतं। आवळ्याच्या झाडाच्या खोडाजवळ तण वाढू देऊ नये। दरवर्षी 25 ग्रॅम नत्र, 25 ग्रॅम सुपर फॉस्फेट प्रत्येक झाडाच्या भोवती बांगडी पद्धतीनं टाकावं। फळं धरायला लागल्यावर आत्ता सांगितल्याप्रमाणे खतांच्या बरोबरीनं 25 ग्रॅम पालाश टाकावं। 10 वर्षानंतर हे प्रमाण नत्र 100 ग्रॅम, स्फुरत 50 ग्रॅम आणि पालाश 75 ग्रॅम इतकं वाढवावं। आवळ्याच्या झाडाला सुरगाल मेकर हा गाठींचा रोग साधारणतः जास्त प्रमाणात होतो। यावर उपाय म्हणून अशी गाठ धारदार चाकूनं कापून काढावी आणि प्रति झाड 5 ग्रॅम फोरेट मुंध्याजवळ द्यावं। पानं खाणाऱ्या आळ्या आणि मावा यांचा प्रादुर्भाव झाला तर आंतरप्रवाही कीटकनाशक वापरावं। आवळ्यामध्ये इम्बेलिन हे मुख्य घटक द्रव्य आहे। व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये असतं। 8व्या वर्षापासून आवळ्याला फळं यायला सुरुवात होते। हायब्रिड झाडाला 4थ्या वर्षी फळधारणा होते आणि 50 ते 60 वर्षापर्यंत फळधारणा सतत होत राहते। फळं नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत येतात। जमिनीच्या पोतानुसार प्रत्येक झाडास 1.5 ते 2.5 क्विंटल फळधारणा होते। आवळ्याचा उपयोग स्मरणशक्ती, बुद्धीची वाढ, पित्त, नेत्रविकार, त्वचारोग, डोकेदुखी, तोंड येणं, रक्तस्राव थांबवणं तसंच जीवनसत्व क ची कमतरता अशा अनेक विकारांवर औषधी निर्मितीमध्ये होतो। आवळा अनेक खाद्यपदार्थ निर्मितीमध्ये वापरला जातो। लोणचं, मुरंबा, जाम, चटणी, बर्फी, कँडी, आवळा सुपारी यामध्ये याचा प्रामुख्यानं वापर होत असतो। आवळ्याच्या झाडाची साल कातडी रंगवणं आणि कमवण्यासाठी वापरतात। ओला आवळा 30 ते 50 रुपये किलो या बाजारभावानं विकला जातो।
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण आवळा लागवड या विषयीची माहिती ऐकली। तो वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव। कृषीवाणी कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला। दुपारचे ठीक 2:05 झाली आहेत। पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धन संपदा।

0: सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक 5 गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण हे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. तर जेवढा डार्क येलो तेवढा आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडी मध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, त्याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाहीये. याच्यावर मी त्यांना हेच समजून सांगतो की तुमचं व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीन मध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबर मध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबर मध्ये एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात, 9-to-5 जॉब्स वाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा, तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापायी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरात निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसर होत नाही. त्यांना मी मग आम्ही म्हणतो की 5-6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन्स असतात, एथलीट्स असतात की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाइस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, ते 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी, तर त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी, जसं मी सांगितलं होतं, मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन्स फॉर्मेशनची टेंडन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ, आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकने मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात, हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे, जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं, त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला की कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातना हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात, जसे ऑक्झलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला मी हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे हे चुकीचे आहे, तुम्ही टमाटर पालक खा. आणि आपण रोज रोज खात नाही, तर हे रोटेशन मध्ये खायचे आपण की आठवड्यातनं 1 खाल्लं, आठवड्यातनं 2 खाल्लं, तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले, ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक, त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. तर आपल्या जनरल ऍडवाइस हेच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखडाविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: अर्थात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला. पण समस्या समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं. ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात. यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं. आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी. अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते. उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा. तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत. त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल. ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो. चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका. धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं.
2: परिसर कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2:15 होत आहेत. ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईशी ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो नाद ब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन, त्यांच्या मेंडोलिन वादनात राग श्री आणि हमीर कल्याण आपण ऐकणार आहोत. रचना त्यागराजा आणि मुत्तुस्वामी दीक्षितर यांची आहे. त्यांना मृदंगमची साथ केशव भारद्वाज यांनी तर व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित

यांनी केली आहे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया तर सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन.

0: नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सुरेश कुमार यांनी मेंडोलिनवर वाजवलेला राग श्री आणि हमीर कल्याण आत्ताच आपण ऐकलं. त्यांना मृदंगमचे साथ केशव भारद्वाज यांनी, व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर दुपारी ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर। पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य। पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत। आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम। येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला। तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं। या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली। 4 दशकांत

अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या पाच क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार

0: रात्री 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे, तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. यास्तिका 39 तर स्मृती मंधाना 69 धावा करून खेळपट्टीवर टिकून होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं क्रांती गौडीनं 35 धावात इंग्लंडच्या 5 खेळाडूंना बाद केलं. इंग्लंडमध्ये साऊथहॅम्प्टन इथं काल झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या व्ह्यूज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5

मध्यम लहरी 239°/1 मीटर्स अर्थात 1251 kHz वर FM बँड 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजलेत. आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. या सायंकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. सभेत मी आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं जितेंद्र कुलकर्णी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर पाराशर यांनी संगीतबद्ध केलेली प्रसाद कुलकर्णी यांची गीतरचना. शान आणि संजीवनी भिलांडे यांनी गायलेलं हे गीत आहे जुईली या चित्रपटातलं.

0: शान आणि संजीवनी भेलांडे यांच्या आवाजात जुईली या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया क्षणभर विश्रांती या चित्रपटातलं ऋषिकेश कामेरकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. गायक कलाकार आहेत ऋषिकेश कामेरकर आणि शिल्पा पै.

हे होतं सुरेश वाडकर आणि हमसिखा अय्यर यांनी गायलेलं अजिंठा या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं गीत. संगीत होतं कौशल इनामदार यांचं.

आणि आता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं हे गीत.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर संध्याकाळी 6:00 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू. प्रथम ऐकणार आहोत युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.

हाय गाइज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आपल्या आयुष्याची गंमत असते. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण चर्मवाद्य अर्थातच तालवाद्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपण बघतो की युववाणी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो. मग त्यामध्ये कधी आपण कलाक्षेत्राविषयी माहिती जाणून घेतो, कधी आपण ज्ञानात्मक विविध शाखांविषयी माहिती जाणून घेतो, विद्यार्थ्यांनी करिअर क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करत असताना काय करायला हवं याविषयी आपण तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संगीत क्षेत्राविषयी आणि संगीत क्षेत्रातील पखवाज या वाद्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, गायनाच्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवतो, अगदी तसंच विविध वाद्यवादनातूनही करिअर घडवणारे अनेक युवा मित्रमैत्रिणी आहेत. त्यातीलच एक तालवाद्य म्हणजेच पखवाज हे तालवाद्य. मग पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या आणि अगदी बालपणापासून पखवाज वादनाचा

0: शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या युवा मित्राशी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. आणि या युवा मित्राचा आजपर्यंतचा पखवाज वादनातील संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राला. हा युवा मित्र सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे बीए द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबतच शास्त्रीय पखवाज वादनाच्या मध्यमापूर्ण पर्यंतच्या परीक्षा या युवा मित्राने दिलेल्या आहेत आणि सध्या पखवाज वादनाच्या शास्त्रोक्त शिक्षणातील उपांत्य विशारद या परीक्षेचा अभ्यास या युवा मित्राचा सुरू आहे. तो त्या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम ऋषिकेश, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. पखवाज या वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण आपण घेतलेलं आहे. सुरुवातीला पखवाज या वाद्याविषयी आणि पखवाज वादनाविषयी आपण काय सांगाल?
1: नमस्कार. पखवाज हे वाद्य अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्याला एक शास्त्रीय तालवाद्य असं म्हणतात, त्याला चर्मवाद्य असे देखील म्हणतात, कारण जनावराचं जे कातड असतं त्या कातडीपासून पखवाजाची निर्मिती केली जाते. पखवाजाचे मुख्यतः दोन बाजू असतात, उजव्या बाजूला धूमपान असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जे असतं त्याला शाईपुडा असं म्हणतात. तर उजव्या बाजूला जे धूमपान असतं त्याला एक असा नाद निर्माण होतो, तर तो नाद निर्माण होण्यासाठी त्याला गव्हाच्या पिठाची कणिक लावली जाते. तर तो कमी जास्त प्रमाणात आपण लावू शकतो, जसा आपल्याला नाद येईल तसा तो लावला जातो. आणि पखवाजा जर अतिशय मुख्य अशा बाजूचा विचार करायला गेला तर तो म्हणजे शाईपूड. तर शाईपूड ही अत्यंत एक पखवाजाचं मुख्य अंगच म्हणा की असं आहे. तर त्यामध्ये पखवाजाच्या मुख्य अंगामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरामध्ये लावलं जातं. त्यामध्ये काळी दोन आहे, पांढरी दोन आहे, पांढरी चार आहे, काळी एक आहे. आता हे जे स्वर मी तुम्हाला सांगत आहे ते स्वर एक वेगवेगळ्या मंचावर असे उपयोगात आणले जाते. त्यामध्ये आपण मग पखवाजाचा जर उपयोग पाहायला गेलो तर त्यामध्ये तालवाद्य म्हणजेच आपण पाहिलंय सोलो वादनामध्ये आहे, स्वतंत्र सोलो वादन. त्यानंतर कीर्तन भजनाच्या सातसंगतीसाठी, त्यानंतर शास्त्रीय जे गायन आहे धुपद धमार, यामध्ये या पखवाजाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन जे आहे ती काळी एक किंवा काळी दोन या स्वरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यानंतर कीर्तन आणि भजनासाठी काळी दोन, काळी एक, पांढरी दोन, पांढरी चार, हे जे वेगवेगळे स्वर आहेत, म्हणजेच गायक ज्या स्वराच्या पट्टीमध्ये गायन करत आहे त्यामध्येच आपला पखवाज वाजवणारे सर्व स्वरात लावतात. त्यानंतर मग ध्रुपद धमार आहे, यामध्ये खास करून पखवाजाचा जो मुख्य ताल आहे म्हणजे चौताल, तो बारा मात्रेचा ताल आहे. तर या चौतालामध्ये देखील स्वतंत्र सोलो वादन करतात, परंतु याचा वापर ध्रुपद धमार तुम्ही गायन प्रकार ऐकले असतील कधी.
2: होय होय.
1: तर या दोन गायन प्रकारासाठी याचा चौतालाचा उपयोग केला जातो. तर पखवाजाचा एक विशेष ताल किंवा मुख्य तालच म्हणा की मुख्य ताल म्हणून चौतालाची ओळख आहे. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन तर करतातच, पण ध्रुपद धमार देखील त्याच्यामध्ये गायन करतात. पखवाज हे वाद्य आहे, माझी खूप याच्यावर श्रद्धा आहे आणि अगदी मी याला माझा प्राण समजतो.
0: खरोखर संगीत क्षेत्रामध्ये वाद्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी कोणतंही वाद्य असो ते आपलं दैवत असतं. आता साधारणतः तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी बालपणापासून पखवाज वादनाला सुरुवात केलेली आहे, तर साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही पखवाज वादन करता? आणि आपल्या झालेल्या चर्चेप्रमाणे आपण जसं शास्त्रीय गायनाच्या अलंकारपर्यंतच्या परीक्षा दिल्या जातात, अगदी तसंच वादनामध्ये पखवाज वादनाच्याही प्रारंभिक पासून अलंकारपर्यंत शास्त्रीय परीक्षा दिल्या जातात आणि तुम्हीही शास्त्रोक्त शिक्षण पखवाज वादनाचं घेतलेलं आहे, तर आजपर्यंत शास्त्रीय पखवाज वादनाच्या तुमच्या किती परीक्षा झालेल्या आहेत?
1: अगोदर तुम्ही विचारलं तसं मी अगदी लहान वयापासून पखवाजच म्हणजे मला आवड निर्माण झालेली आहे. त्यामध्ये मी सातव्या वर्षापासून मी पखवाज वाजवत आहे.
0: बरं.
1: त्यामध्ये सातव्या वर्षापासून म्हणायला गेलं तर आपण तेव्हा दुसरी या वर्गात असतो, तर तेव्हापासून मला पखवाजाची आवड निर्माण झाली. आमच्या घरी जे असं एक सांप्रदायिक वातावरण आहे त्यामध्ये आमच्या घरी नित्यनेमाचं रोज भजन होतं. त्यामध्ये असंच शाळेतून घरी आल्यानंतर मी भजनात बसायचो, छंदच लागला म्हणजे मी भजनाला बसायचो. मग ते कानाला ऐकायला छान वाटायचं. माझे आजोबाजी आहेत आसारामजी पांचाळ, ते पूर्वीच्या काळातील एक जुने पखवाज वादक होते. म्हणजे ते असे काय शास्त्रीय रीती असे काय वगैरे शिकलेले नव्हते, पण ते अतिशय तालात पक्के होते. तर त्यांचं मी पखवाज वादन ऐकायचो. तर मी म्हणायचो हे कसं वाजवत असतील, आपल्याला येईल का भजन झाल्यानंतर.

0: मुगच ते पखवाज वाजवून बघायचा. मग असंच मी वाजवत राहिलो तर आजोबाला वाटलं की याला शिकायचंय वाटतंय पखवाज. तर आजोबांच्या मनात विचार आला की आपण याला शिकूया शाळेसोबतच. आणि माझे जे काका आहेत भगवानजी महाराज पांचाळ, तर ते आळंदीला स्थायिक आहेत. तर आजोबांनी म्हणजे माझ्या काकाला विचारलं की हा चांगला वाजवत आहे, याला तू आळंदीला घेऊन जाय. मी तेव्हा सातवी या वर्गात होतो तेव्हा मला माझ्या काकांनी आळंदीला पंडित युवराज महाराज देशमुख गुरुजी काकांनी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मग युवराज महाराज देशमुख गुरुजी यांनी माझा हात पाहिला कसा वाजवतो, मग त्यांना पण माझं वाजवणं आवडलं. त्यानंतर त्यांनी मला आणखीन त्याच्या पुढचे बोल जे असतात म्हणजे जे सोलवादनामध्ये किंवा सांप्रदायिक कीर्तन भजनामध्ये जे बोल उपयोग असतात ते त्यांनी मला शिकवले. आणि मी जेव्हा आळंदीत होतो तेव्हा मला आणखी एका गुरुकडे शिकण्याची संधी मिळाली, ती म्हणजे प्रसाद महाराज जाधव गुरुजी पुण्याचे. प्रसाद महाराज जाधव यांनी म्हणजे हाताची ठेवण जी आहे तर याचं त्यांनी मला शास्त्रीयरित्या मार्गदर्शन केलं. पुन्हा मग मी असे खुल्याची स्पर्धा असतात पखवाज वादनाच्या, खुल्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत राहिला. खूप व्यक्तींचं श्रवण करण्यासाठी आळंदीमध्ये मला मिळालं. त्यामध्ये पंडित कृष्णादादा साळुंखे गुरुजी आहेत, सुरेशदादा तळवळकर गुरुजी आहेत, असे जे नामांकित पखवाज वादक आहेत शास्त्रीय, तर त्यांचं मी खूप ऐकत राहिलो. तर कृष्णादादा साळुंखे गुरुजी यांचं मी श्रवण करीत राहिलो आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या पखवाज वादनाच्या कलेमध्ये मी त्यांनाच एक माझं प्रेरणास्थान मानलेलं आहे. तर माझ्या काकाजींनी त्यांच्याकडे मला घेऊन गेले, याची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे सोलो वादन शिकण्याची. गुरुजी म्हणले काय हरकत नाही, गुरुजी म्हणले काय येतं तुला वाजून दाखव. मग मी आदिताल जो आहे तो माझा आवडता ताल आहे 16 मात्रेचा, तर आदिताल हा ताल मी त्या गुरुजींना त्यांना वाजून दाखवला. आणि तेव्हापासून क्लास मी त्यांच्याकडे सुरू केले. त्यांनी रियाजाचं देखील महत्व सांगितलं. आम्ही पण आता मी तुम्हाला सांगतो कॉलेज करत करत जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी घरी रोज कमीत कमी 4 तास रियाज करतो.
1: आता एवढा रियाज करता आणि एवढं बालपणापासून तुम्ही आजपर्यंत पखवाज वादनाचं अगदी शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. आता आपला हा संवाद असाच चालू राहील पण सोलो वादन आहे पखवाजचं, तर ते आता आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. सोलो वादनामधील कुठला जम घ्याल?
0: सोलो वादनामध्ये आता बंदिश वगैरे तर आहेतच पण सर्वात सोपा आणि असा एक भाग म्हणजे परण आहे. तर त्यामध्ये भगवान शंकरजीचं परण आहे, हनुमान परण आहे, सरस्वती मातेचं परण आहे, दुर्गादेवीचं परण आहे, गणेशजी तर यांचं देखील परण आहे. तर मी तुम्हाला शंकरजीचं परण पखवाजावर वाजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पहिल्यांदा पडंत करून दाखवतो. म्हणजेच पडंत म्हणजेच तोंडाने जे काय तुम्ही खाली पखवाजावर वाजवणार आहेत तर ते अगोदर म्हणून दाखवणे. तर मी तुम्हाला शिवजीचं परण शंकर परण आहे ते म्हणून दाखवतो. धा धिकिटता धिकिटता का धिकिटता गे तेट धिकिटता धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वना तकिट धिकिट डिमि डिमि डिमि डमरू बजत धिकट तक धिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा. तर आता हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवतो. धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ धाकिट धाकिट डिमि डिमि डमरु बजत त्रिकट तक त्रिकट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा.
1: क्या बात है, संगीतामध्ये गायनासोबतच वादनाचं जे महत्व आहे ते अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि खरंच वादन ऐकल्यानंतर आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो. तुमचा आजपर्यंतचा जो सांगीतिक प्रवास आहे, तुमचे जे गुरु आहेत सांगीतिक गुरु आहेत पखवाज वादनातील, त्याविषयी अतिशय सविस्तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच एवढा सराव तुम्ही दररोज करता, वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे, तर निश्चितच आजपर्यंत वेगवेगळे सोलो वादनाचे पखवाज वादनाचे कार्यक्रम तुम्ही केले असतील, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांघिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाला असाल, त्याविषयी काय सांगाल बरं?
0: तर सर्वप्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तर ह्या विद्यापीठाने आयोजित एक दरवर्षी युवक महोत्सव आयोजित करतात. तर त्या युवक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये आयोजित असतात. तर तालवाद्याच्या स्पर्धा आयोजित करतात, तर त्यामध्ये मी सर्वप्रथम सहभाग घेतला होता. माझा आवडता जो पखवाजाचा ताल आहे आदिताल 16 मात्रेचा, तर तो मी बसवला होता. तर त्या आदितालामध्ये मी वेगवेगळ्या बंदिश वाजवल्या, रचना वाजवल्या, रेल्ले आणि सुरुवातीला गणेश परण वाजवलं आणि शेवट त्याचा मी शंकरजीच्या परणाने केला. आता

0: ह्याच्या अगोदर काही स्पर्धेचा अनुभव नव्हता, हा एकदम सुरुवातीचा माझा अनुभव होता स्पर्धेचा. 9:45 माझं वादन झालं होतं. मग त्यानंतर मला जसं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय चांगल्या प्रकारे माझं सादरीकरण झालं. युवक महोत्सवाचा समारोपाकडे आलं शास्त्रीय तालवाद्याच्या. या स्पर्धेचे जे पारितोषिक मिळणार होते तर त्याची त्यांनी अनाउन्स सुरू केली. मग त्यांनी प्रथम क्रमांक ते पारितोषिक त्यांनी पुकारलं. मग त्यानंतर आमच्या शिवाजी महाविद्यालयाचा त्यांनी क्रमांक पुकारला. मग ते ऐकून माझा आनंद गगनात मागे नाश झाला ना.
1: खरंच,
0: कारण मला वाटलं नव्हतं की माझा प्रथम क्रमांकच येईल. इथे काय झालं, मग माझा पहिला नंबर आल्यानंतर माझी इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी निवड झाली. त्यामध्ये माझी दोन कला प्रकारासाठी निवड झाली. एक म्हणजे हे शास्त्रीय तालवाद्य पखवाज सोलवादन, आणि त्यानंतर लोकवाद्य. तर लोकवाद्य हे एक असा कला प्रकार आहे जे महाराष्ट्रातील ज्या प्राचीन अशा काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्यामध्ये जे जे वाद्य वापरले जातात त्यामध्ये पखवाज आहे, ढोलकी आहे, संबळ आहे, दिमडी आहे, ढोल, झांज, ताशा, या सर्वांचा लोकवाद्य या कला प्रकारात उपयोग केला जातो. मग आमचं इंद्रधनुष्यामध्ये दोन्ही कला प्रकारामध्ये अतिशय उत्तमरित्या सादरीकरण पार पडलं. मग इंद्रधनुष्याचा निकालाचा दिवस आला तर त्यामध्ये शास्त्रीय सोलो वादनामध्ये माझा द्वितीय क्रमांक आला. मग तिथून मग जे असाच स्पर्धेचा जो प्रवास आहे माझा चालत राहिला. दुसरी जी पुढची स्पर्धा होती ती म्हणजे सेंट्रल झोन युवक महोत्सव, तर ती संभाजीनगर इथे होते. सेंट्रल झोन युवक महोत्सवामध्ये लोकवाद्य आणि सोलोवादन या दोन्ही स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता. लोकवाद्य हे सांघिक कला प्रकारात आणि हे वैयक्तिक म्हणजे माझं शास्त्रीय तालवाद्य. सेंट्रल झोनचं एक विशेषता काय आहे, त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पारितोषिक मिळालं तर तुम्ही नॅशनल स्पर्धेला जाऊ शकता, म्हणजेच राष्ट्रीय युवक महोत्सवात तुम्ही भाग घेऊ शकता. तर त्यामध्ये एक खंत वाटते मला की तालवाद्याचं जे पारितोषिक होतं ते काही कारणास्तव मिळालं नाही, कारण माझे सोलोवादनामध्ये तालवाद्याचं. दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटतो की जो सांघिक कला प्रकारात माझा सहभाग होता पखवाजाची साथ करण्यासाठी लोकवाद्याच्या, तर त्या सांघिक कला प्रकारामध्ये आमचा दुसरा क्रमांक आला, म्हणजे आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालं. त्यानंतर मग नॅशनल जे आमचं हे युवक महोत्सव होतं तर हे सत्यभामा विद्यापीठ चेन्नई तमिळनाडू येथे होत. तर मग तिथे आम्ही गेलो, तिथे आमचं पहिल्याच क्रमांकाला सादरीकरण होतं. आम्ही आमचं सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं. समारोपाचा दिवस आला, निकालाचा दिवस उजळल्यानंतर जेव्हा दुसऱ्या क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं तर तो एक आनंद खूप वेगळा होता की आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला पारितोषिक मिळाले त्यापेक्षा हा आनंद खूप खूप वेगळा होता.
1: खरंच, म्हणजे विद्यापीठ स्तरावर तुम्ही पहिल्याच वर्षात पदार्पण केलेलं होतं युवक महोत्सवामध्ये, त्यातही राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तिथेही तुम्हाला बक्षीस प्राप्त झालं, तिथेही तुमचा क्रमांक आला. अतिशय आनंदाचीच ही बाब आहे आणि एका वर्षात एवढ्या स्पर्धांना सामोरं जाणं आणि त्यात यश संपादन करणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये विद्यापीठीय विविध स्पर्धांचा अनुभव घेतला, त्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकलात. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक स्पर्धा अशा झाल्या की ज्याविषयी तुम्हाला माहितीही नव्हती आणि हेच आपण अनुभवातून शिकत जात असतो. निश्चितच तुमचा हा संपूर्ण प्रवास खूप छान, आनंददायी आणि कौतुकास्पद असाच आहे. तुम्ही शास्त्रोक्त पखवाज वादनाचं शिक्षण घेतात तर त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात. तर तुम्ही ज्या शास्त्रोक्त परीक्षा पखवाज वादनाच्या देतात त्या परीक्षेचा, प्रात्यक्षिकचा आणि थेरी परीक्षेचा, असं दोन्हीचाही अभ्यासक्रम साधारणतः कशा स्वरूपाचा आहे? बरं,
0: साधारणतः लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये अभ्यासक्रम एक जवळपास त्यांचा सारखाच असतो. परंतु जे लेखी परीक्षा असतात, आता जशा गायनाच्या जशा परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला रागाची माहिती विचारतात, अलंकार विचारतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गीत प्रकारची माहिती विचारतात. तसंच पखवाजाच्या ज्या विशारदच्या परीक्षा असतात त्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये पखवाजाविषयीच विचारलं जातं. त्यामध्ये कसं असतं, तबला आणि पखवाज दोन्हीची जी प्रश्नपत्रिका असते तर ती एक कंबाईन असते. तर या लेखी परीक्षेमध्ये पखवाजाचा इतिहास विचारला जातो, पखवाजाची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि पखवाजाचा प्राचीन काळापासून ते आताच्या ह्या आधुनिक काळापर्यंत कशा कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला, तर याविषयी माहिती विचारतात. किंवा पखवाज हे वाद्य कोणकोणत्या गायन प्रकारासाठी वापरलं जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो, तर ह्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती ही लेखी परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये

0: जे तुम्ही सोलो वादन करता किंवा जे वेगवेगळ्या गायन प्रकाराच्या साथीसाठी जे तुम्ही पखवाज वाजवता, तर ते पखवाज वादन कशा प्रकारे वाजवावं किंवा एक पुरेपूर माहिती जी असते ती प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाते.
1: हा आपला असा संवाद सुरू असतानाच पुन्हा एकदा आपण तुमच्या पखवाज वादनाकडे येऊया. आता काय ऐकवाल तुम्ही आम्हाला?
0: आता मी तुम्हाला एक रचना वाजवून दाखवतो. तर ती 81 मात्रेची रचना आहे.
1: बर,
0: तर त्या रचनेमध्ये एक भारदस्त काही अक्षरांचा उपयोग केलेला आहे.

0: छान.
1: यासोबतच मी एक गणेश परण वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी ते तुम्हाला सर्वप्रथम अगोदर म्हणून दाखवतो. धागे तिट तागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल मूर्ती, दिन दिन तागे तिट महागणपती, सिद्धी विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धात्री कटकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धात्री कटकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा. तर हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवतो. धागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल.

0: अव्याहत आहे. मस्त. बालपणापासून सुरू झालेला तुमचा हा पखवाज वादनाचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आणि BA द्वितीय वर्षात तुम्ही सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे शिक्षण घेत आहात. तिथेही BA म्युझिक हा तुमचा सब्जेक्ट आहे. निश्चितच वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं आजपर्यंत भरघोस असं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आणखीही पुढे सुरूच आहे. आता हे सगळं होत असताना ना आपण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो त्यावेळी निश्चितच करिअर क्षेत्राकडे आपली धाव असते. आपण आपलं करिअर निश्चित करतो की आपल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. आपले काही ध्येय असतात, आपल्या काही महत्वाकांक्षा असतात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? तुमच्या महत्वाकांक्षेविषयी तुम्ही काय सांगाल?
1: मला जी पखवाजामध्ये आवड निर्माण झाली तर मी आतापर्यंत पखवाजच करत आहे आणि शालेय जे शिक्षण जे माझं चालू आहे, मी आता सध्या पदवी BA द्वितीय वर्षाला आहे, तर त्यामध्ये देखील माझं संगीत या विषयामध्ये शिक्षण चालू आहे माझं. मग त्यानंतर मी BA माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन मी संगीत या विषयातच करणार आहे. त्यानंतर मला माझं एक करिअर पखवाजातच घडवायचं आहे, म्हणजे संगीत क्षेत्राशी मला जोडलेलंच राहायचं असं म्हणायचं मला.
0: म्हणजे अव्याहत
1: अव्याहतपणे
0: पखवाज वादक म्हणून तुम्हाला?
1: हा, एक पखवाज वादक म्हणूनच मला एक ओळख निर्माण करायची आहे.
0: छान. तुम्ही सोलो वादन केलंय, सांघिक लोकवाद्य वादनामध्येही तुम्ही तुमचा सहभाग नोंदवलेला आहे. छान. जाता जाता आजच्या युवकांना तुम्ही काय हितगुज त्यांच्याशी साधाल की अभ्यासासोबतच आणि इतर करिअर क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातही उत्तम करिअर आपण आपलं घडवू शकतो, याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: अगदी फार छान असा तुम्ही प्रश्न विचारला. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवून जर कार्य करत राहिलात अविरतपणे तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. युवक हे आता तुम्ही म्हणला तसं डॉक्टर, वकील, CA वगैरे यांकडे लक्ष देत आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच प्रमाणात स्पर्धा झालेली आहे.
0: नक्कीच.
1: परंतु कला क्षेत्र जे असं क्षेत्र आहे, नोकरी तुमची पोट भरू शकते पण कला जी ही आहे ती तुमची एक ओळख निर्माण करते.
0: खरोखर.
1: तर तुम्हाला जर एक तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला कला क्षेत्र निवडावं लागेल. पण कला क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला कलेला वेळच द्यावा लागतो.
0: खरोखर प्रचंड मेहनत आहे.
1: प्रचंड मेहनत आहे, रियाज आहे, श्रवण आहे, मनन चिंतन आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत. कला क्षेत्राकडे तुम्ही वळलं पाहिजे. कारण बऱ्याच युवकांना असं वाटतं की कलेमध्ये काय आहे, तर असं नाही, त्यामध्ये देखील करिअर आहे, भवितव्य आहे. तर मी जाता जाता एक तरुणांना विनंती करतो की तुम्ही कला क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये सातत्य टिकून ठेवा, प्रयत्न करा, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, यश हे तुम्हाला हमखास मिळतो.
0: खूप छान. आज कला क्षेत्राकडे खरंच युवकांनी वळणं आणि त्यात आपलं करिअर शोधणं खूप गरजेचं आहे. स्थिरता, संयम आणि अथक परिश्रमातून तुम्ही याही क्षेत्रामध्ये उच्चतम असं यश प्राप्त करू शकता आणि तुमच्या जीवनातील सारी स्वप्न तुम्ही पूर्ण करू

0: करू शकता. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंतचा तुमचा पखवाज वादनातील संपूर्ण जो प्रवास आहे तो अत्यंत उत्तम असा तुम्ही कथन केलात. अतिशय छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. आता जाता जाता तुमच्या पखवाज वादनाची आणखी एक झलक आम्हाला ऐकायची आहे. आता काय बरं तुम्ही जाता जाता आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर कराल?
1: तर जाता जाता तुम्हाला मी एक रेला वाजून दाखवतो. ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದಿಗೆ ನಾಗದಿರ್ಗದ

0: शेवटी तुम्हाला एक मी यामध्ये तिहाई वाजून दाखवतो. तिहाई म्हणजेच असा बोल समूह आहे की जो तीन वेळेस वाजवला जातो आणि तिसरं जे शेवटचं आवर्तन आहे ते समयवर येतो.
1: क्या बात है, खूप छान.
0: तर रेल्ला हा वादन प्रकार आपण ऐकला. यासोबतच एक मी तुम्हाला एक बंदिश वाजवून दाखवतो. ती बंदिशीची जी सुरुवात आहे ती पाचव्या मात्रेपासून होते. तर ही जी बंदिश मी वाजवतो ती सोळा मात्रेमध्ये वाजवून दाखवतो. तर त्याची सुरुवात पाचव्या मात्रेपासून आहे. तर मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो. कत्ता धत्ता धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. मी तुम्हाला वाजवून दाखवतो.

0: खूप छान ऋषिकेश, तुमच्याकडनं पखवाज वादनाचा जेवढा आम्ही आनंद घेऊ तेवढा आम्हाला कमी वाटतंय. आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पखवाज वादनाविषयी आणि आजपर्यंतच्या तुमच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी खूप छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. त्यासोबतच उत्तम असं तुमचं पखवाज वादन सादरीकरण आपण आज इथे केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मित्रांनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत होतात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

राम राम मंडळी. मंडळी, आपल्याकडे गायली जाणारी आध्यात्मिक लावणी म्हणजे भेदिक लावणी ही खरं म्हणजे मूळ लावणी. हा जो लावणीचा प्रकार आहे हा निर्माण केला तो नाथपंथीय शाहिरांनी. धर्माचं अधिष्ठान असलेली ही रचना, हिची प्रेरणा मंडळी अध्यात्म हीच आहे. वेदांचं रहस्य सोपं, सुगम, सुटसुटीत, अगदी बोलीभाषेत मांडण्याचं काम या भेदिक शाहिरांनी केलेलं आहे. हिंदीत ज्या प्रकारे कडाका असा जो पद्य रचना प्रकार आहे तसाच काहीसा प्रकार भेदिक लावण्यात कटाव आणि सवाल जवाब या रूपात आणलेला आहे. या लावणी रचनेचा उगम मंडळी एकनाथकालीन मन्मथ शिवलिंगापासून तो वडवाळ सिद्ध नागेशापर्यंत परंपरेनं चालत आलेला आहे असं मानलं जातं. आध्यात्मिक रचना करणाऱ्या या शाहिरांचे दोन पक्ष आहेत मंडळी, कलवी आणि तुरा हे ते दोन पक्ष. यालाच शक्ती पक्ष आणि शिव पक्ष असं म्हणूनही आपल्याकडे ओळखलं जातं. आपल्याकडच्या संत परंपरेनं शिवशक्ती किंवा प्रकृती पुरुष ब्रह्म माया यात एकत्व पाहिलंय. सगळ्या समाजाला एकाच अध्यात्माच्या छत्राखाली एकत्र आणण्याचा त्यांचा हेतूच त्यांच्या या तत्वज्ञानातून प्रत्ययाला येतो. मात्र शाहिरांमध्ये जे पंथ निर्माण झालेत त्यांनी शिव आणि शक्तीत द्वैत मांडलंय आणि या विचाराचा प्रसार आपल्या गेय रचनातून त्यांनी केलेला आहे. कलगीवाले हे शक्तीचे उपासक असतात, शिव आणि शक्ती यात ते अद्वैत मानतात. शिवतत्व हे अव्यक्त म्हणून ते शक्तीची उपासना करतात, ते सगुण रूपाची उपासना करतात. तुरेवाल्यांची उपासना मात्र शिवाची, ते शिवाला प्रधान मानतात, शक्तीला गौण समजतात. कलगी आखाड्याचे लोक मंडळी या आदिशक्तीला सृष्टीची उत्पत्ती मानतात. या साऱ्या विश्वाची निर्मिती आदिशक्तीपासून झाली आहे असं त्यांचं तत्वज्ञान आहे. या उलट तुरा पक्षाचे लोक शिवापासून सृष्टीची उत्पत्ती झाली आहे असं समजतात. कलगीवाले शिवाला शक्तीचा पुत्र मानतात, तर तुरेवाले शक्तीला शिवाची पत्नी मानतात. कलगी तुऱ्याच्या सवाल जवाबातून आपल्याला हे मताचं प्रकटन पाहायला मिळतं. कलगीवाल्यांना नागेशी किंवा शिवदासी आणि तुरेवाल्यांना हरदासी किंवा हरिदासी म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळी मंडळी कलगी तुऱ्याचे सामने होतात तेव्हा गात असताना आपल्या डफावर ही मंडळी संप्रदायाचं आपल्या चिन्ह लावतात, जे त्यांचं निशाण असतं. मायावादी असणारे डफावर कलगी लावतात, जे ब्रह्मवादी आहेत ते डफावर तुरा लावतात. कलगी ही तुळशीच्या मंजिरीसारखी, तर तुरा कणसावरल्या तुऱ्यासारखा असतो. कलगी तुऱ्याची ही परंपरा खूप प्राचीन अशीच आहे. आपापल्या संप्रदायाची तत्व निष्ठेनं ही मंडळी गात असतात आणि आपल्याकडच्या खेड्यापाड्यातल्या जनमनाला रिझवत असतात. तर ऐकूया मंडळी जगन्नाथ जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेली ही एक रचना.

आम्ही कृपाचे अनेक मोक्ष संबंध वेगळेचे संबंध वेगळेचे

0: लोकधन सादर करते संजय पाटील. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: नवदिल्ल्यां वृक्ष मित्र कार्यक्रमं तथा पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमं संबोधयता श्री चौहानेन उक्तं यत् अद्य संपूर्णे विश्वे ऋतुदशा परिवर्तनस्य भूमंडलीय वार्मिंग इत्यस्य च विषये चिंता वर्तते। विंबल्डन टेनिस क्रीडायां विश्वस्य शीर्ष क्रीडकः यानिस सिनर इत्येषः भारतीय समयानुसारं सायं सार्धाष्टवादने पुरुष एकलेत्यस्य अन्तिमायां स्पर्धायां जर्मनी देशस्य अलेक्जेंडर जेवरेव इत्यमुं सम्मुखीकरिष्यति। फीफा विश्व चषक क्रीडायाः उपांत्य चक्रीय पंक्तौ अर्जेंटीना इंग्लैंड फ्रांस स्पेन इत्येतानि च राष्ट्राणि संप्राप्तानि। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 241.61 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM बँड 100.6 मेगा हर्ट्स वर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार।

0: नमस्कार
1: संदीप दादा.
0: धनश्रीताई,
1: तू या कार्यक्रमामध्ये मागील आठवड्यात नव्हतास, त्यामुळे नक्कीच आपल्या श्रोत्यांना तुझी कमतरता भासली असणार आहे, कारण मला देखील तुझी कमतरता भासली होती. आणि आज तू या कार्यक्रमात आलेला आहेस तेव्हा या कार्यक्रमात पत्रांचाही पाऊस पडलेला आहे. वेळ न घालवता सुरुवात करणार आहोत.
0: अर्थातच धनश्रीताई, कारण बाहेरही पावसाचं वातावरण आहे आणि पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे, तर आपल्याही कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया.
1: तर कार्यक्रमातलं पहिलं पत्र आता तू घ्यायचंस.
0: कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र आहे मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा आणि किशोरी गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भंबिष्ठे हे सर्व श्रोते तमनाकवाडा कागल जिल्हा कोल्हापूर इथून. सांगली केंद्र अधिकारी आणि ताईदादा यांना आमचा नमस्कार. या आठवड्यातील सांगली आकाशवाणीवरून प्रसारित झालेले सर्वच कार्यक्रम अगदी उत्कृष्ट होते. हे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूपच आवडले, पण कार्यक्रमावर मात्र आम्ही नाराज आहोत. ते म्हणजे अतिप्रिय कार्यक्रम मंगळवार दिनांक 30 जून रोजी संध्याकाळी 7:30 प्रसारित होणारा कार्यक्रम म्हणजे आवड बळीराजाची, आणि त्यानंतर रात्री 10 प्रसारित होणारा आपली आवड, हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला रेडिओ सेटवरून ऐकायला मिळाले नाहीत, कारण याच वेळेस क्रिकेट सामन्यांचं वर्णन असल्यामुळे हे कार्यक्रम मोबाईल ऍपवरून प्रसारित झाले. तरी आम्हाला रेडिओशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे हे कार्यक्रम रेडिओ सेटवरूनच ऐकायला मिळावेत ही आम्हा सर्व ग्रामीण श्रोत्यांची विनंती आहे, असं हे श्रोते आपल्या पत्रात विनंती व्यक्त करतात.
1: तर यांचं पत्र आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत जरूर पाठवूयात. वळूयात पुढच्या पत्राकडे. पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार, श्री वीरभद्र अप्पा जंगम, मुक्काम पोस्ट बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे, यांनी आपल्याला सप्रेम नमस्कार सादर करणारे दादा आणि ताई यांना खूप खूप शुभेच्छा असं म्हणत पत्राला सुरुवात केली. ते लिहितात, आवड बळीराजाची आजचे पाहुणे सांगली विशेष क्रीडांगण युवावाणी, हॅलो आपकी पसंत, आरोग्यम धनसंपदा, आपली आवड, परिसर, चिंतन हाच चिंतामणी, वनिता मंडळ, शेती विषयक उपयुक्त अशी माहिती, हवामान अंदाज, सर्वच कार्यक्रम श्रवणीय असतातच, आणि आकाशवाणी सांगली केंद्रातील सर्व टीम वर्क जे करत आहात ते अतिशय प्रशंसनीय आहे, प्रशंसा करावी तेवढे शब्द अपुरेच, असं त्यांनी लिहिलंय. पुढे लिहितायत, आकाशवाणी सांगली केंद्रावरून जेवढे काही कार्यक्रम प्रसारित होत आहेत याबाबत सदैव चिरंतन काळ अशी आपली सांगली आकाशवाणी उजळत राहो म्हणून सर्व रसिक श्रोत्यांना आणि आकाशवाणी सांगली केंद्र मित्र परिवाराला नमस्कार, शुभ आशीर्वाद, असं म्हणत या पत्राचा समारोप त्यांनी केलेला आहे.
0: आणखीन एक पत्र हे श्रोते लिहितायत, आकाशवाणी सांगली केंद्र यांना सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आपल्या आकाशवाणीतर्फे सादर होणारे सर्वच कार्यक्रम अतिशय माहितीपूर्ण आणि ज्ञानामध्ये भर घालणारे असेच आहेत. आम्ही सर्व श्रोते कामातून वेळ मिळेल तसा आपल्या सादर होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतो. सकाळी सादर होणारी भक्तिगीतं, प्रभातीचे रंग, सांगली विशेष, चिंतन हाच चिंतामणी हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. डॉक्टर विनिता कुलकर्णी यांनी पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आहार याविषयी सांगितलेली माहिती तसंच क्रीडांगण या कार्यक्रमात मल्लखांब या खेळाविषयी मिळालेली अमूल्य अशी माहिती आम्हा सर्व रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळाली. तसंच सांगली ते बालाजी तिरुपती असा 15 वेळा सायकलवरून प्रवास केलेल्या आसामीबद्दल अतिशय उत्साह वाढवणारी आणि ऊर्जा

0: निर्माण करणारी अशी माहिती मिळाली. त्याचबरोबर शेतीविषयक कार्यक्रमात खरीप हंगामात वेलवर्गीय भाजीपाला याविषयी महेश इनामदार यांनी घेतलेली प्राध्यापक माळी यांची मुलाखत आम्हाला माहितीपूर्ण वाटली. असेच वेळोवेळी दर्जेदार आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे कार्यक्रम सादर करण्यात यावेत ही आकाशवाणी केंद्र सांगली यांना नम्र विनंती आणि शुभेच्छा.
1: तर श्रोते हो, कार्यक्रमामध्ये दोन पत्र तुम्ही पाठवलीत यासाठी खूप खूप धन्यवाद. वळणार आहोत पुढच्या पत्राकडे. हे पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, यळगुड, रेवण अनिता, राहुल भांबिष्ठे, कबनूर, तुषार प्रसिक, एकता मेघना, चिव कांबळे, विलास पाटील, अरुण येळगुडकर, चंद्रचे श्रोते. तर या सर्व श्रोत्यांनी एकत्रित आपल्याला अभिप्राय कळवलाय. ते लिहित आहेत, धनश्रीताई आणि संदीप दादा, तुमच्या दोघांचाही संवाद आम्हाला फार आवडतो. तुमच्या दोघांचाही आवाज फार गोड आहे आणि हा संवाद ऐकत असताना असं वाटतं की सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम संपूच नये. तर श्रोते हो, आम्हाला देखील तुमची पत्र वाचताना असंच जाणवत असतं की आम्ही पत्र वाचत नाही तर आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत गप्पा मारत आहोत.
0: पुढच्या श्रोत्यांशी संवाद साधूया या पत्राच्या माध्यमातून. आणि हे पत्र लिहिणारे श्रोते आहेत स्नेहजिवळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर, बांबवडे, आणि यांच्यासोबत कीर्ती, अहिल्या, स्वरा, आदिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशी इथले श्रोते. संदीप दादा आणि धनश्रीताई यांना श्रोत्यांचा सप्रेम नमस्कार. आम्ही आपण देत असलेल्या ईमेल वरून सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो, पण मोबाईलच्या ईमेल वरून आम्ही संपर्क साधू शकलेलो नाही, त्यामुळे आम्हाला पत्राचाच आधार घ्यावा लागतो. आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमाची मेजवानी खूपच रंगतदार अशी असते. या कार्यक्रमांचा आस्वाद घेता घेता कार्यक्रम कधी संपतात हे कळत सुद्धा नाही. तर कार्यक्रमांबद्दल धन्यवाद असे या श्रोत्याने आपल्याला कळवलेलं आहे.
1: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत ओंकार, गणेश, सुनील, गोपी, लक्ष्मी हुक्किरे, मुक्काम पोस्ट घालवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे. तर हे लिहित आहेत धनश्रीताई, संदीप दादा यांना प्रथम स्नेहाचा प्रेमळ नमस्कार. 28 जून रोजी सादर झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला इतका आवडला की अमृतापेक्षाही गोड वाटला, कारण आपल्या गोड वाणीतून आम्हा सर्वां श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच, ईमेल यांना दिलेली पोहोच खरोखरच मन भरून आलं. आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून जे कार्यक्रम प्रसारित होत असतात ते सर्वच कार्यक्रम अगदी ज्ञानवर्धक, माहितीपूर्व आणि उद्बोधक असे असतात. गिरवाणवाणीपासून रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही सर्वच कार्यक्रमांची मेजवानी अगदी चाखून घेत असतो असं त्यांनी आपल्याला कळवलंय. आणि जरी सगळे कार्यक्रम आम्ही ऐकत असलो तरी यात सर्वात पहिला आणि सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे सप्रेम नमस्कार, कारण या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, सूचना आणि तक्रार जरी असेल तर ती देखील आपल्या गोडवाणीतून तुम्ही आमच्यापर्यंत सांगत असता आणि पत्रांच्या माध्यमातून आम्ही आमच्या श्रोत्यांशी एकमेकांद्वारे संवाद साधू शकतो ते केवळ आपल्या पत्रोत्तरांचा सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमाच्या माध्यमातून.
0: हातात घेतोय दुसरं पत्र. आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम खूप चांगले असतात. घर बसल्या हे कार्यक्रम आम्ही ऐकत असतो. आपकी पसंद, आपली आवड, आवड बळीराजाची, सप्रेम नमस्कार हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. तसंच आमच्या पत्राला कार्यक्रमात पोहोच मिळाली याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला. तर धनश्रीताई, हा अभिप्राय कळवणारे श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, सागर पाटील, पूजा पाटील, राजू मिठारी, कृष्णा हुक्केरी निपाणी, तसंच रविग्रुप चंदूर इथले श्रोते.
1: तर याच श्रोत्यांचं दुसरं पत्र माझ्या हातात आहे. ते लिहित आहेत की वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित होत असतो तो आम्हाला खूप आवडतो. त्यानंतर आपकी पसंद आपली आवड या कार्यक्रमात आमच्या पत्रांना पोहोच मिळत नाही ही खंत आहे आणि आम्ही भरपूर पत्र पाठवतो. पुढे लिहित आहेत, मात्र सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात दादा आणि ताई तुम्ही दोघेही माझ्या पत्राचा समावेश करता आणि माझ्या पत्रातला अभिप्राय अतिशय सुंदररित्या वाचून दाखवता यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: पुढचं पत्र घेतोय आणि हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम वरून रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार आणि एकनाथ काळे. हे श्रोते म्हणतात, आम्ही तुमचे सर्वच कार्यक्रम दररोज ऐकत असतो आणि आम्हाला ते सर्वच कार्यक्रम आवडतात. आपकी पसंद आपली आवड, आवड बळीराजाची हे कार्यक्रम आम्हाला विशेष आवडतात. आपल्या आकाशवाणी केंद्रावरील निवेदक निवेदिका यांचे आवाज गोड आहेत. एक खंत वाटतेय ती त्यांनी लिहून कळवली आहे. सप्रेम नमस्कार या कार्यक्रमामध्ये आमच्या पत्राला उत्तर मिळत नाही. तर श्रोते हो, कार्यक्रमात आम्हाला प्राप्त झालेलं हे तुमचं पहिलंच पत्र आहे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमचं आमच्या कार्यक्रमात आम्ही अगदी मनापासून
0: स्वागत करतोय
1: आणि इथून पुढे तुम्ही आम्हाला न चुकता पत्र पाठवायचं आहे, आमचे सर्व कार्यक्रम ऐकायचे आणि या कार्यक्रमांबद्दल अभिप्राय सूचना विनंती

0: ती देखील आम्हाला लिहून कळवायची आहे आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. दादा, यानंतरचं माझ्या हातातील हे पत्र पाठवणारे आपले श्रोते जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, सिमर, इलान शेख, करिश्मा, चांदणी, अयुब सय्यद, बाळराजे, अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर या श्रोत्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला साप्ताहिक कार्यक्रमांचा अभिप्राय एकत्रित पाठवलाय. ते लिहितायत, दिनांक 28 जून अर्थात रविवारी सकाळी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे श्रोत्यांच्या पत्रांना आणि ईमेलला अतिशय सुंदररित्या पोहोच देण्यात आली. पुढे लिहितात, 29 जून रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता प्रसारित करण्यात आलेला हॅलो आपकी पसंद हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यामध्ये श्रोत्यांशी फोनवरून साधलेला संवाद आणि त्यांच्या आवडीची छान छान गीतं आम्हाला ऐकायला मिळाली आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता समृद्धीताई यांनी. पुढे लिहितायत, 30 जून रोजी मंगळवारी संध्याकाळी 7:30 सादर करण्यात आलेला माझं घर माझं शेत कार्यक्रमाच्या माध्यमातून आवड बळीराजाची हा कार्यक्रम ऐकायला मिळाला. रात्री 10 वाजता सादर करण्यात आलेला आपली आवड हा देखील आम्हाला खूप आवडला. हे दोन्ही कार्यक्रम खूप छान होते. या दोन्ही कार्यक्रमामध्ये भरपूर पत्रांचा समावेश करून श्रोत्यांच्या पसंतीची गीतं ऐकवण्यात आली, यासाठी खूप खूप धन्यवाद. या दोन्ही कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरं देऊन सुंदर गीतं लावण्यात आली होती रोहित इंदोलीकर सर यांच्याकडून. आपली आवड आपकी पसंत आवड बैराज्याची हे पत्रावरील कार्यक्रम आम्हाला खूप आवडतातच, पण सप्रेम नमस्कार मध्ये धनुषीताई संदीप दादा जेव्हा पत्रांचं वाचन करतात तेव्हा असं वाटतं की हा कार्यक्रम संपूच नये. अतिशय छान कार्यक्रम प्रसारित होत आहे, या कार्यक्रमाची उंची खूप वाढत आहे, कार्यक्रम असाच बहारदार प्रसारित होत राहो अशी सदिच्छा.
1: यानंतर कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र, नाते विश्वासाचे नाते आपुलकीचे असा संदेश देणारे हे आपले नियमित श्रोते मुक्काम पोस्ट जळगाव इथून, मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्षुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, मेघराज युवराज कोलते तसंच रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले श्रोते. श्रोत्यांनी पत्रामध्ये असं लिहिलंय, सालाबाद प्रमाणे याही वर्षी मी पंढरपूरसाठी पायी दिंडी सोहळ्यामध्ये जात आहे. 8 जुलै पासून मी या दिंडी सोहळ्यामध्ये जात आहे, अर्थात आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्व कार्यक्रम मी ऍपवर ऐकत राहणार आहे. तर श्रोते हो, या दिंडी सोहळ्याचा आनंद आपण नक्कीच घ्या, पण आता या श्रोत्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचा आनंद कुठेही बसून घेऊ शकता, अर्थातच या मोबाईल ऍपच्या द्वारे.
0: श्रोत्यांनी अतिशय सुंदर अभिप्राय आपल्याला आज कळले होते आणि भरपूर पत्रांचा समावेश आज आपल्या या कार्यक्रमात झालेला आहे. श्रोते हो, अशीच भरपूर पत्र नियमितपणे आपल्या कार्यक्रमात येत राहावीत अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि वळतो ईमेल कडे. कार्यक्रमातील पहिला ईमेल मी घेते. हा ईमेल पाठवणारे आपले नियमित श्रोते रंगरंगोली रसिक श्रोता सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे. 2 ईमेल आपल्याकडे प्राप्त आहेत. पहिल्या ईमेल मध्ये ते लिहितात, निसर्गानं मनुष्याला दिलेली बहाल केलेली देणगी म्हणजेच मानवी मन. अशा मानवी मनात विचारांची प्रक्रिया अविरत सुरू असते. क्षणात रांगोळी गावात असणारं मन क्षणार्धात चांगली आकाशवाणीच्या प्रांगणात येऊन पोहोचतं, तर दुसऱ्याच क्षणी विश्वात फेरफटका मारून सुखावतं. क्षणाचा विलंब न लावता न मिळालेल्या गोष्टींपासून दुखी कष्टी होतं आणि अशाच समस्याग्रस्त मनामध्ये विचारांचा गुंता वाढत गेला तर जटिल समस्येला व्यक्तीला सामोरं जावं लागतं. परिणामी मानसिक आणि शारीरिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही बिघडतं. अलीकडच्या काळात लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत, शिक्षित पासून अशिक्षितांपर्यंत, मालक वर्गांपासून कामगारांपर्यंत सर्वांनाच मानसिक स्वास्थ्याच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. उद्योग जगत या कार्यक्रमात कामगारांचे मानसिक स्वास्थ्य याविषयी डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वर्धा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ही अप्रतिम, माहितीपूर्ण, उद्बोधक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्याच्या दृष्टीनं उपयुक्त मार्गदर्शक अशीच होती. मुक्सित मुजावर यांच्या सादरीकरणातून साकारलेला प्रत्येक कार्यक्रम हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यांच्या कल्पक सादरीकरणाला सप्रेम नमस्कार.
1: या श्रोत्यांचा दुसरा ईमेल, संपूर्ण विश्वामध्ये मुख्यतः भारतीय हे संगीत प्रेमी रसिक अधिक आहेत. भारतीय मन गायन कला तसंच संगीत विश्वामध्ये रममाण होताना दिसतं. संगीत ही अशी कला आहे जी

0: यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारतं. याला वैज्ञानिक दृष्ट्या महत्व आहे. संगीतामुळे मनोरंजनाबरोबरच वेळ तर सत्कारणी लागतोच, पण त्याचबरोबर स्वास्थ्य पण सुधारतं. मनुष्य आपल्या जीवनातील दुःख कष्ट समस्यांना विसरून संगीत आणि गानकलेमध्ये समरस होतो. संगीत आणि गानकलेची परंपरा मुख्यत्वे करून जोपासणारी आकाशवाणीची कार्यप्रणाली जगविख्यात अशी आहे. सुरील संगीतानं सजलेल्या अर्थपूर्ण गीताला जेव्हा उत्कृष्ट गायक गायिकेच्या गायकीनं गाण्याला उच्चतम स्थानावर पोहोचवलं जातं, तेव्हा गीतामधील भावार्थ आणि जीवनविषयक तत्वज्ञान रसिक जीवनात उतरत असतं. गीतामधील भावार्थाचा परिणाम समाज मनावर बिंबत असतो. सांगली आकाशवाणी सुद्धा आपल्या कार्यक्रमातून चित्रपट संगीत, भावगीत, भक्तिगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत यामध्ये पोवाडा, भजन, कीर्तन अशा अनेक संगीत प्रकारातून मनोरंजनासोबतच रसिकांची आपली आवड तसंच आपकी पसंद जोपासत असते. त्याबद्दल संगीतप्रेमी सांगली आकाशवाणी परिवाराचे विशेष आभार, कौतुक आणि अभिनंदन. सध्याच्या युगात पत्र लिहिणं थोडं दुर्लक्षित झालंय, पण आजचा गायक आपली आवड आपकी पसंद आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी आवर्जून रसिकांची पत्र येतात. मी सुद्धा एकेकाळी सुरुवातीला भरपूर म्हणजे महापुराच्या प्रमाणात पत्र व्यवहार करत असे, पण दैनंदिन कामकाजातून पत्र लिहिणं मुश्किल आणि कंटाळवाणं वाटू लागलं. त्यामुळं मला तर ईमेलद्वारे सांगली आकाशवाणीशी संपर्क साधणं अगदी सोपं आणि तुरंत असं झालेलं आहे. कृपया आपली आवड तसंच आपकी पसंतीसाठी ईमेलद्वारे फरमाईश पाठवण्याची संधी प्राप्त करून द्यावी ही विनंती. मी बऱ्याच वेळा तशी मागणी केलेली आहे, पण पूर्तता झालेली नाही. हॅलो आपली आवड हा कार्यक्रम सुद्धा सुरू करावा ही विनंती.
1: तर श्रोते हो, ईमेलद्वारे आपण पाठवलेली विनंती आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू. दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले हे श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, मुक्काम पोस्ट येळगुड इथून अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कंबळे. तर हे आपल्याला लिहित आहेत आकाशवाणी सांगली केंद्रावरून दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रेडिओ मित्र संदीप दोरुगडे यांनी सादर केलेला गातर हे मेरा दिल हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण या दिवशी सुप्रसिद्ध गायक अमित कुमार यांचा वाढदिवस होता आणि याच अनुषंगानं संदीप दादांनी अमित कुमार यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती देत त्यांनी गायलेली अतिशय कर्णमधुर गाणी आम्हाला ऐकवली. बडे अच्छे लगते हैं चा सुरेल जादूगार म्हणजे अमित कुमार. बडे अच्छे लगते हैं, याद आ रही है, दुश्मन ना करे अशी किती तर अजरामर गाणी आजही कानावर पडली की मन नकळत भूतकाळात हरवून जातं. या गाण्यांमागचा सुरेल आवाज म्हणजे अमित कुमार. त्यांच्या गाण्यांमध्ये भावनांचा सहज प्रवाह, शब्दांची स्पष्टता आणि सुरांची मधुरता दिसून येते. म्हणूनच आजही त्यांच्या गाण्यांचा उल्लेख झाला की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मन पुन्हा एकदा त्या सुवर्ण काळात हरवून जाते. अमित कुमार यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. तसंच याच दिवशी सकाळी 10 वाजता संदीप दादा यांनी प्रसारित केलेला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम देखील खूप आवडला. या कार्यक्रमात आली लहर केला कहर, हा खेळ सावल्यांचा, सर्जा या चित्रपटातील अतिशय सुमधुर गीतं ऐकवण्यात आली. रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संदीप दादांनी सादर केलेला हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम देखील खूप आवडला. या कार्यक्रमात श्रोत्यांशी सुंदर संवाद साधत आवडीची गाणी ऐकवण्यात आली. बाकी एकूणच सर्वच कार्यक्रम सुरमय संगीतमय होते, म्हणूनच म्हणावं असं वाटतं संदीप दादांनी केली कमाल, गाण्यांनी उडवली धमाल. प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र, रेडिओ मित्र संदीप दादा यांचे मनापासून आभार, मनापासून आभार. तर दादा, खरंच तू खूप धमाल केलेली दिसतीय. आपल्या श्रोत्यांनी पत्राच्या आणि ईमेलच्या माध्यमातून प्रतिक्रिया कळवलेली आहे आणि मी देखील हा कार्यक्रम ऐकला होता, मला देखील हा कार्यक्रम खूप आवडलेला.
0: आपल्या या श्रोत्यांचा दुसरा मेल आपल्याकडे प्राप्त आहे. गुरुवार दिनांक 9 रोजी संध्याकाळी 4:30 ते 6:50 यावेळेत आकाशवाणी पुणे केंद्रावरून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आपल्या सांगली केंद्रावरून आम्हाला ऐकायला मिळालं. ते आम्हाला अतिशय आवडलं. हा संपूर्ण पालखी सोहळा आम्ही याची कहाणी अनुभवला. विठ्ठलमय पुण्यनगरीतील आनंद यात्रींची वारी पंढरीची. एरवी कितीही ठरवलं तरी संसारातील व्याप आणि जगातील घटना या नामस्मरणाच्या आड येतातच. एकाग्रता लाभत नाही, पण या वारीत त्यापासून दूर होता येतं. 24 तास टाळ मृदुंगांसह अखंड हरिनामाचा आनंद आपल्याला लुटता येतो. या संत सहवासात हजारो भक्तांसोबत चालताना

0: श्रमही जाणवत नाही. चालेही शरीर कोणाची सत्ते याचं प्रत्यंतर जीवनात वेळोवेळी सर्वांना येतच. परमेश्वराच्या या अगाध शक्तीचा परिचय आमच्या संतांनी आम्हाला करून दिलाय. जीवनात जे घडत आहे ती त्याचीच इच्छा असं समजून सदैव त्याच्या सहवासात राहावं यासाठी ही पंढरीची वारी. जय जय राम कृष्ण हरी. एकंदर या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला ईमेल मध्ये कळवलंय.
1: अतिशय सुंदर अभिप्राय आपल्याला श्रोत्यांनी कळवलेला होता. यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे ऋषिकेश.

0: मनापासून आभार आणि धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला ईमेलमध्ये कळवलंय.
1: अतिशय सुंदर अभिप्राय आपल्याला श्रोत्यांनी कळवलेला होता. यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा येथील. तर ते लिहित आहेत, दिनांक 7 जुलै रोजी सकाळी प्रसारित झालेला अमृत कलश कार्यक्रम मनापासून आवडला. यामध्ये महिला व्हॉलीबॉल खेळायला नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांच्याशी साधलेला संवाद खूप आवडला. देसाई सरांनी अध्यापनाचं कार्य करताना प्रारंभी मुलांना व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण देऊ लागले. नंतरच्या काळात मुलींना पासिंग व्हॉलीबॉलचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. देसाई यांनी खेळाकरिता मुलींची निवड चाणाक्ष पद्धतीनं केली. या खेळात शिस्त महत्वाची, याकरिता मुलींना शिक्षाही कधी कधी करण्यात आली. देसाई यांनी मुलींचा या खेळात सतत सराव घेतल्यामुळं विविध स्पर्धेत या मुलींनी यश संपादन केलं, संस्थेचं सहकार्य मिळालं. देसाई यांची धडपड निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. रेवा देवरस यांनी छान संवाद साधला. प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: कार्यक्रमात हा जो ईमेल पाठवलाय ते श्रोते आहेत राजाराम चव्हाण, सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, चांदणी चौक सांगली इथले हे श्रोते आहेत. आकाशवाणी सांगली केंद्र, सप्रेम नमस्कार. ताई आणि दादा, आपल्या केंद्रावरून गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळा आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रसारण आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं. या कार्यक्रमामधून जणू काही तुम्ही आम्हाला दर्शन घडवून दिलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. यानंतर संदेश आहेत कार्यक्रमातले. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये व्हॉलीबॉल प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची मुलाखत प्रसारित झाली होती आणि सुरुवातीला प्रतिक्रिया जी आहे ती मेधा साठे पुणे इथून आहे. यांनी असं कळवलंय, ही मुलाखत खूप छान झाली, खूप दिवसांनी सरांचा आवाज ऐकायला मिळाला आणि आनंद वाटला, जुने दिवस आठवले.
1: याच कार्यक्रमासंदर्भात दुसरा संदेश पाठवणाऱ्या धनश्री पांडुरंग साठे त्या लिहितायत, 1997 मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला. आज माझे कोच म्हणजे अर्थात प्रशिक्षक माणिकचंद देसाई सर यांची आकाशवाणीवरील मुलाखत ऐकली. खूप सुंदर मुलाखत होती. मुलाखत ऐकताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि सरांसारखा पारखी गुरु आम्हाला मिळाला याचा अभिमान वाटतो असंही त्यांनी लिहून कळवलं आहे. पुढे लिहितायत, सर स्वतः आम्हाला ग्राउंडवर प्रॅक्टिस द्यायचे, कुठलीही अपेक्षा न करता ते आम्हाला शिकवायचे. आम्हाला उत्तम खेळाडू घडवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. आज त्यांच्यामुळेच आम्ही उत्तम खेळाडू म्हणून ओळखलो जातो असंही त्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे. दादा, आपल्या हातातील पत्र संपली, ईमेल संपले आणि संदेशही
0: संपलेले आहेत
1: आणि वळणार आहोत आता कार्यक्रमाच्या
0: समारोपाकडे.
1: श्रोते हो, आम्ही तुमच्या पत्रांची आणि ईमेलची आतुरतेने वाट पाहत आहोत. प्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्रीताईला
0: आणि मला संदीप दादाला
1: आम्हा दोघांनाही निरोप द्या.
0: सप्रेम नमस्कार.

सप्रेम नमस्कार श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आता जाणून घेणार आहोत आमच्या आज या सभेत प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची तसंच उद्याच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा.

बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केली जातील. आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. आमचे उद्याचे कार्यक्रम असे आहेत. उद्या आहे सोमवार, दिनांक 13 जुलै 2026. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. 6:05 गिरवाणवाणी हा कार्यक्रम. 6:10 प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्या 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात केळी लागवड याविषयीची संकलित माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे महेश इनामदार यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 आज दिनांक या अंतर्गत सुविचार आणि काही निवेदन आपण ऐकाल. 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि पुन्हा रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. उद्या 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या 8:40 आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 9:00 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. उद्या 9:15 कार्यक्रम आपण ऐकणार आहात साहित्य सौरभ. यामध्ये गंधयात्रा हा सचिन पाटील यांचा ललित बंध आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या तेजा दुर्वे. हाच कार्यक्रम उद्या 6:30 पुन्हा प्रसारित केला जाईल. उद्या 9:30 युवा बिट्स हा कार्यक्रम. 10:00 मराठी चित्रपट संगीत. उद्या 10:15 विविध हा कार्यक्रम सादरकर्ते मुक्सित मुजावर. 10:30 उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:40 आज का शब्द आज की सूची हा कार्यक्रम आणि त्यानंतर भावधारा. 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ. 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. उद्या 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. उद्या 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्मिता बर्वे यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. 3:00 प्रादेशिक बातम्या. आमच्या उद्याच्या सायंकालीन सभेत 5:00 मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. उद्या 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भगवान गर्जे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकू शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. उद्या 7:30 माझं आवार माझं शिवार हा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती चर्चा तसंच जनावरांच्या खाद्यात जीवनसत्व आणि खनिज मिश्रणाचं महत्व याविषयी डॉक्टर शायनी जोगी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या रात्री 8:15 पॉप संगीताचा कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केली जातील. रात्री 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 आपकी पसंत आणि उद्या रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात देवकी पंडित यांचं शास्त्रीय गायन त्यांनी गायलेला राग नंद आपण ऐकू शकाल. त्यानंतर रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो सायंकाळचे 7:00 आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून

या रूपरेषनंतर म्हणजे ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात हभप नारायण भगवान खबाळे पाटील यांचं प्रवचन आपण ऐकणार आहात. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. रात्री 8:15 बालसभा हा कार्यक्रम. रात्री 8:45 समाचार संध्या 9:00 News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच रात्री 9:15 स्पॉटलाईट 9:30 नॅशनल प्रोग्राम्स ऑफ फीचर्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. तसंच आज रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये कुमार मर्दूर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहात. हा कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सभेच्या शेवटी म्हणजे रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर, बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत त्याचा लाभ नागरिकांना होत आहे मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. करोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली, नवसंशोधन नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला त्यावेळी तटकरे

रे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.

श्रीलंका आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1-154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7-303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिक शास्त्र ऑलिम्पिक

0: स्टेपयार्डमध्ये भारताच्या पाच विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन यांचा समावेश, आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
3: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
2: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
3: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
2: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
3: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात.
2: दर गुरुवारी 9:10 आणि 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर,
3: FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर
2: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: आकाशवाणी सांगली,
2: पहिल्यापासून चांगली.
4: प्रभात वंदन,
5: रम्य प्रभात,
4: प्रसन्न वातावरण,
5: मंदिरातील घंटानाद,
4: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
5: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
4: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
5: प्रभात वंदन, दररोज 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर. 239.8 मीटर
4: अर्थात 1251 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
5: FM बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वरती
4: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
5: आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
5: वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोते हो, आता ऐका एक निवेदन. राज्यातील नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती नवबौद्ध व्यक्तींना पक्क्या घराचं बांधकाम करणं, कच्च्या घराचं पक्क्या घरात रूपांतर करणं, तसंच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्याकामी रमाई आवास योजनेतून शहरी भागासाठी 2,50,000 रुपये अनुदान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत दिलं जातं. पात्र इच्छुक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन समाज कल्याण सांगली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका या कार्यालयात आणि नगर परिषद नगर पंचायत क्षेत्राकरिता संबंधित मुख्याधिकारी नगर परिषद किंवा नगर पंचायत कार्यालयात अर्ज उपलब्ध असून तिथं अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करताना करावयाची कागदपत्रे, त्यामध्ये जागेचा 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र, जातीचा दाखला, रहिवासी तसंच उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधार कार्ड, घरपट्टी, पाणीपट्टी तसंच वीज बिल इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. योजनेतून लाभ घेण्यासाठी शहरी भागासाठी ₹3,00,000 इतकी उत्पन्न मर्यादा असल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

0: आवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात इंडोनेशिया ऑस्ट्रेलियाला भेट देऊन ते न्यूझीलंडला गेले होते. कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 40 वर्षातला हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता. पंतप्रधानांचा हा दौरा इंडो पॅसिफिक अर्थात हिंद प्रशांत क्षेत्रातली राजनीती, सागरी सुरक्षा, क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय परिस्थितीला फार महत्व आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी इंडोनेशियाचं महत्व काय आहे हे सांगत आहेत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून चीनचा उदय झाल्यापासून आशियातील राजकारणावर चीनची पकड अधिकाधिक घट होत आहे. याचा आणखी एक आयाम म्हणजे 90 साली सोव्हिएत युनियन या महासत्तेचा झालेले विघटन. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन अशी जागतिक राजकारणाची स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेचा एक भाग म्हणून अमेरिका आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये जपान, भारत, दक्षिण कोरिया वगैरे देशांच्या मदतीने चीनला शह देण्याचा प्रयत्नात होता. पण अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात मूलभूत बदल करत चीनशी मैत्री करण्याचे ठरविले आहे. यामुळे आशियातील भारत, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना आपापल्या संरक्षण गरजांविषयी पुनर्विचार करणे भाग पडले. त्याचा आधी अंदाज माजी पंतप्रधान डॉक्टर नरसिंह राव यांना आला होता. म्हणून त्यांनी पूर्वेकडे चला अशी हाक देत ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आज मोदीजी त्याच धोरणाचा पुढचा भाग राबवत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडोनेशिया दौऱ्यात त्यांनी केलेले 14 करार त्याच्या धावती जरी टाकली तरी याचं महत्व आपल्याला जाणवतं. आज जगामध्ये दुसरी महासत्ता म्हणून चीन जरी प्रस्थापित झालेला असला तरी या महासत्तेला सगळ्यात कमकुवत नाजूक बाब म्हणजे मलक्का ही समुद्रधुनी, ज्याच्यातून आजच्या चीनचा सुमारे 70% व्यापार समुद्र मार्गे वाहत असतो. त्याच्या पलीकडे भारत आता इंडोनेशियाच्या मदतीने सबंग या समुद्रधुनीवरती काम करत आहे, जी आपल्या अंदमान निकोबारच्या जवळ आहे. यामुळे चीनला शह देण्यात या समुद्रधुनीचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे, जी सामरिक दृष्ट्या आपल्याला त्याचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे.
0: प्रधानमंत्री मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशिया बरोबर व्यापारी करार, व्यवस्थापकीय संस्थात्मक सहकार्य आणि भावनिक संबंध वृद्धी या 3 स्तरांवर प्रगती झाल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशिया बरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये क्षेपणास्त्र करार, सागरी सुरक्षा, औषधं, शिक्षण, बाह्य अवकाश, संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन तसंच अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. या करारांचं महत्व जाणून घेऊया प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्याकडून.
1: आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात जिओपॉलिटिक्स पेक्षा थोडस जास्त महत्व जिओ इकॉनॉमिक्सला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे मोदीजींनी केलेले 14 करार यांचं महत्व आपल्याला पटेल. या करारात खनिज, पोलाद, पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा याच्या बरोबरच इंडोनेशियन मॅनेजमेंट बंगलोर यांची इंडोनेशियात शाखा काढण्याचे सुद्धा करार झालेला आहे. या कराराच्या बरोबरीने आणि माझ्या मते किंचित जास्त महत्वाचं म्हणजे भारताने इंडोनेशियाला ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हे अतिशय महत्वाचे पाऊल आहे. 2018 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बदल करार झाला होता. आताच्या करारांमुळे 18 साली केलेल्या कराराचा पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला सहज म्हणता येतं. कारण आज भारत इंडोनेशियाला संरक्षण विषयक सामग्री पुरवठा करण्यास कटिबद्ध झालेला आहे. याला इंडो पॅसिफिक भागातील राजकारणाचा अतिशय महत्वाचा आयाम आहे, तो आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग या सहकार्याचं आणि ब्राह्मोस सारखे संरक्षण सामग्री पुरवठ्याचं सामरिक महत्व आपल्या लक्षात येईल.
0: देशाला संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर करण्याच्या योजनेला आता व्यावसायिक यश मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी व्हिएतनाम आणि फिलिपिन्स नंतर आता इंडोनेशियाबरोबरही ब्रह्मोस आणि अस्त्र ही भारतीय क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार होत आहे.

0: भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामधलं निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रांचा वापर याबाबत जगात औत्सुक्य आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह 28 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि 3 आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य केलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: या करारातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ईव्हीएम आणि निवडणुकांच्या संदर्भातील संस्थात्मक देवाणघेवाणीचा करार. 52 साली पहिली निवडणूक झाली आणि 2024 साली नंतरची लोकसभा निवडणूक झाली. गेली अनेक वर्ष भारतात सातत्याने सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. हे अशा खंडाचा इतिहास बघितला तर किती महत्वाचे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर निवडणुका घेण्याच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने कालोचित बदल करत आणलेले आहेत आणि गेली काही वर्ष आपण इलेक्ट्रॉनिक वेंडिंग मशीन वापरतो. हे सर्व ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आता आपण इंडोनेशी शेअर करणार आहोत. निवडणुका कशा घ्यायच्या, निवडणूक चिन्हाचा वाद कसा असतो, आचारसंहिता कधी लागू होते, हा सगळा जो ज्ञान आणि अनुभव निवडणूक आयोगाने गोळा केलेला आहे तो आता आपण इंडोनेशियन बरोबर वाटून घेणार आहोत. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे. त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. जगातली सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. ती विनाकारण नाही. ज्या वस्तुनिष्ठपणे आपल्याकडच्या निवडणुका होत असतात त्याचं जगातील पाश्चात्य राष्ट्रांना अतिशय कौतुक असतं. हा सर्व गोळा झालेला अनुभव, आपण मिळवलेलं कौशल्य आता आपण इंडोनेशियाशी कराराद्वारे वाटून घेणार आहोत. हा करार फक्त ईव्हीएम बद्दल नसून संस्थात्मक देवाणघेवाण या पातळीवर गेलेला आहे याची सुद्धा आपण योग्य ती नोंद घेतली पाहिजे.
0: भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अनेक समान सांस्कृतिक बंध आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी इंडोनेशिया इथल्या प्रंबानन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करार झाला आहे. या कराराचं महत्व विशद करत आहेत प्राध्यापक कोल्हे.
1: आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रॅक टू पॉलिसी नावाचा प्रकार प्रस्थापित झाला आहे. यात सांस्कृतिक देवाणघेवाण, नृत्य, कला, क्रीडा वगैरेच्या मार्फत इतर देशांचे संबंध प्रस्थापित करणे, ते वाढवणे असं विपरीत असतं. या ट्रॅक्टिव पॉलिसीमध्ये धार्मिक भावना या सुद्धा महत्वाचा स्थान बळगून आहे. इंडोनेशियामध्ये आज 9व्या शतकात बांधलेलं प्रंबानन मंदिर आता मोदींच्या दौऱ्यानंतर त्याचा जीर्णोद्धार इंडोनेशिया आणि भारत संयुक्तपणे करणार आहेत. इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश आहे. 28 कोटीपैकी 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. म्हणजे जवळजवळ 90% लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत हिंदू बहुल देश आहे. इथे सुमारे 85% हिंदू आहेत. असं असून सुद्धा दोन देश सांस्कृतिक पातळीवर एकत्र येऊन एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास कटिबद्ध झाले आहेत. ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की मोदी सरकार उपलब्ध मार्गाने इंडोनेशियाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी एका वेगळ्या पातळीवर या संबंधांकडे बघितलं पाहिजे. अमेरिका आणि चीन यांची जर मैत्री घट्ट होत असेल तर या दोघांना वगळून आशिया इंडो पॅसिफिक भागातील देशांनी एकत्र येऊन आपल्या संबंधांची फेररचना केली पाहिजे असा हा नवीन मांडणी समोर येत आहे. यासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इंडोनेशिया एकत्र येऊ बघतायत. म्हणूनच मोदीजी इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंडला जाणार आहेत. या मागचं सामरिक महत्व समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे नवीन काळामध्ये नवीन जुळणी आणि त्यानुसार स्वतःचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे.
0: इंडोनेशिया पाठोपाठ झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दुर्मिळ खनिज यासह विविध क्षेत्रात महत्वाचे करार झाले. या करारांविषयी माहिती देत आहेत ऑस्ट्रेलियामधल्या कर्जे मराठी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रीतम घोकळे.
2: पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा केवळ औपचारिक भेट किंवा भारतीय समुदायाला संबोधित करण्यापुरता मर्यादित नव्हता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यातली तिसरी वार्षिक शिखर परिषद. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीझी यांनी मेलबर्नमध्ये दोन देशातील कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य ही या चर्चेची प्रमुख क्षेत्रे होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता केवळ क्रिकेट आणि शिक्षणामुळे जोडलेले देश राहिलेले नाहीत. ते व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनत आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात 18 महत्वपूर्ण करार, घोषणा, सामंजस्य करार, प्रशासकीय व्यवस्था आणि सहकार्य उपक्रमांचा उल्लेख आहे.

0: तर या गोष्टीमध्ये एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. या सर्व 18 बाबी म्हणजे समान स्वरूपाचे कायदेशीर करार नव्हते. त्यामध्ये काही औपचारिक करार होते, काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होते, म्हणजेच काय तर सामंजस्य करार, काही संयुक्त निवेदने, रोड मॅप्स आणि भविष्यातील सहकार्याच्या घोषणा होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम पुरवठा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स, सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज, अवकाश संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास, व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि क्रीडा सहकार्य या क्षेत्रांचा समावेश होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुऊर्जा सहकार्य करार पूर्वीपासून अस्तित्वात होता. या दौऱ्यात त्या अंतर्गत आवश्यक असलेली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच प्रशासकीय व्यवस्था ही अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन स्वरूपात युरेनियम निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे. आणि हे युरेनियम केवळ शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा करारासाठी किंवा वापरासाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थांखाली वापरले जाणार आहे. यामुळे भारताची ऊर्जा मागणी अतिशय वेगाने वाढत असलेली असली तरी त्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. कोळसा, तेल आणि मग वायूवर संपूर्णपणे अवलंबून राहणे हे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन उपाय नसणार आहे. त्यामुळेच अणुऊर्जा भारताला मोठ्या प्रमाणात स्थिर, कमी कार्बन आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन युरेनियम भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना आणि ऊर्जा सुरक्षेला महत्वाचा आधार देऊ शकते. तर ऑस्ट्रेलियासाठी हा निर्णय फायदेशीर आहे, कारण त्यांच्या संसाधन क्षेत्राला भारतासारखी मोठी आणि दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध होते. आता यातला पुढचा महत्वाचा करार म्हणजे ईसीटीए. ईसीटीए म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे. तो साधारणतः 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आणि या करारामुळे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय आयातीवरील बहुतांश शुल्क रद्द झाले. तसेच ऑस्ट्रेलियातनं भारतात जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंना शुल्कमुक्त किंवा कमी शुल्काचा प्रवेश मिळाला. आता ह्या दौऱ्यातला पुढचा करार म्हणजे सीईसीए. आणि तो अंतिम झाला आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. आता सीईसीए म्हणजे काय? तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट, म्हणजेच व्यापक आर्थिक सहकार्य. हा ईसीटीए पेक्षा थोडा व्यापक करार असेल, पण त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही हिंदी आणि प्रशांत महासागराशी जोडलेले महत्वाचे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांना मुक्त जलवाहतूक, सुरक्षित व्यापार मार्ग, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आणि शांततापूर्ण प्रादेशिक व्यवस्था महत्वाची आहे. या दौऱ्यात सागरी माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
1: आपल्या प्रत्येक दौऱ्यात नरेंद्र मोदी तिथल्या भारतीयांशी संवाद साधतात. त्यांनी काय साध्य होतं आणि या दौऱ्याची फलश्रुती काय यावरही डॉक्टर प्रीतम घोगळे यांनी मत व्यक्त केलं.
0: मेलबर्न मीट्स मोदी हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला भारतीय समुदाय एका मंचावर एकत्र आला. गर्जे मराठी ऑस्ट्रेलियाला या कार्यक्रमाचा वेलकमिंग पार्टनर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. की हा केवळ एका राजकीय नेत्याचे स्वागत करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाची वाढती ताकद, एकजूट आणि योगदान यांचं प्रतीक होता. दौऱ्याचा संस्मरणीय समारोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थातच एमसीजी येथे झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्पोर्ट्स कोलॅबोरेशन रोडमॅपचे स्वागत केले. एमसीजी हा केवळ क्रिकेटचं मैदान नाही, तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियातला भावनिक दृष्ट्या जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दोन्ही ताकदी जर एकत्र आल्या तर भारतासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ती अतिशय खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन ठरू शकते. क्रिटिकल मिनरल्समध्ये किती प्रकल्प उभे राहतात, सीईसीएच्या वाटाघाटी कधी पूर्ण होतात, व्यापार किती वाढतो, विद्यार्थी आणि उद्योगांना प्रत्यक्ष किती संधी मिळतात यावर या दौऱ्याचे दीर्घकालीन यश अवलंबून राहील. म्हणूनच मी या दौऱ्याचे वर्णन असे करेन, हा शेवट नव्हता तर ही सुरुवात होती. व्यापाराने समृद्धीचे नवे मार्ग खुले केले आहेत, ऊर्जा सहकार्याने भविष्य अधिक सुरक्षित केले आहे, शिक्षण आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीला जोडले आहे आणि एमसीजी वरील क्रिकेटच्या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलियाची मुले पुन्हा एकदा एकत्र आणली आहेत.
1: श्रोते हो, व्यापारी संबंधांबरोबरच प्रत्येक देशाशी एक भावनिक नातं जोडण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. ही प्रधानमंत्र्यांची जिव्हाळ्याची राजनीती वेगळी आहे हे निश्चित. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन भक्ती सोनटक्के.
1: मध्यम लहरी 239.8 meters अर्थात 1251 kilohertz वर आणि FM बँड 100.6 megahertz वर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: रामराम मंडळी. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 21 आषाढ शके 1948 अर्थात 12 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूया ह भ प नारायण भगवान खबाळे पाटील यांनी सादर केलेलं प्रवचन.
1: पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. भगवद्गीतेतला अध्याय 9 आणि अध्याय 9 26वा श्लोक प्रवचनासाठी निवडलेला आहे. रामकृष्ण हरी. श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 9 त्यामधील 26वा श्लोकामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेयचिती हा श्लोक आहे. या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी 16 ओव्या लिहिलेल्या आहेत. पत्रम म्हणजे पान, पुष्पम म्हणजे फूल, फलम म्हणजे फळ आणि तोयम म्हणजे पाणी. भगवंतांनी आपल्याला अर्जुनाचे मिसे म्हणजे अर्जुनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला जणू काय उपासनेचा मार्ग या श्लोकाद्वारे आपल्याला सांगितलेला आहे. मला कोणत्याही झाडाचे पान वाळेल असू किंवा ताजा असू, 4-5 दिवसाचा शेळपटलेला असेल तरी सुद्धा भगवान म्हणतात मला अंतकरणपूर्वक जर वाहिलं तर मी ते प्रेमपूर्वक मी प्राशन करतो, मी खातो असं भगवंत म्हणतात. किंवा फूल, कुठल्याही झाडाचं फूल असेल तरीसुद्धा ते वाळेल असो तरीसुद्धा मला चालेल. किंवा फळ, फळ ताजंच पाहिजे असं काही नाही, किती जरी दिवसाचं फळ शिळं जरी असलं तरीसुद्धा मला भगवंत म्हणतात आवडेल. कारण का त्याच्या मागं श्रद्धा पाहिजे, अंतकरण पाहिजे. अंतकरण जर असेल शुद्ध, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध अंतकरण जर असेल तर ती मला प्रेमाने खातो. ह्यापैकी काही मिळत नसेल तर तोयम म्हणजे पाणी, फुकटचं म्हणजे संस्कृत शब्द आहे, फुकटचं पाणीसुद्धा मी प्राशन करतो म्हणजे मी पिऊ शकतो. पण ते प्रेमपूर्वक, अंतकरणपूर्वक, श्रद्धायुक्त मनाने मला ते अर्पण केले पाहिजे. आपली भक्ती ही व्याभिचारी भक्ती आहे. ती कशी म्हणाल तर आपण माणसाने तयार केलेला देवाला सुद्धा भजतो. आपली अशी श्रद्धा पाहिजे की ती भगवंत

भारताच्या जवळ पोचली पाहिजे अशी आपली निष्ठा पाहिजे, निष्ठावंत भाव म्हणजे निष्ठावंत पाहिजे. संत तुकारामांचा अभंग आठवतो, त्या अभंगामध्ये संत तुकारामांनी म्हटले, शेळ्या तांब्याचे भावले केले, शेळ्या तांब्याचे भावले केले, वस्त्र अलंकारे गुंडाळली, वस्त्र अलंकारे गुंडाळिले, मना आले ते नाव ठेविले, या जनासे लागले वेळ. या जनाला वेळ लागलेला आहे, कारण का हे भोळा भाव आहे आपला हो. या जनाशी वेळ लागले, परंतु ते कोणत्याही देवाला भजले तर मात्र मलाच प्राप्त होते असे संतांनी आपणास दाखवून दिले. कोणतंही झाड असेल त्याला पानं चांगली असतील, फुलं चांगली असतील. भगवान सांगतात उपासना कोणत्याही देवाची करावी. मला एक असं सांगायचं आहे की कोणत्याही झाडाचे पान चांगले आहे, फळ चांगले आहे, फुले छान छान आहेत, म्हणून आपण का त्या फुलाला किंवा पानाला किंवा फळाला पाणी घालावे का? तर त्या झाडाच्या मुळाला पाणी घातले पाहिजे असे सर्व संतांनी आपणास दाखवून दिले. म्हणजे फळ जर चांगलं असेल, फूल चांगलं असेल, पानं चांगली असेल, तर त्या झाडाच्या मुळाशीच पाणी वाहिलं पाहिजे असे संतांनी दाखवून दिले. संत सांगतात की तो हा देवाचा देव जेने हे विश्व निर्मिले, तयापासून हे मंडल प्राप्त झाले. एक पंढरीचा राणा जसे ओढे नाले नदी सर्व समुद्रात मिळतात तशा प्रकारे, म्हणजे ओढ्याचं पाणी नदीला जातं, नदीचं पाणी समुद्राला मिळतं, तशा प्रकारे म्हणजे मग निश्चिम भाव उल्लासे. पहिली ओवी आहे मग निश्चिम भाव उल्लासे, मज अर्पावायचे नि मिसे, फळ एका आवडे तैसे मग. उपासना करताना कोणत्या कोणत्या प्रकार जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, हे भगवंत या आपण घेतलेल्या श्लोकात वर्णन करतात. भगवंताला मुख्य म्हणजे त्या भक्ताचा भाव पाहिजे, म्हणजे या सुखा कारणे देव वेडावला.

यायला, म्हणजे भगवंत वैकुंठ चोरून संतांच्या संगतीत राहिला. भगवंताला खरं सुख म्हणजे अंतकरणयुक्त भक्तिभाव पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती कशी करायला पाहिजे या श्लोकातून आपणास दाखवून दिले. तर मग आपण पान, फूल, फळ आणि पाणी कोणत्या भक्तीने अंतकरणपूर्वक कोणी कसे अर्पण केले पाहिजे हे आपणास श्लोकामध्ये पहिल्यांदा दाखवून दिलं. म्हणजे पत्रम, पत्रम म्हणजे पान. तर भगवंताचा स्वभाव असा आहे की घेसी तेव्हा देसी. भगवंताला जर आपण काही दिलं तर त्या बदल्यात भगवंत ऐसा आशिषी उदास, म्हणजे भगवंत आपणाला भरपूर देतो. महाभारतामध्ये अशी एक कथा आहे, ज्या वेळेला कौरव आणि पांडवांना वनवासात म्हणजे अज्ञातवासात पाठवले त्यावेळेची एक कथा आहे. पांडव वनवासात जरी गेले तर त्यांची भक्ती महान आहे. कारण का दुर्योधनाने शकुनी मामाला विचारले, पांडवाची कीर्ती महान आहे तर ती काय करायचं आहे आपण? शकुनी मामाला म्हटले, काय करूया आपण? दुर्योधनाच्या सांगण्यावरून दुर्वास ऋषीला बोलवण्यात आलं. दुर्वास ऋषीला सांगितलं, हे चार महिने चातुर्मास आपल्या जवळ काढायचा, म्हणजे कौरवांनी सांगितलं. मात्र दुर्वासांनी सांगितलं की मी ठीक आहे, मी चार महिने काढतो, मी राहतो इथं. मग आणि जाता जाता चार महिन्यानंतर चातुर्मास झाल्यानंतर तुम्ही पांडवांची पण अज्ञातवासात भेट घेऊन जावा, ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालेल, करतो, काही हरकत नाही. मग चार महिने चातुर्मासामध्ये त्यांचं हजारो शिष्य होते. दुर्वास ऋषीला 60,000 खंडे धान्य लागत होतं एका वेळेस. 60,000 खंडे एका वेळेस धान्य लागत होतं आणि हजार शिष्यगण होते. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. मग चार महिने चातुर्मास कसा तरी काढला आणि चातुर्मासानंतर पांडवांच्या भेटीला गेले आणि दिवसा जायला सांगितलं नाही, ते रात्रीच्या

वेळेला जावा. मग रात्रीच्या वेळेला जावा म्हटल्यानंतर मग ठीक आहे, सायंकाळच्या प्रहराला गेले आणि मग रात्रीचे सर्वसाधारण 8 वाजलेले होते. मग सर्व मंडळी हजर होती पांडवांची, आणि पांडवांची मंडळी हजर असल्यामुळं कौतुक केलं, या या या या त्रिकाळ संध्या करायची, स्नानाची वेळ झाली ती. मग सांगितलं द्रौपदीनं, स्नानाहून या, तुमची व्यवस्था आम्ही करून ठेवतो. ठीक आहे म्हणले. मग हजर शिष्यगण स्नानाला गेल्यानंतर मग इकडे द्रौपदीला प्रश्न पडला. आता भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा एक पात्र दिलं, त्या पात्राचा नियम कसा होता, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फक्त धान्य मिळेल, म्हणजे काय अन्न मिळेल, काय भाजीपाला मिळेल, काही असेल कोट्याने मिळेल. बर ठीक आहे. मग मग म्हणले रात्रीच्या वेळेला आता काय करणार, पात्र तर सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंतच अन्नधान्य देणार. द्रौपदीकडे युधिष्ठिराने पाहिल्यानंतर माझा मग सखा आहे, तिला मी धावा करते. कोटे

या लावीला। मग भगवंत जेवत होते, जेवता जेवता हातातला घास खाली ठेवला आणि रुक्मिणीनं मातेला म्हटले, मला द्रौपदीचा सांगावा आलाय। द्रौपदी हाक मारा लागल्या, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, द्रौपदीकडे आले आणि काय हाक मारल्यास म्हणायला लागले, तर सांगितलं, बाबा दुर्वास ऋषी हजार शिष्यगणासकट आलेले आहेत आणि हजार शिष्यगणासकट आलेले आहेत, मग मी आता काय करू, तुझ्याशिवाय मला पर्याय नाही। मग भगवंतांनी सांगितलं, सूर्यनारायणाने पात्र दिलेलं होतं, ते पात्र काय केलंस? बरं मग ते पात्र कुठं आहे म्हटले बघ। द्रौपदीने पात्र दाखवलं तर याला भगवंत म्हटले, धुऊन स्वच्छ करून ठेवलेलं आहे, मग याला काय नाही। अरे बघ बघ म्हणले काहीतरी, मग भगवंताची लीला। मग त्याला एक भाजीचं पान एक चिकटलेलं होतं, मग चिकटलेलं भाजीचं पान बघितलं आणि त्यानं ते द्रौपदीनं पाहिलं आणि भाजीचं पान एक छोटंसं आहे, मग ते देऊ का म्हटले, तर द्या म्हटले। द्रौपदीनं भाजीचं पान दिलं भगवंताला आणि खाल्लं आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिला। विश्वतृप्तीचा ढेकर दिल्यावर भगवंत तृप्त झाले। भगवंत म्हटले, काय तुझी इच्छा असेल ते मला सांग। मग आता ते सांगितलं, असे असे झाले बाबा, दुर्वास ऋषी आले। मग भगवंतांनी सांगितलं, मग निश्चिम भाव उल्लासे, मग अर्पायचनी मिसे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो। पत्रम ह्या शब्दाचा विस्तार आपण मराठीमध्ये केलेला आहे। आता पुष्पम, पुष्पम म्हणजे फूल। फुलाचा विचार केला तरी कुठल्याही झाडाचं फूल कशा प्रकारे वाहिलं पाहिजे, तर ते असं आपण विस्तारपूर्वक सांगू। कारण का एकदा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेसह बसलेले होते आणि एक कडाक्याचा उन्हाळा होता खाली मृत्यूलोकावर, आणि मृत्यूलोकावर उन्हाळा असल्यानंतर त्या गज, गज म्हणजे हत्ती, हत्तीला उन्हाळ्याच्यामुळं तहान लागलेली होती आणि तलावात फिरायला पाणी पिण्यासाठी गेला, आणि पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर एका तलावात त्या नक्र, नक्र म्हणजे मगर, आणि नकरानं पाय धरला आणि मगरीनं पाय पकडल्यानंतर त्यांना कसं वाटलं, कैशांतर पाय पकडल्या म्हणल्यावर त्यानं झिंजाडला द्यायला चालू केलं, बघितलं तर मगर वर आली। मगरीनं सांगितलं, बाबा मी तुझा पाय पकडलेला आहे, मी आता पायी सोडू शकत नाही। पायी सोडू शकत नाही म्हटल्यावर जलचर प्राण्याला कसं असतं, पाण्यात ताकद जास्त वाढती, आणि मोठी मगर होती आणि मोठ्या मगरीनं पाय पकडल्यानंतर परत काय झालं, काही वेळेला भगवंत असं काय करतात, काही कोण कोण नसलं तरी सुद्धा आपल्याला भगवंताची राखण असते। कारण का भगवंताची काय असं राखण असते, कारण का भगवंत आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला सोडवू शकतो, कशा प्रकारे सोडवू शकतो, अंतजादी योनी तरल्या हरी भजने तयाची पुराणे भाट झाली, किंवा यातायाती धर्म नाही इष्णुदासा निर्णय आयसा वेदशास्त्री, किंवा नाशिवंत देह जाणार

0: सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आता नाशिवंत देह आहे आणि नाशिवंत देह आपल्याला जाणार आहे हे त्या हत्तीनं जाणलं. आणि एकदा काय आपण भगवंताचं नाव घेऊ, काळाची उडी पडेल बाबा जेव्हा सोडवेना तेव्हा माये बापा, मग भगवंताचं नामस्मरण करू. अशा वेळेला तिनं काय केलं, एक कमळाचं फूल होतं त्या तलावच्या कडेला, कमळाचं फूल सोंडेनं तोडलं आणि भगवंताच्या दिशेनं, कुठे कुठं भगवंत आहे कुठं काय आहे माहीत नाही, स्वर्गाच्या दिशेनं भरकन फिरकून टाकलं आणि सांगितलं की यो भगवंता, तुझ्याशिवाय मला कोणीही पाठीराखा नाही, म्हणजे भगवंता तुझ्याशिवाय कोणी नाही, भगवंत हा आणि ती म्हणजे रुक्मिणीपाशी बसलेले असताना भगवंताच्या दिशेनं फूल भिरकवून दिलं, अंतकरणपूर्वक फूल फिरकवल्यामुळं भगवंताला असं वाटलं की आपण खाली आलं पाहिजे. म्हणजे एका सेकंदात खाली आले आणि तिने सांगितलं की बाबा नकराचा पण उद्धार केला आणि गजाचा पण उद्धार केला, म्हणजे हत्तीचा पण उद्धार केला आणि सांगितलं की बाबा अंतकरणपूर्वक मला तुमच्याशिवाय कोणीही नाही असं समजून तुम्ही मला फूल फिरकावलं, म्हणजे पत्रम पुष्पम म्हणजे फूल फिरकावलं, त्याच्याबद्दल मी अंतकरणानं अंतकरणपूर्वक फूल भिरकवल्याबद्दल मी आभारी आहे आणि मी प्रेमानं मी पत्रम पुष्पम फलम तोयम यम भक्त्या प्रयचिती ती मी प्राशन करतो. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
1: हभप नारायण भगवान खबाळे पाटील यांनी सादर केलेलं प्रवचन आताच आपण ऐकलं. मंडळी माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

बराय मंडळी, आपल्या आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा आजचा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. रात्रीचे 8 वाजलेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

वैशाली सामंत यांनी गायलेलं गोलमाल या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचंही गीत आपण ऐकलं. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

वाढवण्यासाठी योग पर्यावरण पूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर. केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली असं सांगत नवसंशोधन नवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असं ते म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला रोषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत.

0: या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ॲपवर किंवा माय गव या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईल वर SMS द्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर आज मैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळ अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं. इलई राजा, MS विश्वनाथन आणि AR रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा मॉस्कोव हिनं कॅरोलाइना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंड पुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1-154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमेमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7-341 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताची दुसऱ्या एकूण आघाडी 455 झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सूर्या, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239°, 1 मीटर्स अर्थात

1251 किलो हर्ट्सवर, एफ एम बँड 100.6 MHz हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम बालसभा.

0: बालमित्रांनो, बालसभेचा हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत समृद्धी माळी हिनं सांगितलेली महाकवी कालिदास यांची माहिती.
1: नमस्कार, माझे नाव समृद्धी दत्तात्रय माई. माझ्या शाळेचे नाव डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर सांगली. बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महाकवी कालिदास यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. कालिदास हे इसवी सन 4th शतकातील संस्कृत भाषेचा एक महाकवी व नाटककार होते. कालिदासाच्या चरित्राविषयी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कालिदास हा ब्राह्मणाचा मुलगा. तो सुरूप सुदृढ आणि बुद्धिमान होता. लहानपणीच आई वडिलांचे निधन झाल्यामुळे एका गवळ्याने त्याचे पालन पोषण केले. त्यामुळे त्याच्यावर विद्येचे संस्कार झाले नाहीत. जवळच्या नगरीतील एका राजकन्येचे लग्न तेथील प्रधानाने कपट करून या देखण्या पण विद्याविहीन मुलाशी लावून दिले. पुढे त्या राजकन्येने आपल्या मूर्ख पतीची निंदा करून त्याला कालीदेवीची उपासना करण्यास पाठवले. कालीच्या उपासनेमुळे त्यांना कवित्व, विद्वत्व व कालिदास हे नाव मिळाले. ते परत आल्यावर पत्नीने त्यांना विचारले, तुमच्या वाणीत काही विशेष गुण आले का? त्यासरशी त्यांनी अस्ति या पदाने सुरू होणारे

0: संभव हे महाकाव्य कश्चित या पदाने सुरू होणारे मेघदूत आणि वाक या पदाने सुरू होणारे रघुवंश अशी तीन काव्ये रचली. कालिदासाला श्रुती स्मृती इतिहास पुराणे योग वेदांत ज्योतिषशास्त्र वैद्यक व्याकरण अर्थशास्त्र संगीत चित्रकला इत्यादी विद्याकलांचा उत्तम परिचय होता. कालिदास हे महाकवी व नाटककार या दोन्ही भूमिकात सारखेच श्रेष्ठ होते. ऋतुसंहार हे निसर्ग वर्णनपर काव्य, मेघदूत हे खंडकाव्य, कुमार संभव व रघुवंश ही दोन महाकाव्ये आणि शाकुंतल ही नाटक या त्यांच्या साहित्यिक कलाकृती आहेत. कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य म्हणजे त्यांच्या अनुपम प्रतिभेचा उत्तम नमुना होय. यात आपल्या प्रिय पत्नीला एका मेघाकरवी संदेश पाठवला आहे. रघुवंश हे महाकाव्य त्याच्या सर्व काव्यात सर्वोत्तम ठरले असून याला कविकुल गुरु अशी उपाधी प्राप्त झाली. कालिदास हा भारतीय संस्कृतीचा प्रातिनिधिक कवी आहेत. त्याग व तपस्या याशिवाय कोणतीच गोष्ट उज्ज्वल होऊ शकत नाही असाच कालिदासांचा संदेश आहे. त्यांना माझे प्रणाम.
1: समृद्धी माळी हिनं आपल्याला महाकवी कालिदास यांच्याबद्दल माहिती सांगितली.

अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत अवकाशातील प्रदूषणाबद्दल. हां बालमित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले, अवकाशातील प्रदूषण. बालमित्रांनो, प्रदूषण म्हणजे काय? ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या नष्ट किंवा पुनर्वापर होत नाहीत अशा सर्व गोष्टींचा समावेश प्रदूषणामध्ये होतो. बालमित्रांनो, मानवानं प्लॅस्टिकचा शोध लावला, त्यासाठी हजारो गोष्टी त्याने बनवल्या. धातूचा शोध लावला आणि अनेक संसाधने त्यानं निर्माण केली. गाड्या, वेगवेगळी मशीन, विमानं, रेल्वे, टी व्ही, कॉम्प्युटर, खूप काही बनवलं. मात्र त्याचं काम झाल्यावर त्यांना नष्ट करण्याचा कोणताही मार्ग आज आपल्याकडे उपलब्ध नाही. या सर्वाचा परिणाम असा झाला की पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, प्रकाशाचं प्रदूषण आणि आवाजाचं प्रदूषण, अगदी आपण जे अन्न खातो तेही भेसळयुक्त म्हणजेच प्रदूषणयुक्त होत आहे. या सर्वांना कारणीभूत जर कोण असेल तर तो आहे स्वतः मानव. मुलांनो, आपण फक्त जमिनीवर प्रदूषण करून थांबलो नाहीये बरं का, आपण हे प्रदूषण अवकाशातही नेलं आहे. अवकाशामध्ये विमानं आणि जेट्स फिरत आहेत, त्यावरील काही हजार किलोमीटर उंचीपर्यंत हजारो उपग्रह फिरत आहेत, त्यापेक्षा जास्त नादुरुस्त आहेत. त्यांना घेऊन गेलेले रॉकेट्स यांचे हजारो अवशेष तेथेच पसरले आहेत. अंतराळात गेलेली प्रत्येक कृत्रिम वस्तू जिचा वापर होत नाही अशी अवकाशात कचरा आहे. सध्या साधारणपणे 16,234 उपग्रह अवकाशामध्ये कार्यरत आहेत. काही वर्षांचं आयुष्य असलेले हे उपग्रह कार्यकाल संपल्यावर अवकाशातील कचरा म्हणून तेथेच राहणार आहेत आणि अवकाशाचं प्रदूषण करणार आहेत. बालमित्रांनो, याबरोबरच पृथ्वीच्या कक्षेत अवकाशातील कचऱ्याचे 13 कोटीहून अधिक तुकडे आहेत, ज्यांचं एकूण वजन 16,600 टनापेक्षा जास्त आहे. 10 सेंटीमीटरपेक्षा मोठ्या सुमारे 15,000 नोंद असलेल्या वस्तू आहेत. 1 ते 10 सेंटीमीटरच्या दरम्यानचे 12 लाख तुकडे अंदाजे 13 कोटी सूक्ष्मकणांचे बनलेले आहेत. हे सर्व निकामी झालेले उपग्रह, वापरलेल्या रॉकेट्सचे भाग आणि तुकड्यामुळे उडालेली धूळ यांनी बनलेला हा कचरा ताशी 28,000 किलोमीटर पर्यंतच्या अतिवेगाने प्रवास करतो. यामुळं कार्यरत उपग्रह नवीन अंतराळ प्रक्षेपण आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांना धडकण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि हे सर्व घटक पृथ्वीवर पडत आहेत. बालमित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का, यामुळं मानवी मोहिमा अधिक धोकादायक बनत आहेत. यावर एक सुंदर चित्रपटही आहे, त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटी. 45 वर्षापूर्वी 11 जुलैला 1979 रोजी नासाचे 77 टन वजनाचे सायलॅब अवकाश स्थानक पृथ्वीवर कोसळलं. सूर्यावरील बदलामुळे पृथ्वीचे वातावरण बदलले आणि हवेचा रोध वाढला. या रोधामुळे सायलॅब अवकाश स्थानकाची कक्षा अपेक्षेपेक्षा लवकरच खालावली. स्थानकांचे काही तुकडे वातावरणात पुन्हा प्रवेश करताना टिकून राहिले आणि ते हिंद महासागर आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या विरळ लोकवस्तीच्या प्रदेशावर विखुरले गेले. सध्या अवकाशात असलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आय एस

एस हे स्लॅब स्कायलॅबपेक्षा लक्षणीयरित्या जड आहे. आय एस एसचे वजन अंदाजे 450 ते 500 टन आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 20 नोव्हेंबर 1998 रोजी कझागस्थानमधील बायकोनूर कॅस्मोड्रोनमधून प्रक्षेपित करण्यात आलं. गेले 28 वर्ष हे स्थानक कार्यरत आहे. मात्र 2030 यांचे उपयुक्त आयुष्य संपेल, मग ते पृथ्वीवर पडले जाईल. मित्रांनो, थोडासा विचार करा. जवळपास 500 टन वजनाचं साधारण 109 मीटर म्हणजे 1 फुटबॉल मैदाना एवढ्या आकाराचं हे स्थानक अनियंत्रितपणे खाली पडलं तर काय होऊ शकेल? सध्या नासाचे वैज्ञानिक या स्थानकाला नियंत्रितपणे खाली पाडण्याचं काम करत आहेत. अगदी असेच नियोजन रशियाच्या मीर अवकाश स्थानकासाठी केलं होतं. नियंत्रित पद्धतीनं रशियन मीर अवकाश स्थानक 23 मार्च 2001 रोजी पॅसिफिक महासागरात कोसळलं. 140 टन वजनाच्या स्थानक वातावरणात आल्यावर त्याचे तुकडे झाले, खूपसे भाग जळून गेले आणि उरलेला 20 ते 25 टन मलबा दक्षिण पॅसिफिक महासागरात बुडला. आजच्या पिढीला स्विफ्ट वेधशाळा 2004 प्रक्षेपित केलेली अवकाश दुर्बीण 600 किलोमीटर उंचीवरून 400 किलोमीटर कमी उंचीवर आली आहे. स्वतःचे थ्रस्टर्स नसल्यामुळे तिला अनियंत्रितपणे कक्षेतून बाहेर म्हणजे जमिनीकडे पडण्याचा धोका आहे. या दुर्बिणीला पकडून पुन्हा वर कक्षेत उचलण्यासाठी नासाने लिंक रोबोटिक अवकाशयानाचा वापर करून $30 दशलक्ष बचाव मोहीम सुरू केली आहे. असाच धोका जगप्रसिद्ध हबल दुर्बिणीलाही होत आहे. त्यावरही सध्या काम चालू आहे. आपल्याकडे 2 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असाच अवकाशातून धातूचा खूप मोठा तुकडा अगदी लोकवस्तीत गावात पडला होता. नशिबानं त्यात काहीही जीवितहानी झाली नाही. मात्र घन लोकवस्तीत असे काही झाले तर खूप जीवितहानी होऊ शकते. अशा या अवकाश कचऱ्याला नष्ट करण्याचे कमी करण्याचे प्रयत्नही चालू आहेत. मात्र हे प्रयत्न अत्यंत खर्चिक आणि तोकडे ठरत आहेत. धोकादायक अवकाश कचऱ्याचा संचय रोखण्यासाठी रोबोटिक आर्म्स, जाळी, हार्पून आणि लेझर यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या अवकाश कचऱ्याचा परिणाम पृथ्वीवरून होणाऱ्या संशोधनावरही होत आहे. जमिनीवरून होणारे अवकाश निरीक्षण, फोटोग्राफी यामध्ये अवकाशातील उपग्रह आणि कचरा अडथळा करत आहे. अर्थात यामुळे अवकाश संशोधनाला मर्यादा येत आहे. आपण आशा करूया की नजीकच्या भविष्यात शास्त्रज्ञ यातून मार्ग काढतील आणि आपले अवकाश प्रवासासाठी निरीक्षणासाठी योग्य होईल. आता प्रश्न आहे, सर्वसामान्य लोक अवकाश प्रदूषण कमी करण्यासाठी काय करू शकतील? बरं बालमित्रांनो, अवकाशातील गोष्टी आपल्या आवाकात नाहीत. मात्र तरीही चांदण्यांनी भरलेलं आकाश आपल्याला पुढील पिढ्यांना दाखवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो. जमिनीवरून होणाऱ्या अवकाश प्रदूषणात सर्वात मोठा भाग आहे प्रकाशाच्या प्रदूषणाचा. प्रकाश प्रदूषण म्हणजे रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचा अतिवापर किंवा चुकीचा वापर करणं, अयोग्य पद्धतीने लावलेले प्रकाश दिवे, बल्ब ज्याचं तोंड खाली असण्याऐवजी समोर जमिनीला समांतर असते, बल्बच्या सभोवती योग्य आवरण नसते, त्यामुळे बल्ब वातावरणातील प्रकाश विखुरतात, जवळपासचे आकाश प्रकाशित होते, असे बल्ब अनावश्यकपणे उच्च तीव्रतेचे आणि तीव्र निळ्या तरंगलांबी प्रकाशाचे असतील तर अवकाशातील ताऱ्यांचा क्षीण प्रकाश यामुळे आपण पाहू शकत नाही. आणि चांदण्यांनी भरलेल्या या आकाशाऐवजी आपल्याला प्रदूषित आकाश मिळत आहे. या कृत्रिम प्रकाशाचे मानवी जीवनासोबत भोवतालच्या सजीव सृष्टीवरही होत आहेत. खास करून निशाचर प्राण्यांच्या जीवनावर याचा वाईट परिणाम होत आहे. मित्रांनो, यातले बरेच परिणाम आपण टाळू शकतो.

काय करू शकतो बरं? सर्वप्रथम योग्य तीव्रतेचे बल्ब वापरायला हवेत. तीव्र निळ्या प्रकाशाचे उत्सर्जन मर्यादित करा. पूर्णपणे आच्छादन दिवे वापरा. सर्व बाहेरील दिव्यांना छत्रीसारखे आवरण असावे. हे बल्ब सरळ खाली रोखलेले असावेत जेणेकरून कोणताही प्रकाश क्षितिज पातळीवर जाणार नाही. बाहेरील बल्ब दिवे केवळ आवश्यक असेल तेव्हाच आणि आवश्यक ठिकाणीच लावावेत. मोठ्या संस्थांच्या मध्ये त्यासाठी टायमर, डिमर आणि मोशन सेन्सर यासारखी सक्रिय नियंत्रणे वापरता येऊ शकतात. मुलांनो, यासाठी अगदी छोटे उपाय केले तरी हे आपलं सुंदर आकाश अगदी सुंदर आणि आनंदी राहील. मग आपण म्हणू शकू

बालमित्रांनो, मागील आठवड्यात तुम्हाला विचारलं होतं जगप्रसिद्ध अशा दुर्बिणीबद्दल, जिनं मानवाला गेली 30 वर्ष विश्वाचं अद्भुत दर्शन घडवलं आहे. आणि ही जगप्रसिद्ध दुर्बीण आहे हबल दुर्बीण. हबल स्पेस टेलिस्कोप या नासानं 1990 अवकाश स्थापित केलेली एक सुप्रसिद्ध वेधशाळा आहे. पृथ्वीपासून साधारण 400 किलोमीटर उंचीवर कक्षेत फिरणारी ही दुर्बीण मानवाला या विश्वाचं अद्भुत दर्शन घडवत आहे. एडविन हबल यांनी अवकाश संशोधनाद्वारे विश्वाबद्दल आणि आकाशगंगांबद्दल अमूल्य माहिती संशोधित केली. त्यांच्या या कार्याबद्दल या दुर्बिणीला तर नाव देऊन नासाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. गुपिता अवकाशाची या कार्यक्रम मालिकेत आता इतकंच. बालमित्रांनो, तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन नेहमी जिज्ञासूपणे भरलेलं असू दे.

अवकाशाची गुपित या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या आणि 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपक ओंका अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10 रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीत सभेचा कार्यक्रम. ही तिन्ही कार्यक्रम अनुक्रमे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, त्यामध्ये सुरुवातीला समाचार संध्या.